सुप्रभात श्रोते हो, FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ शकी 1948 14 जून 2026. श्रोते हो, आमच्या आजच्या या प्रसारण सभेत मी संपदा पोहनेरकर आपलं स्वागत करते. 5:55 आणि 40 सेकंद झाली आहेत. प्रसारण सभेची सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

0: जो व्यक्तीला दिले जाते तेच दान सात्विक मानले जाते. दातृत्वाचा खरा अर्थ स्वरूप सांगायचे म्हटले तर त्यात निस्पृहता समाविष्ट असते. म्हणजे दातृत्वात कोणताही स्वार्थ, अहम, मीपणा किंवा प्रसिद्धीची हाव नसते. एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही समजू नये हीच खरी दातृत्वाची शिकवण आहे. परमेश्वर म्हणा अथवा निसर्ग म्हणा, त्याची शिकवण काय तर परमेश्वर निसर्ग आपल्याला हवा, प्रकाश, पाणी, फळे कोणतीही अपेक्षा न ठेवता विनामूल्य देतो. दानाची व्यापकता प्रकार सांगायचे तर दातृत्व केवळ पैशापुरते किंवा श्रीमंतापुरते मर्यादित नाही. तुमच्याजवळ असलेले ज्ञान दान करणे म्हणजे ज्ञानदान होय. अज्ञानांचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञान वाटणे महत्वाचे आहे. अन्नदान म्हणजे भुकेल्याला अन्न देणे हे सर्वात मोठे दान मानले जाते. श्रमदान म्हणजे समाजाच्या प्रगतीसाठी शारीरिक श्रम देणे. अर्थदान म्हणजे गरजू, वंचित आणि अनाथांना आर्थिक मदत करणे. रक्तदान, अवयवदान म्हणजे एखाद्याचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे रक्त किंवा एखाद्याचा अवयव निकामी झाला किंवा कोणी अपंग असला तर त्याची ती गरज भागवण्यासाठी, त्याला सुदृढ करण्यासाठी आपला अवयव देणे. जागतिक रक्तदाता दिन हा दिवस मानवी दातृत्व आणि जीवनदानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. एक युनिट रक्तामुळे तब्बल 3 जणांचे प्राण वाचू शकतात. आपले थोडेसे रक्त कोणाचे तरी संपूर्ण आयुष्य असते. म्हणून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान. आपली संस्कृती ही दातृत्वाचा पाया मानणारी आहे. आपल्याकडे अनेक दानशूर व्यक्तींची उदाहरणे आहेत. कुंतीचा पुत्र दानशूर कर्ण हा महाभारतामध्ये दातृत्वाचे सर्वोच्च उदाहरण मानला गेलेला आहे. राजा बळी याने याचक म्हणून आलेल्या वामन अवतारातील भगवान विष्णूला पहिल्या आणि दुसऱ्या पावलाने स्वर्ग व पृथ्वी दिल्यानंतर त्याच्या तिसऱ्या आणि विश्व व्यापून टाकणाऱ्या पावलाला आपल्या मस्तकावर दिली. राजा हरिश्चंद्र याने आपल्या स्वप्नात दिलेल्या वचनासाठी सर्वस्व पणाला लावले. दान कोणाला करावे, किती करावे या गोष्टीचा विवेक असणे खूप महत्वाचे आहे. एखाद्या व्यक्तीला गरज नसताना आपण वाटत सुटलो तर त्याला दान म्हणता येणार नाही. एकदा त्या व्यक्तीला सतत घेण्याची सवय आपण लावली तर ती व्यक्ती काही काम न करता आयदी होईल आणि आपल्याकडे सततच आशाळभूत नजरेने पाहत राहील. अशा वेळी आपले देणे हे व्यर्थ समजावे. इतकेच नाही तर आपली कृती समाजातील उद्यमशीलता नष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरेल. समाज विघातक म्हणून ती सिद्ध होईल. शतेषु जायते शूरा सहस्त्रेषु च पंडिता वक्ता दशसहस्त्रेषु दाता भवती मानवा. शेकडोंमध्ये एखादा शूर निघतो, 1000 लोकांमध्येच एखादा विद्वान निघतो, 10,000मध्येच एखादा उत्तम वक्ता असतो आणि दाता मात्र लाखोंमध्ये एखादा जन्माला येतो. किंवा असतो तर असतो, नाहीतर नसतो देखील. उत्तरोत्तर हे गुण दुर्मिळ होत जातात.
1: अमृतधारा या कार्यक्रमात दातृत्व याविषयी माधव भोकरीकर यांचे विचार आपण ऐकले आहेत. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 6:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. ऐकूया स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम.

वाणी जयराम यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं राम कदम यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया संत ज्ञानेश्वर महाराजांची रचना. गायली आहे सुधीर फडके यांनी, तर संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

0: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
1: इतकी काय घाई होती
0: अग.
2: आणि छोटी
0: हे तुझ्या नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावेत
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
0: शुभ बोला हो.
3: काय
5: आरबीआय सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.

लता मंगेशकर यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना आपण ऐकलीत. संगीतोत्तर श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

0: प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात राम उगाहोकर यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं विठ्ठल शिंदे यांचं.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

श्रोतेहो, जयश्री पेलसरे यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं अशोक पत्की यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया एक हिंदी भक्ती रचना. गायली आहे अजित कडकडे यांनी, तर संगीत आहे विलास पाटील यांचं.

0: समूह स्वरात देशभक्तीपर रचना आपण ऐकलीत. श्रोते हो, याबरोबरच स्वरांजली हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:40 झाली आहेत. कृषीवाणी या कार्यक्रमात शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉ मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती आता ऐकूया.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर मधुकर मोरे, प्राध्यापक मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी, आज आपणास शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी या बाबतीत माहिती देणार आहे. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहित आहे की पावसाची जे लहरीपणा असेल किंवा अनियमिततेमुळे कोरडवाहू शेतीच्या उत्पादकतेमध्ये कमालीची अस्थिरता आपल्याला दिसून येते. अधिक पावसाच्या स्थितीत पावसाचा बराचसा भाग जमिनीवरून वाहून जातो. असे वाहून जाणारे अपधावाचे पाणी शेततळ्याच्या माध्यमातून साठविणे आणि साठलेल्या पाण्याचा वापर पिकांच्या संरक्षित सिंचनासाठी करणे शक्य आहे. शासनाच्या कृषी विभागामार्फत शेततळ्यांसाठी अनुदान देण्यात येते. शेततळ्यामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी साठविले जाते, त्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करता येतो. पाण्यासोबत वाहून आलेली सुपीक माती शेततळ्यात साठविली जाते. भूजलाच्या पुनर्भरणासाठी ही हातभार लागतो. शेततळ्यासाठी जागा निवडताना काळ्या चिकणमातीचे जास्त प्रमाण असलेल्या जमिनी निवडणे गरजेचे आहे. मुरमाड, वालुकामय, खारवट जमिनी शेततळ्यासाठी शक्यतो निवडू नये. ज्या ठिकाणी जमिनीचा उतार हा 3% आहे अशा ठिकाणी शेततळी घ्यावीत. शक्यतो शेततळ्यासाठी जागा निवडताना खोलगट जागा निवडावी, म्हणजे कमी खोदकामामध्ये जास्त पाणीसाठा करता येईल. शेततळ्याचे आकारमान हे पाणलोट क्षेत्रातून उपलब्ध होणाऱ्या अपदावाच्या प्रमाणावर अवलंबून असते. त्यानुसार ठराविक आकाराचे शेततळे घ्यावे लागते. शेततळ्याच्या बाजूचा उतार हा 1:1 याप्रमाणे ठेवावा. आज बरेचसे शेतकरी बांधव अस्तरीत शेततळी घेत आहेत, त्यामुळे पाण्याच्या पाझरामुळे होणारा अपव्यय 100% कमी होतो. शेततळ्याला अस्थिकरण करताना काही गोष्टी ध्यानात घेणे गरजेचे आहे. त्या म्हणजे शेततळ्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या चारही बाजू आणि तळाचा पृष्ठभाग साफ करून घ्यावा. कुठेही लहान खडे नसावेत. शेततळ्याच्या बाजूचा योग्य वितार द्यावा. शेततळ्याच्या माथ्याकडील काठापासून चारही बाजूंनी 1 मीटर अंतर सोडून 1 फूट बाय 1 फूट आकाराचा चर खोदून घ्यावा. नंतर प्लॅस्टिक फिल्म शेततळ्यात पसरून घ्यावी. शेततळ्याच्या काठाभोवती खोदलेल्या चरामध्ये प्लॅस्टिक फिल्मचे काठ पसरावेत व चर माती टाकून बुजवून घ्यावेत. 2 प्लॅस्टिक फिल्मचे तुकडे जोडताना त्यांच्या कडा एकमेकावर ठेवून जोड द्यावा, जेणेकरून पाण्याला मोकळी वाट मिळणार नाही. प्लॅस्टिक फिल्मचे अस्थिकरण केल्यास शेततळ्यास तारेचे कुंपण करून घ्यावे. प्लॅस्टिक फिल्मसाठी साधारणपणे 500 GSM जाडी असणे गरजेचे आहे. शेततळ्याच्या खोदकामासाठी जरी 100% अनुदान शासनामार्फत

0: प्राप्त होत असले तरी त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ही पूर्णतः शेतकरी बांधवांची आहे. शेततळ्याचे इनलेट आउटलेट तसेच शेततळ्याच्या बाजूची नियमित साफसफाई करणे गरजेचे आहे. तसेच झाडे झुडपे वाढली असतील तर ती काढून टाकावीत. शेततळ्यातील अतिरिक्त पाणी काढून देण्यासाठी तयार केलेल्या सांडव्याची नियमितपणे दुरुस्ती करणे फार गरजेचे आहे. शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर सिंचनासाठी करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा वापर करावा, ज्यामुळे पाण्याची बचत होऊन जास्तीचे क्षेत्र सिंचनाखाली येईल. खरीप हंगामात पावसाच्या उघडीपीच्या काळात पिकांना संरक्षित सिंचनासाठी शेततळ्यात साठलेल्या पाण्याचा वापर करता येणे शक्य आहे. परिणामी पीक उत्पादकतेत भर पडेल. शेततळ्याचे फायदे जाणून बहुतांशी शेतकरी बांधव शेततळी उभारण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत. त्यामुळे कोरडवाहू शेतीला शेततळी हे संजीवनी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे. धन्यवाद.
1: कृषीवाणी हा शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकलात.
2: श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवाडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.
1: आकाशवाणीचे हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
3: या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण अंडाशयातील गाठी याविषयी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
4: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंडाशयातील गाठी किंवा पिशवी याबद्दल आपण विचार करू. अनेक महिलांना भेडसावणारी ही एक स्त्रीरोग समस्या आहे. सहसा निरुपद्रवी आणि वेदनारहित असलेल्या द्रवाने भरलेल्या या गाठी, ज्यांना आपण अंडाशयातील पिशवी पण म्हणू शकतो, या अंडाशयातील पृष्ठभागावर किंवा अंडाशयाच्या आतमध्ये आढळून येतात. या अंडाशयातील गाठींचे सहसा आपण दोन भाग करतो, म्हणजे साध्या गाठी किंवा साध्या सिस्ट आणि कॅन्सर नसलेले ट्युमरच्या गाठी. अंडाशयाचे शिस्ट जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये सामान्य प्रकारामधले जे शिस्ट आहेत त्याच्यामध्ये फंक्शनल शिस्ट ज्याला म्हणतो आपण, तर ही जी फंक्शनल शिस्ट आहे किंवा साधी शिस्ट आहे, तर ही सामान्य प्रकारची शिस्ट आहे जी सहसा ओव्हुलेशन सायकलशी निगडीत असते. असे शिस्ट सामान्यतः कोणत्याही उपचाराशिवाय साधारण 2 ते 3 मासिक पाळीनंतर आपोआप नाहीसे होतात. या फंक्शनल शिस्टचे दोन प्रकार असतात. एकाला म्हणतात फॉलिक्युलर शिस्ट, तर या सिस्टमध्ये प्रजननक्षम वयोमधील महिलांना या सिस्ट होतात. एखादे फॉलिकल अपेक्षेप्रमाणे अंडे सोडत नाही आणि त्याऐवजी ते मोठे होऊन त्यामध्ये द्रव भरतो. या गाठी सहसा वेदनारहित असतात आणि आपोआप बऱ्या होत असल्याने सहसा उपचाराची गरज भासत नाही. त्यांचा आकार सामान्यपणे 2 ते 5 सेंटीमीटर एवढा असतो. दुसरी सिस्ट म्हणजे कॉर्पस ल्युटियम सिस्ट, ही पण एक साधी सिस्ट आहे. ती पण ओव्हुलेशनशी संबंधित आहे. एकदा एखाद्या फॉलिकल मधून अंडे बाहेर आल्यानंतर त्या फॉलिकलचे रूपांतर कॉर्पस ल्युटियम नावाच्या पेशीच्या समूहात होते, ज्याचं मुख्य कार्य जे असतं ते प्रोजेस्ट्रॉन हे नावाचं हार्मोन तयार करणं याच्याशी असतं. तथापि कधी कधी या पेशी समूहामध्ये वाजवीपेक्षा जास्त द्रव भरू शकतो आणि परिणामी मोठा होऊन त्याची शिस्ट बनू शकतो. हे सिस्ट सहसा सौम्य असतात आणि गर्भधारणेमध्येही याची कोणतीही समस्या किंवा अडचण निर्माण होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो गट आहे सिस्टचा, त्याच्यामध्ये मासिक पाळी व्यतिरिक्त अंडाशयातील सिस्ट. हे जे वरील सिस्ट आपण जे पाहिले आता ते ओव्हुलेशनच्या प्रक्रियेशी संबंधित होते, परंतु कधी कधी मासिक पाळीशी संबंधित नसलेल्या विविध कारणामुळे इतर प्रकारच्या अंडाशय सिस्ट सुद्धा होऊ शकतात. त्यात प्रामुख्याने एंडोमेट्रियोसिस सिस्ट किंवा एंडोमेट्रियोमा ज्याला म्हणतो, किंवा त्याच चॉकलेट सिस्ट ऑफ ओव्हरी

0: याच्यामध्ये अंडाशयातील ही जी गाठ असते ती सामान्यतः एंडोमेट्रोसिस नावाचा जो आजार महिलांना असतो त्या महिलांमध्ये ही गाठ आढळते. कारण त्याच्यामध्ये गर्भाशयाच्या आतील जे अस्तर असतं तेच पेशी त्या अंडाशयामध्ये असतात. त्याच्यामुळे ज्यावेळेस मासिक पाळी येते तर त्यावेळेस त्याच्यामध्ये सुद्धा रक्तस्राव होतो. तो रक्तस्राव हा शरीरामध्ये शोषला जातो खरं म्हटलं तर, पण त्याच्यानंतर जो भाग शिल्लक राहतो तो एका चॉकलेट रंगासारखा तो दिसतो आणि त्याच्यामुळे त्याला चॉकलेट सिस्ट म्हणतात. त्यानंतर दुसरी जी सिस्ट आहे ती डर्मॉइड सिस्ट किंवा त्याला डर्मॉइड टिराटोमा असं म्हणतात. हा सहसा कर्करोग नसलेला डर्मॉइड सिस्ट असतो. ती एक प्रकारची छोटीशी गाठ असते किंवा मोठीही गाठ ती होऊ शकते ज्याच्यामध्ये त्वचा, दात, केस इत्यादी उती असतात. त्यानंतर ट्युमर असलेली गाठ म्हणजे सिस्ट अडिनोमा. ही अंडाशयाची एक सौम्य गाठ आहे जी अंडाशयाच्या पृष्ठभागावर तयार होते. ही गाठ मोठी होऊ शकते. तिच्यामध्ये पातळ पाण्यासारखा किंवा घट्ट व बुळबुळीत असा द्रव भरलेला असू शकतो. आणि चौथा प्रकार म्हणजे कॅन्सरच्या सिस्ट, अंडाशयाचा कर्करोग सिस्ट, असा प्रकारे आपण वरील अंडाशयाच्या गाठींचं आपण वर्गीकरण करू शकतो.
1: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत अंडाशयातील गाठी याविषयी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर अप्पाराव शेळके यांनी दिलेली माहिती ऐकली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतेहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: सहा अजून 50 मिनिटं होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी कुंडीकर आजच्या कार्यक्रमात सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आज आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयी उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन आहे प्राध्यापक बापूराव अंधळे यांचं. ऐकूयात ही उपयुक्त माहिती. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यावरणाच्या समतोलासाठी आणि मानवी अस्तित्वासाठी जैवविविधता अतिशय महत्वाची आहे. आज झपाट्याने होणाऱ्या पर्यावरणीय बदलामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. एका अभ्यासाच्या अंदाजानुसार पृथ्वी तलावर असलेल्या एकूण सजीवांपैकी 1% सजीव लुप्त झाले आहेत. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आजपर्यंत अनेक वेळा जैवविविधतेचा नाश झाला आहे. 6.5 कोटी वर्षापूर्वी झालेल्या क्रिटोशियस टर्शरी विनाशाच्या काळात डायनासोर हे महाकाय प्राणी नष्ट झाले. हा अलीकडील काळातील जैवविविधतेचा सर्वात मोठा विनाश आहे. येणाऱ्या काळात अशा प्रकारे जैवविविधता लुप्त होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्राने सन 2011 ते 2020 हे दशक जैवविविधता संरक्षक दशक म्हणून साजरे केले. पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की जैवविविधता म्हणजे काय. तर जैवविविधतेची साधी आणि सोपी व्याख्या सांगायची झाली तर जैवविविधता म्हणजे जनुकांची विविधता हो किंवा पर्यावरणीय परिसंस्थेमधील विविधता होय. जनुकीय, जातीय आणि परिसंस्थीय विविधता म्हणजे जैवविविधता होय. अशा या जैवविविधतेला सर्वात अधिक पोषक ऋतू कोणता असेल तर तो पावसाळा आहे. पावसाळा आणि जैवविविधता यांचे अतूट नाते आहे. पावसाच्या आगमनामुळे सर्व वनस्पती, प्राणी आणि कीटक यांच्या पुनरुत्पादनास सुरुवात होते. पावसाळ्यात अनेक अल्पायुषी वनस्पती, वेली, गवत मोठ्या प्रमाणात उगवतात. त्यांच्यावर उपजीविका भागवणारे जलचर, वनचर आणि उभयचर प्राणी यांची पैदास होते. या सर्व परिसंस्थेतील परिवर्तनास पावसाळा हा ऋतू कारणीभूत ठरतो. त्यामुळे जैवविविधतेची ही अन्न साखळी सुरळीत होऊन निसर्गाचा समतोल राखला जातो. न मोजता येणाऱ्या संख्येने या प्रजाती आपणाला दिसतात. म्हणून असे म्हणता येईल की पावसाळा केवळ ढग व सरींचा ऋतू नाही तर तो निसर्गाच्या पुनरुज्जन्माचा

0: ओहळा आहे. पावसाच्या एक एक थेंबाबरोबर जमिनीमध्ये दडलेले असंख्य जीव पुन्हा एकदा सजीव होतात. पाऊस पडला की वेगवेगळ्या रंगी बेरंगी कीटकांना आपला उत्सव करायची संधी मिळते. ते एकमेकांना पूरक राहून नैसर्गिक जैवविविधता कायम राखतात. जसे सूक्ष्म जीव जंतूमुळे जैवविविधता टिकण्यास मदत होते, विविध प्रकारच्या वनस्पती बुरशी सुद्धा पावसाळ्यात जैवविविधतेला मदत करतात. माळरान डोंगरावर गवताळ कुरणे दाटीवाटीने उगवतात. रस्त्याच्या कडेने विविध रानभाज्या शेत जमिनीतून वर येतात. याबरोबरच विविध बुरशीजन्य वनस्पती आपणाला दिसतात, पण पावसाळा सुरू झाला की ही भूचत्राचे रूप धारण करून अवतरतात. झाडाच्या खोडावर, उकिरड्यावर आणि आपल्या अवतीभोवती वेगवेगळ्या बुरशीजन्य वनस्पती दिसतात. या सर्व वनस्पतीमुळे जैवविविधतेची अन्नसाखळी सुरळीत होते. या अन्नसाखळीला पूरक कीटक सूक्ष्मजीवांच्या उत्पत्तीचा काळ पावसाळा आहे. अनेक जीवजंतू प्रजनन काळ हा पावसाळा आहे. माणूस म्हणून आपली सुद्धा आहे, कारण जैवविविधतेच्या अस्तित्वावरच आपले अस्तित्व टिकून आहे. म्हणून याचे जतन करणे व समतोल राखणे आपले कर्तव्य आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण पावसाळा आणि जैवविविधता याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतो प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. हे आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. बरे तर श्रोते हो, भेटूयात उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
2: थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत समाचार प्रसार केले जातील. आम्ही सहक्षेपित करू.
3: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 6:55 झाली आहेत. ऐकूया भावतरंग हा कार्यक्रम. श्रोते हो, मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी असलेलं माध्यम म्हणजे डोळे, नेत्र किंवा नयन. ऐकूया याच संकल्पनेवर आधारित काही गीतं आजच्या भावतरंग या कार्यक्रमात.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात रमेश अणावकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं दशरथ पुजारी यांचं.
1: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

0: आशा भोसले यांच्या स्वरात भारा तांबे यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. श्रोते हो, आजच्या भावतरंग या कार्यक्रमात डोळे नयन या संकल्पनेवर आधारित काही गीतं आपण ऐकलीत. FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 आमच्या केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. तत्पूर्वी
1: झोली आ

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून 6वी तसंच 9वीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता सुप्रिया सुळे यांनी फेटाळली. छत्रपती संभाजीनगर तसंच लातूर जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारताचा अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय. महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत. आणि छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट, तर नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या सवर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. 2 तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल, तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळस्तरीय परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEनं स्पष्ट केलं आहे. एकल माता आणि एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचंही पाटील यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची 12 वर्षे ही विश्वास, विकास आणि लोककल्याणाची सुवर्ण वर्षे ठरली असून देशानं नवी अर्थव्यवस्था आणि आत्मविश्वास घेऊन यशस्वीपणे वाटचाल केल्याचं प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 12 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल अहिल्यानगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान नागपूर इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही केंद्रात मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला. विकास, विश्वास आणि जनकल्याण या त्रिसूत्रीच्या आधारावर नवभारताची पायाभरणी झाली.

याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या काँग्रेस पक्षात विलीनीकरणाची शक्यता पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावली आहे. त्या काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. विलीनीकरणाच्या बातम्या या केवळ अफवा असल्याचं सांगत यासंदर्भातील माहिती आपल्याला प्रसारमाध्यमांमधूनच मिळाल्याचं त्या म्हणाल्या. सरकारनं शेतकरी समस्यांबाबत अधिक संवेदनशील भूमिका

0: अधिक संवेदनशील भूमिका घेण्याची गरज व्यक्त करत सरकारनं राजकारणापलीकडे जाऊन जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावं असं आवाहनही सुळे यांनी केलं. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या कथित जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे. ई गव्हर्नन्स राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रात पंचायती राज विभागाशी संबंधित 2 उपक्रमांना सुवर्ण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. सांगली जिल्ह्याच्या कडेगाव तालुक्यातल्या कडेपूर ग्रामपंचायत तसंच नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा यात समावेश आहे. कडेपूर ग्रामपंचायतीला सेवा वितरणाचा विस्तार आणि सक्षमीकरणासाठी ग्रामस्तरावरील उपक्रम या श्रेणीमध्ये, तर नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला ई आरोग्य धमणी या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: योग केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात सुसंवाद निर्माण करणारी जीवन पद्धती असल्याचं प्रतिपादन राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केलं आहे. ते काल मुंबईत आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पार्श्वभूमीवर सर्व देशांच्या महावाणिज्य दूत आणि मानद वाणिज्य दूतांसाठीच्या विशेष योग सत्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा होतो. या निमित्तानं विविध योगासनांची माहिती आपण दररोज घेणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथले योग अभ्यासक उत्तम काळवणे यांनी दिलेली ताडासनाची माहिती आपण आज घेऊ.
2: ताडासन हे आसन करण्यासाठी दोन्ही पायात 2 ते 3 इंच अंतर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हाताचे बोटे एकमेकात फसवा. श्वास घेत हाताचे तळवे बाहेरच्या बाजूला ठेवत दोन्ही हात समोरून घेत डोक्याच्या वर घ्या. दोन्ही दंड कानाला चिपकलेले व हाताचे तळवे वरच्या बाजूला ठेवत हात वरच्या दिशेला ताणा. तसेच पायाच्या टाचा सुद्धा वर उचला. आंतरिक कुंभक मध्ये थोडा वेळ थांबा. श्वास सोडत हळूवार दोन्ही हात ताणत वापस या व विश्राम करा. या आसनामुळे पाचन, रक्तभ्रमण, मल निष्कासन, श्वसन व स्नायूतंत्र सक्रिय बनतात. 206 हाडे प्रभावित होतात. लहान मुलांची उंची वाढते.
0: अहमदाबाद इथं झालेल्या जागतिक योगा अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या नांदेडच्या श्रेयस मार्कंडेय यांचा नांदेड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीनं सत्कार करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्यासह अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर तसंच लातूर जिल्ह्यात काल रस्ता अपघातात 2 वेगवेगळ्या घटनांत 6 जणांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तालुक्यात बाबरगाव फाटा परिसरात कंटेनर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकी चालक तसंच कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी महिलेचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. दुसरा अपघात लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात अलगरवाडी पाटीजवळ घडला. कंटेनर, कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या तिहेरी अपघातात दुचाकीवरील दोघांसह कारमधील एका लहान मुलाचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या नेमक्या कारणांचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी लातूर जिल्हा दौऱ्यादरम्यान राज्य सरकार आणि प्रशासनावर जोरदार टीका केली. काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी देवणी तालुक्यातल्या शेतकऱ्याला मदत केल्याचा सरकार केवळ दिखावा करत असल्याचा आरोप केला. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया महत्वाची असून जिंकणं हरणं हा त्याचा भाग असल्याचं सांगून दानवे यांनी भाजपवर टीका केली. विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ माधवी खोडे चवरे यांनी दिले आहेत. नांदेड इथं काल झालेल्या दुसऱ्या प्रशिक्षणात त्या बोलत होत्या. निवडणूक कर्तव्य बजावताना समाज माध्यमांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक तसंच जबाबदारीनं करावा अशा

सूचनाही त्यांनी केल्या. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारतानं काल धरमशाला इथं झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय मिळवला. पावसामुळे उशिरा सुरुवात झाल्यानं प्रत्येकी 25 षटकं खेळण्यासाठी निर्धारित करण्यात आली. नाणेफेक जिंकून भारतानं अफगाणिस्तानला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. त्यांनी सर्व बाद 194 धावा केल्या. भारतानं हे आव्हान 3 गड्यांच्या मोबदल्यात 23व्या षटकातच साध्य केलं. कर्णधार शुभमन गिलनं नाबाद 84 धावा करत सामनावीरचा खिताब पटकावला. मालिकेचा पुढचा सामना 17 जूनला लखनौ इथं होईल. महिला क्रिकेटमध्ये आयसीसी टी20 विश्वचषकात आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकण्यासाठी पुढच्या 2 दिवसात परिस्थिती अनुकूल होत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या अनेक भागात आज मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भातल्या बहुतांश जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच जालना जिल्ह्याला आज उष्णतेचा येलो अलर्ट तर नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. इतर जिल्ह्यातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय विद्यालय संघटनेकडून 6वी तसंच 9वीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. छत्रपती संभाजीनगर तसंच लातूर जिल्ह्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू. आणि पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारताचा अफगाणिस्तानवर 7 गडी राखून विजय. महिला टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 7:21 आणि 22 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रुपरेषा. रुपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सात वाजून 40 मिनिटांनी भावतरंग. सकाळी 8:40, 9:20, 10:30 आणि दुपारी 2 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घ्याल. दरम्यान 9:10 योग पंधरवाड्यानिमित्त विशेष कार्यक्रम योग संवाद, यामध्ये योग शिक्षक संकेत गवळी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकू शकाल. विषय आहे योगतंत्र, आसन आणि त्याचे फायदे. 9:35 उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन आपण ऐकू शकाल.

11:05 गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते हो, आता ऐकूया मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होणारे आमचे कार्यक्रम. दुपारी 12 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीत बहार. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल. दुपारी 2:30 विविध भारती सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 5:30 युववाणी हा युवक मित्रांसाठी कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

श्रोते हो, आयसीसी महिला टी20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये एजबॅस्टन बर्मिंगहॅम इंग्लंड इथं खेळल्या जाणाऱ्या टी20 सामन्याचं समालोचन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आज संध्याकाळी 6:30 ते खेळ संपेपर्यंत. दरम्यान सर्व बातमीपत्र वेळेवर सहक्षेपित केली जातील.

0: श्रोतेहो, क्रिकेट कॉमेंट्री आपण रेडिओ सेटवर ऐकू शकाल. आमच्या न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित होणारे कार्यक्रम 6:30 गंमत जम्मत, 7:15 वृत्तविशेष, 8:15 लोकसंगीत, रात्री 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि रात्री 10 रविवारसरीय अखिल भारतीय संगीत सभेच्या कार्यक्रमात JS श्रीराम यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकू शकाल. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: अभिजात मराठी आपली मराठी.

0: lagi.
1: Apeli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Apeli Marathi.
2: श्रोतेहो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आतापर्यंतच्या कामकाजाची आणि एकूणच कोश निर्मितीच्या कामाची माहिती आपण या मालिकेद्वारे जाणून घेत आहोत. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत सर्व विषय संग्राहक असे 20 संहिताखंड आणि 21वा सूचीखंड 1976 ते 2019 या कालावधीत प्रकाशित झालेले आहेत. यातल्या नोंदी देखील वेळोवेळी अद्ययावत होत आहेत आणि केल्या जातात. या खंडांपैकी आज आपण 13, 14 आणि 15 अशा 3 खंडांची ओळख आजच्या या भागामध्ये करून घेणार आहोत. त्यासाठी आज आपल्याकडे दत्तात्रय घोलप, संपादकीय सहाय्यक, मराठी विश्वकोश कार्यालय वाई हे आलेले आहेत. सर नमस्कार, या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
3: श्रोते हो नमस्कार.
2: सर, आज आपण मराठी विश्वकोशाच्या 13 ते 15 या संहिता खंडाची माहिती जाणून घेणार आहोत. तर मराठी विश्वकोशाच्या या खंड 13 स्वरूप आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
3: मराठी विश्वकोशाची वाटचाल आपण काही भागात समजून घेतलेली आहेच. त्यापैकी आज आपण माहिती घेत असलेला खंड 13 हा महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान अशा नोंदींचा आहे आणि या खंडाचं प्रथम प्रकाशन 1987 साली झालं होतं. या खंडामध्ये एकूण 1069 नोंदींचा समावेश आहे. 1327 पृष्ठे असणारा हा खंड मेल्ट्रॉन ही जी महाराष्ट्र शासनाची महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळ ही जी संस्था आहे ही या खंडातली पहिली नोंद आहे. आणि या नोंदीमध्ये महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिक विकास महामंडळाची स्थापना, त्याची कार्यपद्धती विशद करणारी ही माहितीपर नोंद आहे आणि या नोंदीचं लेखन वी गो पेंढारकर यांनी केलं आहे. आणि या खंडाच्या शेवटची नोंद जी आहे ती म्हैसूर संस्थान ही ऐतिहासिक नोंद आहे, ज्याचं लेखन नाह कुलकर्णी यांनी केलेलं आहे आणि ही या खंडातली शेवटची नोंद. प्रामुख्यानं म या वर्णाक्षराच्या नोंदी या खंडात समाविष्ट आहेत, ज्यामुळे ज्या मराठी विश्वकोश प्रकल्पाची आपण माहिती घेत आहोत आणि हा प्रकल्प मराठी विश्वकोश हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या वतीनं राबवला जातो. या मंडळ

0: मंडळाची नोंद देखील याच खंडामध्ये आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ याही नोंदीचा समावेश या खंडात होतो. आणि या दोन्ही नोंदी निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राग जाधव सर यांनी लिहिलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर सार्वजनिक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनानं ज्या संस्था निर्माण केल्या त्या सर्व संस्थांची, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ, अशा संस्थांची माहिती या खंडामध्ये नोंद स्वरूपात आलेली आहे.
1: सुरुवात होणाऱ्या सर्व संस्था
0: विशेषतः विज्ञानामधल्या सुद्धा महत्वाच्या मूल कण मूल द्रव्य या विज्ञानविषयक महत्वपूर्ण नोंदी आहेत. मानवशास्त्र मानसशास्त्र या शास्त्रांच्या परिचय देणाऱ्या नोंदी आहेत. आता खुद्द तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी लिहिलेली मुहूर्तशास्त्र ही नोंद देखील या खंडात आहे. किंवा मुंबई या शहराची ओळख करून देणारी किंवा मुंबई विद्यापीठ अशा महत्वपूर्ण नोंदी देखील या खंडात आहेत. मराठीमध्येच नव्हे तर जगभरामध्ये मुद्रण हा विषय फार महत्वाचा आहे, तर मुद्रण ही दीर्घ नोंद देखील या खंडामध्ये आहे. त्यामुळं 13वा खंड हा सर्वांसाठीच, म्हणजे अभ्यासकांनी सर्वसामान्य वाचकांदृष्टीनं सुद्धा महत्वाचा आहे.
1: सर, आता आपण काही शब्दांविषयी सांगितलं, परंतु 13व्या या ज्या खंडामध्ये चरित्रात्मक नोंदी कोणत्या आहेत, म वरून सुरुवात होणार आहे.
0: मला सांगायला आवडेल की मराठी साहित्यातील जे दिग्गज व्यक्तिमत्व होती, उदाहरणार्थ ग दि माडगुळकर असतील, व्यंकटेश माडगुळकर, किंवा शरदचंद्र मुक्तिबोध, गजानन मुक्तिबोध, या साहित्यिक बंधूंवरच्या नोंदी याच खंडात आहेत. त्याचबरोबर इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर ही मूळ नोंद इंग्रजीतून लोखंडवाला शमून यांनी लिहिलेली आहे. आणि या नोंदीचं मेपुम रेगे यांनी मराठी भाषांतर केलं, जे या खंडात उपलब्ध आहे. त्याशिवाय महावीर वर्धमान ही नोंद देखील याच खंडात आहे. अशाच पद्धतीने शास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या सुद्धा नोंदी या खंडात आहेत.
1: सर, हे झालं आता 13व्या खंडाविषयी. आता 14वा खंड याविषयी देखील आपण माहिती आम्हाला या भागात देणार आहात. तर 14व्या खंडाचं स्वरूप कसं आहे आणि त्याच्या प्रकाशनाबद्दल आम्हाला काय सांगाल?
0: खंड 14 मध्ये सुमारे 845 नोंदी आहेत आणि एकूण 1307 पृष्ठांचा हा खंड आहे, ज्याच्यामध्ये 58 चित्रपत्र आहेत. हा खंड 1989 साली प्रकाशित झाला आणि या खंडामध्ये य आणि र या वर्णाक्षरांच्या नोंदीचा समावेश होतो. मला सांगायला आवडेल की ज्या आकाशवाणी माध्यमातून आपण हा संवाद साधतो आहोत त्यासंबंधी रेडिओ संदेशवहन प्रणाली, त्याचबरोबर रेडिओ तरंग प्रसारण, रेडिओ रसायनशास्त्र आणि रेडिओ प्रेषण अशा नोंदींचा, म्हणजे रेडिओ संबंधी 10 नोंदी याच 14व्या खंडात आहेत. शिवाय युरोप, राष्ट्र, राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय औद्योगिक विकास निगम, राष्ट्रीय सेवा योजना अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. आणि त्यामुळं या खंडाचा उपयोग स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतोच, शिवाय इतर अभ्यासकांच्या दृष्टीनेही या नोंदी महत्वाच्या आहेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे रंगभूमी ही दीर्घ नोंद या खंडात आहे आणि ज्या नोंदीमध्ये भारतीय तसेच जागतिक रंगभूमीचे स्वरूप आपल्याला लक्षात येते.
1: सर, 14व्या खंडामध्ये य यंग एडवर्ड आपण मगाशी म्हणालात, तर य पासून ते र पर्यंत बऱ्याच नोंदी आहेत. आता 15व्या बद्दल आम्हाला काय सांगाल आपण, जसं म्हणजे याचं प्रकाशन वर्ष नेमकं कोणतं होतं किंवा हे जे 15वा विश्वकोशाचा खंड आहे याच्यामध्ये कोणती नोंद संख्या, म्हणजे आवर्जून आपण जिचा उल्लेख करार अशी कोणती आहे?
0: 15व्या खंडात एकूण 898 नोंदी आहे आणि रेल्वे ते वाद्य व वाद्य वर्गीकरण असं या खंडाचं स्वरूप आहे. आणि हा खंड 1995 साली प्रकाशित झाला. या ठिकाणी मला एक नमूद करायला हवं की खंड 1 ते 15 चे प्रमुख संपादक म्हणून तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं नाव आहे आणि तेच प्रारंभपासून महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष आणि मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक होते. या 15व्या खंडाचं संपादन पूर्ण होऊन त्याच्या मुद्रणाचे काम प्रगतीपथावर असताना 27 मे 1994 रोजी शास्त्रीजींचं निधन झालं आणि शास्त्रीजींच्या निधनानंतर महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून मेपुम रेगे यांची नेमणूक झाली. रेगे सरांच्या काळात, म्हणजे

0: 1995 साली हा खंड प्रकाशित झाला. तरी देखील रेगे सरांनी प्रस्तुत खंडाचं संपादन तर्कतीर्थांच्या नेतृत्वाखाली झाले असल्याने त्यांचंच नाव प्रमुख संपादक म्हणून या खंडाला छापलेलं आहे. आता या खंडांच्या नोंदीबद्दल जर म्हटलं तर र, ल आणि व या वर्णाक्षरांच्या नोंदी प्रामुख्याने या खंडात आहेत. त्यामुळं रेल्वे, रोग, लवंग, लावणी, लेझिम, लोणची व चटण्या, त्याचबरोबर लोकसाहित्य विषयक नोंदीमध्ये लोकदैवते, लोकनाट्य, लोकनृत्य अशा महत्वपूर्ण नोंदी या खंडात आहेत. खरं तर या नोंदींचं लेखन हे त्या क्षेत्रातील मान्यवर अभ्यासकांनी केलेलं असतं.
1: उदाहरणार्थ
0: लोककथा आणि लोककला या नोंदींचं लेखन तारा भवाळकर यांनी केलेलं आहे. त्यामुळं लोकशाही, लोकशाही समाजवाद तसेच लोखंड व पोलाद उद्योग अशा काही नोंदी ज्या अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचकांसाठी उपयुक्त ठरतील अशा नोंदी देखील या खंडात आहेत. आता मला आणखी सांगायला विशेष वाटतं ते म्हणजे वात्रटीका ही साहित्य प्रकार विषयक नोंद याच खंडात आहे. त्याचबरोबर वाङ्मय चौर्य ही महत्वपूर्ण नोंद एसडी इनामदार यांनी लिहिलेली आहे. इनामदार सर हे विश्वकोश कार्यालयात संपादकीय विभागातच कार्यरत होते. या नोंदीत त्यांनी भाषांतर, रूपांतर, वाङ्मयावरील प्रभाव या मुद्द्यांच्या आधारे वाङ्मय चौर्य म्हणजे नेमकं काय आणि ते कसं घडून येतं ह्या नोंदीत त्यांनी विशद केलेला आहे. त्यामुळं अशा काही वेगळ्या बाजूनं विचार करणाऱ्या नोंदी खंड 15 आहेत.
1: सर, आता 13 ते 15 या खंडांविषयी आम्ही जाणून घेतलं. आता 13 ते 15 या खंडांचा संदर्भ साधन म्हणून उपयोग कोणाकोणाला होतो, म्हणजे जसं रंगभूमी आपण बोललात, लावणी वगैरे, तर मग त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांना आणि त्या व्यतिरिक्त कोणाला होतो?
0: मुळात आपल्या मराठी विश्वकोशाचं स्वरूप हे सर्व विषय संग्राहक असं असल्यामुळं सर्वच अभ्यासकांसाठी मराठी विश्वकोशाचे खंड आणि त्यातल्या नोंदी महत्वपूर्ण आहेत. परंतु भाषा व साहित्याचे जे अभ्यासक आहेत किंवा विद्यार्थी आहेत या वर्गाला 13 ते 15 हे 3 खंड महत्वपूर्ण संदर्भ साहित्य म्हणून उपयुक्त आहेत. कारण यामध्येच रंगभूमी, रंगमंच, रससिद्धांत, लोकसाहित्य विषयक, वाङ्मय इतिहास, वाङ्मय प्रकार, वर्णविचार अशा नोंदींबरोबरच लेखकांच्या चरित्र नोंदी, जगभरातील भाषा व साहित्य विषयक नोंदी अभ्यासाला मिळतात. त्यामुळं 13 ते 15 या खंडाची मागणी वाङ्मय अभ्यासकांकडून मोठ्या प्रमाणात असते. शिवाय राजकीय पक्ष, राजेशाही, राष्ट्र, राष्ट्रवाद, राष्ट्रगीत, शिवाय लोकशाही, वर्णव्यवस्था या संकल्पनांना जोडून अनुषंगिक नोंदी ज्या आहेत त्याही याच खंडात प्रामुख्याने येतात. त्यामुळं सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या दृष्टीनेही हे 3 खंड अत्यंत महत्वाचे संदर्भ पुरवतात.
1: सर, 13 ते 15 खंडांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण किंवा वाचनीय अशी काही नोंदी असतील तर त्याविषयी थोडक्यात सांगा.
0: खरं तर सर्वच नोंदी या वाचनीय आणि आपल्या ज्ञानात भर घालणाऱ्या असतात. तरी देखील काही नोंदीचा विचार करता येईल. जसं की रेल्वे ही दीर्घ नोंद सुमारे 32 पानांची आहे.
1: ओ, मस्तच.
0: विश्वकोशाच्या परिभाषेत ज्याला व्याप्तिलेख असे म्हणतात या नोंदीला, या नोंदीत रेल्वे संबंधित तांत्रिक माहिती तर आहेच, शिवाय रेल्वे या शब्दाला जोडून येणारा मराठीतला शब्द व्यवहार, तसेच जगभरातील वाहतूक व्यवस्थेतील रेल्वेचे स्थान, भारतीय रेल्वेबाबतची संपूर्ण तपशीलवार माहिती या नोंदीत आहे. मूलद्रव्य ही अशीच दीर्घ नोंद आहे. वनस्पती, रोग अशा काही वाचनीय नोंदी आहेत. लोणी या नोंदीत लोणी बनवण्याची प्रक्रिया तसेच गुणधर्म त्याचे आयुर्वेदीय वर्णन तर दिले आहेच, परंतु लोणी महाग असल्याने पावाला लावण्यासाठी मार्गारीन हा लोण्यासारखा स्वाद व चव असलेला तसेच संघटन व पोषण मूल्य यात लोण्याशी साम्य असलेला वसायुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येत आहे. अशी विषयाशी संबंधित अधिकची माहिती देऊन नोंद परिपूर्ण केली जाते. त्यामुळं लेखनातील विश्वासार्हता आणि परिपूर्ण माहितीमुळं मराठी विश्वकोशाचे सर्वच खंड वाचनीय आणि संदर्भ मूल्य असणारे आहेत.
1: नक्कीच.
0: आणि मला सांगायला शेवटी असं वाटतं की माहितीचा विस्फोट झालेल्या सध्याच्या युगात मराठी विश्वकोशाचं महत्व यामुळेच कायम टिकून आहे.
1: नक्कीच सर, डॉक्टर दत्तात्रय घोलप सर आज आपण

0: इथं आलात आणि मराठी विश्वकोशाचे खंड 13 ते 15 याविषयी आम्हाला विस्तृत माहिती सांगितली. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अपेक्षा, अभिप्राय यांचा आम्ही नक्की विचार करू तेव्हा आमच्याशी या ईमेलवर आपण संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: आपली मराठी.
2: अभिजात मराठी.

0: जुनी नवी गोड गाणी ऐकत रहा आकाशवाणी। FM 101.7 आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, सर्वजनात सर्वांच्या मनात।
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। 7:40 आणि 50 सेकंद झाली आहेत। ऐकूया भावतरंग हा कार्यक्रम।

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दीपा काळे यांच्या स्वरात उषा टिळक यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत क्षीरसागर यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया सुबोध गोडबोले यांच्या स्वरात प्रकाश ताळले यांची रचना. संगीत आहे हेमंत सपकाळे यांचं.

सुबोध गोडबोले यांच्या स्वरात प्रकाश ताडले यांची रचना आपण ऐकली. संगीत होतं हेमंत सपकाळे यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच भावतरंग हा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7

0: आकाशवाणी पुणे 8:30 झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज राहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताची आज पाकिस्तानशी लढत. आता सविस्तर बातम्या. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली. डेहराडून इथल्या IMA अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये 158 नियमित आणि 141 तांत्रिक अभ्यासक्रमांच्या दीक्षांत संचलन सोहळ्यामध्ये त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. संचलनामध्ये 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा IMA इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्रराष्ट्रांच्या प्रशिक्षणार्थींचंही अभिनंदन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात फ्रान्समधील नीस शहरात काल दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी त्यांची चर्चा, भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभ, महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. नीस शहरात भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केल्याबद्दल मोदी यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांचे आभार मानले. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीमुळे दोन्ही देशांमधील सहकार्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल असं स्लोवाकियातील भारताच्या राजदूत अपूर्वा श्रीवास्तव यांनी ब्रास्तिलावा इथं आकाशवाणीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. केंद्र सरकारनं लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची 30 जूनपासून नवे भूदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या ते व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान भूदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी असलेले धीरज सेठ यांची 1986 आर्म्ड कोअरमध्ये नियुक्ती झाली होती. जवळपास 4 दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध महत्वाच्या कमांड आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. साऊथ वेस्टर्न कमांड आणि सदर्न कमांडचं नेतृत्व करण्याचाही त्यांना मान मिळाला आहे. DRDO अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच KVSनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6 आणि 9 वर्गांसाठी त्रिभाषा सूत्राअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची

शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरू केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यरत राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळं चंद्रावरील उणे 129° ते 121° सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठी आज एक करार केला जाईल आणि त्यानंतर लगेचच मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून वाहतूक सर्वांसाठी खुली केली जाईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे म्हटलं आहे. त्याचवेळी हा करार अपेक्षेप्रमाणे झाला नाही तर नवीन हल्ले करण्याचा इशाराही त्यांनी कायम ठेवला. इराणचा अणुकार्यक्रम प्रभावीपणे निष्प्रभ करण्यात आला असून नंतरच्या टप्प्यावर उर्वरित अणुसाठ्याची विल्हेवाट लावली जाईल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलं आहे. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली. इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार समोरील बाजूकडून दिसून येणाऱ्या विसंगतीमुळे या प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन बघाई यांनी केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन 2026 पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि हबिल्ड यांच्या सहकार्यानं आज एका महत्वपूर्ण जागतिक ऑनलाईन योग कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. सकाळी 6:15 ते 7:35 या वेळेत झालेल्या या ऑनलाईन योग कार्यक्रमात 130 अधिक देशातील लोकांचा सहभाग होता. आयुष मंत्री प्रतापराव जाधव हे देखील या उपक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. रक्तदान केलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात गरजू व्यक्तीला नवजीवन देण्याची ताकद असते असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये जाधव यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसंख्याशास्त्रीय बदलांवरील समितीला सीमावर्ती जिल्ह्यातील लोकसंख्या रचनेबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत. ते काल या समितीच्या बैठकीत बोलत होते. अवैध स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या बदलांची पाहणी करण्यासाठी सीमावर्ती भाग महानगरं तसंच औद्योगिक शहरांना भेट देण्यासही गृहमंत्र्यांनी सांगितलं. आसाममधील जोरहाट इथं काल सकाळी झालेल्या AN-32 विमान अपघातात 5 जवानांना प्राण गमवावे लागल्याबद्दल भारतीय वायुदलानं शोक व्यक्त केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे वायुदलानं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सार्जंट जितेन शर्मा, अग्निवीर वायू खेमाराम कुमावत आणि अग्निवीर वायू दानिश आलम यांना वीरमरण आलं आहे. या कठीण प्रसंगी या जवानांच्या कुटुंबियांच्या पाठींशी आपण खंबीरपणे उभं असल्याचं हवाई दलानं म्हटलं आहे. तत्पूर्वी नियमित उड्डाणाच्या वेळी भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाचा काल सकाळी लँडिंग दरम्यान अपघात झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून मृत जवानांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केली आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ आज बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन इथं आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सामन्यानं आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:00 सुरू होईल. दोन्ही संघांमधील यापूर्वीच्या 16 सामन्यांपैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवला आहे.
अन्य सामन्यात स्पर्धेत पदार्पण करणारा नेदरलँड्स आणि बांगलादेश यांच्यात लढत होईल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30 वाजता सुरू होईल. दरम्यान वेस्ट इंडिज

न काल गतविजेत्या न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला तर ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेचा 65 धावांनी पराभव करून आपल्या T20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात केली. स्पर्धेतील अंतिम सामना पुढील महिन्याच्या 5 तारखेला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय लष्करानं भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज रहावं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं आवाहन. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी G7 परिषदेतही सहभागी होणार. भारतीय वायुदलाच्या AN-32 विमानाच्या अपघातात 5 जवानांना वीरमरण. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताची आज पाकिस्तानशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 8:40 आणि 26 सेकंद झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोतेहो, आपण गाणी ऐकतो, काही मिनिटांची असतात ही गाणी, परंतु ती तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतलेली असते, ती म्हणजे गीतकार, संगीतकार आणि गायकांनी. आणि कधीकधी गीतकार आणि संगीतकार यांची जोडी खूप सुंदर सुंदर अशा गीतरचनांना जन्म देते. ऐकूया अशीच एक गीतकार आणि संगीतकार जोडी, समीर आणि गीतकार समीर आणि संगीतकार आनंद मिलिंद यांच्या काही रचना हिंदी चित्रपट संगीताच्या आजच्या कार्यक्रमात.

श्रोते हो, आताच आपण मोहम्मद अजीज आणि अनुराधा पोडवाल आणि सहकाऱ्यांच्या स्वरात स्वर्ग या चित्रपटातील गीत ऐकलं. समीर यांच्या या गीताला संगीत दिलं होतं आनंद मिलिंद यांनी.

श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग पंधरवडा साजरा होत आहे आणि या अनुषंगानं 14 जून ते 28 जून या कालावधीत योग तज्ज्ञांच्या मुलाखतीद्वारे आपण योग आणि प्राणायाम या विषयावरील उपयुक्त माहिती ऐकणार आहोत. 14 जून ते 28 जून पर्यंत दररोज सकाळी 9:10 ऐका मालिका योग संवाद.

प्रेम कैदी या चित्रपटातील एस पी बालसुब्रमण्यम आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आता ऐकूया अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात बागी या चित्रपटातील हे गीत.

अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं बागी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात गीतकार समीर आणि संगीतकार आनंद मिलिंद यांची काही गीतं आपण ऐकली. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 9 वाजता उर्दूतून प्रादेशिक बातम्या आमच्या केंद्रावरून प्रसारित करत आहोत.

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 9:10 आणि 27 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: नमस्कार श्रोते हो, 21 जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग संवाद या मालेत आपणा सर्वांचं स्वागत करतीये मी लीना पांडे. आणि आजच्या योग संवाद या मालेचं पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत योग शिक्षक संकेत गवळी. आणि आजचा आपला विषय आहे योग, तंत्र, आसनं आणि फायदे. संकेत गवळी सर, मी आकाशवाणीतर्फे तुमचं स्वागत करते. नमस्कार.
1: धन्यवाद.
0: सर, योग म्हणजे नेमकं काय आणि तो केवळ व्यायाम आहे का?
1: पतंजल योग सूत्रामध्ये योगाची व्याख्या केलेली आहे. त्याचं सूत्र असं आहे, योगश्चित्तवृत्ती निरोधः. योग म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध. चित्त म्हणजे आपलं पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन यांचा संबंध, सगळ्यांचं मिळून चित्त तयार होत असतं. तर हे जे चित्त आहे हे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्या विषयांच्या मागे सतत धावत असतं. त्याची धावण्याची जी क्रिया आहे तिला निरोध करणे म्हणजे योग करणे. यावरून आपल्याला लक्षात येईल की योग म्हणजे निश्चितच व्यायाम नाही, तर योग ही एक जीवन जगण्याची कला आहे, ती जीवनशैली आहे आणि एकूणच शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आरोग्य चांगलं राखण्याची एक शास्त्र आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल.
0: मग या योगाची प्रमुख अंग कोणती मानली जातात?
1: आता जसं मी पतंजली योग सूत्राचा उल्लेख केला त्यामध्येच योगाची प्रमुख अंग सांगितलेली आहेत. त्यामध्ये एक सूत्र आहे, ते सूत्र असं आहे, यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी समाधी अष्टौ अंगानी. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही योगाची प्रमुख 8 अंग आहेत. तर पतंजल योग सूत्रानुसार ही 8 अंग आहेत. हठयोगानुसार वेगवेगळी अंग आहेत. काही ठिकाणी 4 अंग सांगितलेले आहेत, काही ठिकाणी 5 अंग सांगितलेले आहेत. पण प्रचलित योगाची प्रमुख 8 अंग पतंजल योग सूत्रांच्या रेफरन्सनुसारच सांगितली जातात.
0: अगदी. मग सर, नवशिक्या व्यक्तींनी कोणती सोपी आसनं करावीत ज्यांना सुरुवात करायची आशांनी?
1: हो, योगासनं वेगवेगळ्या स्थितींमधनं आणि वेगवेगळ्या आसनांमधनं सुरू होत असतात. जसं की पाठीवर झोपून योगासनं करता येतात, पोटावर झोपून योगासनं करता येतात, बसून योगासनं करता येतात आणि उभं राहून योगासनं करता येतात. उभं राहून योगासनं करत असताना नवीन व्यक्तींनी ताडासन, तिर्यक ताडासन, कटीचक्रासन, एकपाद प्राणायामासन, हस्त उत्थानासन अशी सोपी सोपी आसनांपासून सुरुवात करावी. पाठीवर झोपून आसनं करायची झाली तर पादोत्थानासन, पादचक्रासन, पादसंचलन, सुप्त पवन मुक्तासन, कंधरासन आणि शरीराला पीळ देणारी काही सोपी आसनं निवडावीत. पोटावर झोपून देखील काही आसनं करता येतात. पोटावर झोपून आसनं करत असताना मकरासन झालं, भुजंगासन झालं, शलभासन झालं ही आसनं करता येतात. आणि बसलेल्या स्थितीत नवशिक्यांनी आसन करायची झाली तर चक्की चलाना

0: वक्रासन, गत्यात्मक मेरू वक्रासन, नौकासन चलन, अशी सोपी सोपी किंवा शशांक आसन, अशी सोपी सोपी आसनं सुरुवातीला करावीत.
1: अगदी. आणि मग हे जे नवशिके असतात, जर त्यांनी पुस्तकातून वाचून किंवा टीव्हीवर बघून किंवा समाज माध्यम आहे त्याच्यावर बघून सुद्धा ते करू शकतात,
0: तसं शक्यतो करू नये. कारण तज्ज्ञ मार्गदर्शक, तज्ज्ञ शिक्षक जर तुमच्या समोर असला तर तो योग्य पद्धतीने तुम्हाला ऑब्झर्व करू शकतो, तुमच्याकडे बघू शकतो. प्रत्यक्षात शिकवताना आणि आसनं करत असताना काही चुका होऊ शकतात, तर त्या चुका टाळता याव्यात म्हणून तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा.
1: मग सर, नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणत्या प्रकारचे फायदे होतात?

0: तज्ज्ञ मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षक जर तुमच्या समोर असला तर तो योग्य पद्धतीने तुम्हाला ऑब्झर्व करू शकतो, तुमच्याकडे बघू शकतो. प्रत्यक्षात शिकवताना आणि आसनं करत असताना काही चुका होऊ शकतात, तर त्या चुका टाळता याव्यात म्हणून तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच योगाभ्यास करावा.
1: मग सर, नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर कोणत्या प्रकारचे फायदे होतात?
0: नियमित योगाभ्यास केल्यामुळे शरीरातील ज्या विविध संस्था असतात त्यावर सुपरिणाम होत असतात. उदाहरणार्थ पचन संस्था झाली, मज्जा संस्था झाली, श्वसन संस्था झाली, रक्ताभिसरण संस्था झाली. या सर्व संस्थांचं आरोग्य आणि कार्यक्षमता चांगली राखण्यास मदत होते. विविध प्रकारचे रोग किंवा व्याधी या योगामुळे संतुलित राखले जातात किंवा नियंत्रित राखले जातात. उदाहरणार्थ हृदय रोग झाला, मधुमेह झाला, पाठीच्या विकारावर अनेकशी आसनं असतात जी की खूप प्रभावी ठरतात. आणि मानसिक आरोग्याचा सर विचार करायचा झाला तर धारणा, ध्यान, योगनिद्रा, शिथिलीकरण हे योगाचे काही अंग आहेत किंवा या योगाच्या ज्या क्रिया आहेत त्या मानसिक आरोग्यावर खूप चांगले परिणाम करतात. उदाहरणार्थ मन शांत करण्यासाठी म्हणून मदत करतात, मानसिक तणाव कमी करण्यासाठी म्हणून मदत करतात, चंचल वृत्ती असेल तर ती कमी होते. या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी म्हणून योगाभ्यास अतिशय प्रभावी असे माध्यम आहे.
1: बरं, मग जे साधक आहेत ज्यांना योग सुरू करायचा आहे तर अशा साधकांनी काय काळजी घ्यावी?
0: सर्वात महत्वाचं म्हणजे एक चांगला योग शिक्षक किंवा योग तज्ज्ञ निवडावा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास सुरू करावा. पुस्तक वाचून किंवा टीव्ही पाहून किंवा नुकताच ज्यांनी योग शिकलेला आहे अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करू नये. आसनं करत असताना, प्राणायाम करत असताना आपल्या शरीरावर काय परिणाम होत आहेत, कुठल्या स्नायूंवर दाब पडतो, कुठल्या संस्थेवर परिणाम होतो, आपला श्वास किती वाढतो याबद्दल सतत जागरूक आणि सजग असावं. आसनं करत असताना वेळोवेळी शवासन करावं, वेळोवेळी विश्रांती घ्यावी. त्याचबरोबर योगाभ्यास करत असताना एक विशिष्ट क्रम ठेवणं गरजेचं असतं. जसं की सुरुवातीला सूक्ष्म व्यायाम करावे, पूरक हालचाली कराव्या, सूर्यनमस्कार करावे, मग विविध स्थितीतली आसनं करावी, त्यानंतर प्राणायाम, त्यानंतर प्रत्याहार, नंतर धारणा आणि ध्यान, असा हा योगाभ्यासाचा क्रम असावा. आसनं करत असताना विविध स्थितीतली आसनं आपल्या ठराविक वेळेत जो आपण निवडलेला आहे त्यामध्ये करावी. जसं की परस्पर विरोधी दाब आणि ताण आपल्या शरीरावर पडेल अशी काही आसनं असावी, शरीराला पीळ बसेल अशी काही आसनं असावी, काही आसनं संतुलन साधणारी असावीत. प्राणायाम करत असताना आधी श्वसनाचा अभ्यास करावा, श्वसन संस्थेवर काय परिणाम होतात ते समजून घ्यावं, पूरक रेचक इन्क्लूड करावं, नंतर त्यामध्ये अंतरकुंभक, मग बहिर्कुंभक आणि मग अंतर आणि बहिर्कुंभक असे दोन्ही. पूरक आणि रेचकाचं एक प्रमाण असावं, त्याचा एक रेशो ठरवावा आणि तो रेशो हळूहळू हळूहळू वाढवत जावा. ग्रंथामध्ये याबद्दल सर्व वर्णन केलेले, तर त्यानुसार योगाभ्यास आणि प्राणायाम करावा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो योगाभ्यास सकाळच्या वेळी करावा, जेणेकरून आपलं पोट रिकामं असतं, आपली भरपूर विश्रांती झालेली असती आणि योगाभ्यासासाठी चांगली जागा देखील निवडावी.
1: अगदी. श्रोते हो, योग म्हणजे निरोगी शरीर, शांत मन आणि संतुलित जीवनाचा मार्ग. नियमित योग अभ्यासामुळे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य सुधारतं. चला तर मग योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवूया आणि निरोगी जीवनाची वाटचाल करूया. धन्यवाद सर, तुम्ही आकाशवाणीत आलात आणि योग तंत्र, आसनं आणि फायदे याविषयी आपल्या श्रोत्यांना इतकी उपयुक्त माहिती दिली याबद्दल
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण योग संवाद या कार्यक्रमात योग शिक्षक संकेत गवळी यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे.

0: श्रोते हो, वृद्धत्व हा जीवनाचा अमूल्य टप्पा आहे, अनुभव संस्कार आणि मायेचा खजिना जपणारा. मात्र अनेक ज्येष्ठ नागरिकांना अत्याचार, दुर्लक्ष आणि अपमानाचा सामना करावा लागतो. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागरूकता दिन. चला तर मग ज्येष्ठांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षिततेसाठी एकत्र येऊया. यावर्षीची संकल्पना आहे जागरूकतेपलीकडे ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार प्रतिबंध प्रभावीपणे राबवूया. ज्येष्ठांचा आदर, त्यांची काळजी आणि त्यांचं संरक्षण ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सन्मानानं जगण्याचा हक्क प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आहे.
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 9:20:45 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक के आसिफ यांचा आज जन्मदिन. के आसिफ यांचं मूळ नाव करीमुद्दीन असं होतं. सुरुवातीला शिंप्याचा व्यवसाय त्यांनी केला, परंतु मन मात्र सतत चित्रपटसृष्टीकडे धाव घेत होतं. त्यामुळे ते या क्षेत्रात आले आणि त्यांना यश देखील मिळालं. ऐकूया त्यांच्या मुघली आजम या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरात मुघले आजम या चित्रपटातील शकील बदायूनी यांची गीतरचना आपण ऐकले. संगीत होतं नौशाद यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात लव्ह अँड गॉड या चित्रपटातील खुमार बारबंकवी यांची गीतरचना. संगीत आहे नौशाद यांचं.

कन्नडे लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील लव्ह अँड गॉड या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आज अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांचा स्मृतिदिन आहे. मुळातच अभिनयाची आवड असलेले सुशांत सिंग राजपूत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर आणि टीव्ही मालिकांमधील भूमिकांमधून केली. तसंच बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ऐकूया छिछोरे या चित्रपटातील हे सुंदर असं गीत.

अरमान मलिक यांच्या स्वरात एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील मनोज मुंतशीर यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत होतं अमाल मलिक यांचं. शोध हो या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. आज या कार्यक्रमात के आसिफ यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची काही गीतं आणि सुशांत सिंग राजपूत यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांची काही गीतं

आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 9:35 मिनिटांनी उर्दू सेवेचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: तैयार कर रहा है जो 200 दिन तक काम कर सकेगा। भारतीय महकमा मौसमियात के मुताबिक आइंदा 2 से 3 दिनों में जुनूब मगरबी मानसून के कर्नाटक, तेलंगाना, आंध्र प्रदेश, उड़ीसा और छत्तीसगढ़ के बाद जुनूबी इलाकों तक पहुंचने के लिए हालात साजगार हैं। अमरीकी सर डोनाल्ड ट्रंप ने दावा किया है कि ईरान के साथ जंग खत्म करने का मुआहिदा आज तय पा जाएगा और इसके फौरन बाद सभी क़िलाबनाए हुरूज़ को खोल दिया जाएगा। धर्मशाला में बारिश से मुतासर पहले एक रोजा बैन अक्वामी मैच में भारत ने अफगानिस्तान को 7 विकेट से हराया। इसके साथ ही खबरों का बुलेटिन खत्म हुआ।
1: FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे। श्रोतेहो, सकाळचे 10:40 झाली आहेत। ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे।
2: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत, आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोतेहो, मी प्रियांका गोगटे। श्रोतेहो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच। यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे। आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा। नमस्कार दादा।
4: नमस्कार
3: दादा। आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
4: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे। आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली।
3: बर,
4: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे। केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये। दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत। 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडून दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण, व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे।
3: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
4: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची। प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये। श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये। आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते। वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1:45 हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो, तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मीपूजनाची अमावस्या। त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो। अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी। त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची, कुठेही मध्ये काढायची नाहीये। या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही। श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे।
3: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
4: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही। भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
3: दीपावली।
4: दीपावली, दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
3: अर्थातच लक्ष्मी पूजन।
4: कुठल्या दिवशी येतं?
3: अमावस्येला।
4: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता।
3: बरोबर आहे।
4: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता।
3: हो।
4: घरातली जळमट काढता। म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता।
3: बरोबर।
4: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
3: अमावस्येचा।
4: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये। आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय।
3: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना।
4: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर।
3: का?
4: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता।
3: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे

0: काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावरनं वादविवाद सुद्धा होतात.
0: हा हा.
1: की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही?
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
0: अच्छा,
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
0: बर.
1: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली.
0: ओके.
1: यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर. बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना?
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले आहे.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे.
0: खरे.
1: त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबरपासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारीपासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली.
0: बर.
1: आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात.
0: हो.
1: चांगले दिवस आहेत.
0: हो.
1: पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
0: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
1: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार.
0: हो.
1: त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
0: अच्छा.
1: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
0: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
1: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये. अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
0: ओके.
1: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
0: बर.
1: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
0: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
1: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
0: हो.
1: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
0: करेक्ट.
1: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
0: बरोबर.
1: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
0: अच्छा.
1: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबरमध्येच येणार आहे.
0: बरोबर आहे.

0: परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका, आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
2: श्रोते हो, आताच आपण

FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो 10:11:23 झाली आहेत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतगुंजन. श्रोतेहो, लावणी हे महाराष्ट्राचं अत्यंत लोकप्रिय पारंपरिक लोकनृत्य आणि संगीत प्रकार आहे. लावण्य म्हणजेच सौंदर्य या शब्दावरून लावणी हा शब्द आला आहे. नृत्य, संगीत आणि अभिनयाच्या माध्यमातून स्त्री सौंदर्य, प्रेम आणि सामाजिक विषयांचं प्रभावी सादरीकरण यामध्ये केलं जातं. चला तर मग आजच्या गीतगुंजन या कार्यक्रमात ऐकूया मराठी चित्रपटातील काही लावण्या.

आशा भोसले यांच्या स्वरात सांगते ऐका या चित्रपटातील ग. दि. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं.

श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.

0: श्रोतेहो, आताच आपण सवाल माझा ऐका या चित्रपटातील सुलोचना चव्हाण आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात पिंजरा या चित्रपटातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम कदम यांचं.
1: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेजकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, गीत गुंजन हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला. एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 10:25 आणि 20 सेकंद झाली आहेत.

0: मन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं. सूर्योदय होणारच आहे, करूया प्रतीक्षा थोडी.
1: संधी मिळाली फक्त एकदा, वाढूया जीवनातील गोडी.
0: आपल्याला जगायचं आहे गोड गोजिऱ्या बाळासाठी,
1: आई वडील पत्नी भाऊ आणि कुटुंबातल्या सर्वांसाठी.
0: जीवन जगायचं आनंदानं, मुक्त मनानं, मुक्त मनानं.

0: भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी लढा दिला,
1: प्रसंगी प्राणांची आहुती सुद्धा दिली. सर्वांचं ध्येय एकच, स्वातंत्र्य.
0: आणि याच स्वातंत्र्याच्या ध्येयाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं बंकिमचंद्र चटर्जी यांच्या वंदे मातरम या राष्ट्रभक्तीनं ओतप्रोत भरलेल्या या गीतानं.
1: भारत मातेविषयी असलेलं प्रेम, आर्तता, आदर व्यक्त करणारं हे गीत.
0: याच गीताचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा होत आहे.
1: चला तर मग
0: अभिमानानं गाऊया हे राष्ट्रगान
1: आणि वाढवूया देशाचा मान.

0: आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राचा लोकप्रिय कार्यक्रम फोन फरमाइश.
1: हॅलो
2: हॅलो, फोन फरमाइश.
0: श्रोते हो, तुमच्या संवादासोबत तुमच्या आवडीची गाणी ऐकण्यासाठी तुम्ही आम्हाला फोन करू शकता दर सोमवारी दुपारी 2:30 ते 3 वाजेपर्यंत.
3: कुछ तुम कहो, कुछ हम कहे.
0: आणि या कार्यक्रमाचं प्रसारण होईल दर बुधवारी सकाळी 11:05.

0: लिख लो।
1: तर श्रोते हो, तुम्ही आम्हाला फोन करू शकता या नंबर्सवर। 0240 आमचा कोड नंबर आणि आमचे नंबर्स आहेत 2970231 आणि 2970212। आमचे नंबर्स पुन्हा एकदा ऐका, 2970231 आणि 2970212। तर श्रोते हो, सोमवारी आम्हाला फोन करायला विसरू नका। दुपारी 2:30 ते 3 फोन फरमाईशा कार्यक्रमासाठी।
2: हॅलो, फोन फरमाईश।

FM बँड 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 10:30 झाली आहेत. ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

मुस्तफा जाहीद यांच्या स्वरात आवारापण या चित्रपटातील सईद कादरी यांचं गीत आपण ऐकलं, संगीत होतं प्रीतम यांचं. श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया मुस्तफा जाहीद यांच्या स्वरात आणखी एक गीत. आशिकी 2 या चित्रपटातील हे गीत आहे संजय मासूम यांचं, संगीत आहे जीत गांगुली यांचं.

अरिजित सिंग यांच्या स्वरात ये दिल है मुश्किल या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. अमिताभ भट्टाचार्य यांच्या या गीताला संगीत दिलं होतं संगीतकार प्रीतम यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अंजाना अंजानी या चित्रपटातील मोहित चौहान, श्रुती पाठक आणि शेखर रावजियानी यांच्या स्वरातील गीत. कुमार आणि विशाल दादलानी यांच्या या गीताला संगीत दिलं आहे विशाल शेखर यांनी.

गँगस्टर या चित्रपटातील जेम्स यांनी गायलेलं मयूर पुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते प्रीतम. श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया सचेत टंडन आणि अरिजित सिंग यांच्या स्वरात कबीर सिंग या चित्रपटातील इर्शाद कामिल यांची रचना. संगीत आहे सचेत परंपरा यांचं.

कबीर सिंग या चित्रपटातील सचेत टंडन आणि अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपला. FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ठीक 11 वाजता बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होईल.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमी IMA च्या

0: 158व्या नियमित तसंच 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या पासिंग आउट परेडला त्या संबोधित करत होत्या. अधिकारी झालेल्या छात्रांनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहनही त्यांनी केलं. देशाचं सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्लाही त्यांनी दिला. परेडमध्ये 9 महिला छात्रांचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि परदेशी छात्रांचंही अभिनंदन केलं. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या घेतल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. याद्वारे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते असं सिंह यांनी समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केल्याचंही सिंह म्हणाले. लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता आता भारताद्वारे सिद्ध झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल फ्रान्समधील नीस शहरात दाखल झाले. तिथल्या भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं अत्यंत उत्साहानं स्वागत केलं. या दौऱ्यात आज फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी चर्चा प्रस्तावित आहे. भारत इनोव्हेट्स उपक्रमाचा संयुक्तपणे शुभारंभही होईल. महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय तसंच G7 शिखर परिषदेत सहभाग असा पंतप्रधानांचा कार्यक्रम असेल. पंतप्रधान मोदी यांच्या स्लोवाकिया भेटीतून दोन्ही देशातील सहकार्याच्या नव्या संधींची उपलब्धता आणि आर्थिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे. हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये केळी पिकाचं मोठं नुकसान झालं. तर हिंगोली तालुक्यातल्या पहेनी गावात 70-80 घरावरील 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेल्यानं अनेकांना मोठा फटका बसला आहे. कळमनुरी तालुक्यात अनेक भागात केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. नुकसानग्रस्त केळीच्या बागांचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस शिर्शे यानं पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. काल या स्पर्धेत तेजसनं अवघ्या 13:27 हे अंतर कापलं. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. लातूर जिल्ह्यात जळकोळ तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून तिथं 3 गावं आणि एका वाडीला 4 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तींची झीज रोखण्यासह त्यांचं दीर्घकालीन जतन संवर्धन करण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 23 आणि 24 जून रोजी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तर कोकणात वातावरण उष्ण आणि दमट राहील. तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. महिला क्रिकेटमध्ये ICC T20 विश्वचषकात आज भारत पाकिस्तान लढत होणार आहे. इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 सामना सुरू होईल. आज जागतिक रक्तदाता दिवस आहे. मानवतेचा एक थेंब रक्तदान करा, जीवन वाचवा अशा आशयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल मांडण्यात आला आहे. यानिमित्तानं नागरिकांनी स्वतःहून रक्तदान करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. एखाद्या व्यक्तीला नवं जीवन प्राप्त करून देण्यासाठीचं हे सर्वात प्रभावी आणि पवित्र कार्य असल्याचं नड्डा यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. रक्तदानाबद्दल अधिकाधिक जागरुकता वाढवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. याबरोबरच आमचं बातमीपत्र संपलं. यानंतरचं आमचं बातमीपत्र दुपारी 1 नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz वर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, 11:05 झाली आहेत. ऐकूया गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना संपदा पोहनेरकरचा नमस्कार। श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुंदर अशा गाण्याने।

नवीन वर्ग, नवे मित्रमैत्रिणी, नवे दप्तर, नवी पुस्तकं, वह्या, सगळं काही नवनवं. काही काही चिमुकली पावलं तर उद्या पहिल्यांदा शाळेत जाणार, आणि इतके दिवस जीवापाड जपलेली पाखरं आईबाबा आता शिक्षकांच्या हातात सोपवणार. त्यातील काही जण तर लगेच शाळेत रमून पण जातील, तर काही जणांना रडू नये म्हणून शिक्षकांना चांगलेच कष्ट घ्यावे लागतील. काहीही असो, प्रत्येकाचं आपल्या शाळेसोबत एक वेगळंच नातं असतं, नाही का? माझी शाळा म्हणताना आजही ऊर भरून येतो, आणि शाळेतले शिक्षक, मित्रमैत्रिणी आणि शाळेच्या आठवणींमध्ये आपण नकळतच हरवून जातो, होय ना?

तारे जमी पर या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, आज 14 जून, आजचा हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश म्हणजे रक्तदानाचं महत्व पटवून देणं, नियमित रक्तदात्यांचे आभार मानणं आणि इतरांना स्वेच्छेने रक्तदान करण्यास प्रोत्साहित करणं हा आहे. श्रोतेहो, ऑस्ट्रियाचे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि नोबेल पारितोषिक विजेते कार्ल लँडस्टेनर यांच्या जयंतीनिमित्त आजचा हा दिवस साजरा केला जातो. त्यांनी मानवी रक्ताचे ए बी आणि ओ या मुख्य रक्तगटांमध्ये वर्गीकरण केलं होतं.

श्रोते हो, मानवी रक्त हे कोणत्याही कारखान्यात किंवा प्रयोगशाळेत तयार होत नाही. ते केवळ एका मानवाकडून दुसऱ्या मानवाला मिळू शकतं. गंभीर अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती किंवा थॅलेसेमिया, सिकल सेल, कर्करोग यासारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना रक्ताची नितांत गरज असते. श्रोते हो, रक्तदाता दिनाची यावर्षीची थीम आहे मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीवन वाचवा. चला तर मग स्वेच्छेने रक्तदान करूया आणि जीवन वाचवूया.

0: श्रोते हो, रक्ताचा एक थेंब एखाद्याच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. 14 जून जागतिक रक्तदाता दिन. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा, जीव वाचवा या संकल्पनेनुसार नियमित आणि सुरक्षित रक्तदानाचा संकल्प करूया. रक्तदान ही केवळ वैद्यकीय गरज नाही, तर मानवतेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे. रक्तदान करा, जीवनदान द्या.
1: श्रोते हो, हिंदी चित्रपट सृष्टीतील निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथा लेखक के आसिफ यांचा आज जन्मदिन. सुरुवातीला शिंपी म्हणून त्यांनी व्यवसाय केला, परंतु त्यांचं मन मात्र सतत चित्रपट सृष्टीकडे धाव घेत होतं, त्यामुळे ते या क्षेत्रात आले आणि त्यांना यश देखील मिळालं. मोजकेच चित्रपट त्यांनी केले. श्रोते हो, के आसिफ यांनी 1960 मधील मुघले आजम हा चित्रपट बनवला. हा चित्रपट बनवायला तब्बल 14 वर्ष लागली आणि 1960च्या दशकात 1.5 कोटी रुपये गुंतवून त्यांनी हा चित्रपट बनवला. चित्रपटातील भव्य सेट, उत्कृष्ट संवाद आणि संगीतामुळे आजही हा चित्रपट रसिकांच्या स्मरणात आहे. ऐकूया याच चित्रपटातील हे सुंदर असं गाणं.

0: भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत भारत इनोव्हेट्स 2026 हा प्रमुख उपक्रम आयोजित केला जात आहे. हा भव्य उपक्रम 18 ते 20 जून 2026 दरम्यान नीस फ्रान्स येथील पलाइस डेस काँग्रेस येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश भारताची संशोधन आणि नवोपक्रम प्रणाली, अत्याधुनिक पण मितव्ययी तंत्रज्ञान तसेच देशातील उत्कृष्ट मानवी संसाधनांचा जागतिक स्तरावर गौरव करणे हा आहे. IIT मुंबईची निवड या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून करण्यात आली आहे. सविस्तर माहिती https://bharatinnovates.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात गात रहे मेरा दिल हा कार्यक्रम FM बँड 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

बैजू बावरा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. श्रोते हो, हे गीत ज्यांच्यावर चित्रित आहेत ते भरतभूषण गुप्ता, ज्यांना भरतभूषण या नावानं ओळखलं जातं, त्यांचा आज जन्मदिन. भरतभूषण हे एक सुप्रसिद्ध अभिनेते, पटकथा लेखक आणि निर्माते. 1950 दशकात त्यांनी रोमॅन्टिक आणि ट्रॅजेडी भूमिकांद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांनी 1942 आलेल्या भक्त कबीर या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. 1952 बैजू बावरा या संगीतमय चित्रपटातून त्यांना अफाट यश आणि लोकप्रियता मिळाली. याशिवाय आनंद मठ, मिर्झा गालिब, श्री चैतन्य महाप्रभू हे देखील त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. श्री चैतन्य महाप्रभू या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 1954 फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार देखील मिळाला आहे. ऐकूया अजून एक सुंदर असं गीत.

आज पार्श्वगायिका शारदा राजन अयंगार, ज्यांना शारदा या नावानं ओळखलं जातं, त्यांचा स्मृती दिन आहे. श्रोते हो, त्यांनी संगीतकार शंकर जयकिशन यांच्यासोबत अनेक वर्ष काम केलं. त्यांचा आवाज अतिशय वेगळा आणि गोड होता. 1966 मध्ये आलेल्या सूरज या चित्रपटातील तितली उडी हे त्यांचं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त मराठी गाणी सुद्धा गायली आहेत. त्यामध्ये ती मी नव्हेच या 1970 मध्ये आलेल्या चित्रपटातलं हिरव्या हिरव्या रंगांची झाडी घनदाट हे त्यांचं गाणं रसिकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. ऐकूया शारदा यांनी गायलेलं हे सुंदर असं गाणं. त्यांच्यासोबत आवाज आहे मुकेश यांचा.

श्रोते हो, आज मराठी नाटककार गोविंद पल्लाळ देवल यांचा स्मृतिदिन आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नाटकं लिहिली आहेत. त्यामध्ये दुर्गा, मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशय कल्लोळ या नाटकांचा समावेश आहे. ऐकूया संशय कल्लोळ या नाटकातील हे सुंदर असं पद.

श्रोते हो, आज अभिनेते सुशांत सिंग राजपूत यांचा स्मृती दिन आहे. मुळातच अभिनयाची आवड असलेले सुशांत सिंग राजपूत यांनी आपल्या करिअरची सुरुवात बॅकग्राऊंड डान्सर आणि टीव्ही मालिकांमधून केली. तसंच बॉलिवूडमध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया केदारनाथ या चित्रपटातील हे गीत. आणि याबरोबरच मी संपदा पोहनेरकर आपणा सर्व रसिकांचा गातर हे मेरा दिल या कार्यक्रमातून निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकलात एफएम बँड 101.7 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आत्ममूल्य म्हणजे आपल्या विचारांवर आपण ठाम असणं, एखादं मत देताना ते कितपत योग्य आहे हे पटवून देण्याची आपल्या अंगात क्षमता असणं, आपण व्यक्त केलेली मतं विचार किती सत्य आहेत ते ठामपणे सांगत समोरच्याला ते पटवून देणं आणि स्वतःची तत्व मूल्य किती योग्य आहे हे सांगणं, थोडक्यात काय स्वतंत्र विचाराची तत्व अगदीच एखाद्याला ओळखायचं असेल तर त्याबद्दल ठाम माहिती आपल्याला हवी. संपूर्ण माहिती गोळा करून जीवनात योग्य मार्ग काढत स्वतःच्या मताशी ठाम असणं आणि निर्णयापर्यंत पोहोचणं आत्ममूल्यामुळं आपल्याला सहज शक्य होऊ शकतं. त्यासोबतच त्यात सुधारणा करण्यास सक्षमही आपल्याला ते बनवतं. आपण कोणतं कार्य करतो ते योग्य असतंच असं नाही, परंतु यातून आपलं जीवन सुखी समृद्ध कसं बनेल, आपण आपल्या तत्व आणि मूल्यांवर ठाम असून प्रेम करायला हवं, तरच आपण आपलं आत्ममूल्य समाजात कायम टिकवू शकू. या विचारासह वळूया मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण सुरुवातीला ऐकणार आहात बालिका आणि महिलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी अॅडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण महिला आणि बालिका यांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांची आवश्यकता, नेमके ते कायदे कोणकोणते आहेत आणि त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी सध्या होणं कसं गरजेचं आहे याविषयी सविस्तर अशी माहिती तज्ज्ञ मार्गदर्शकांकडनं जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की पालिका आणि महिलांचा जो सुरक्षेचा प्रश्न आहे तो ऐरणीवर आहे आणि यासाठी अगदी घरापासून हा प्रश्न निर्माण होतोय. मग ही जी समस्या आज महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी निर्माण झालेली आहे त्याचं मूळ नेमकं काय आहे आणि कशामुळे या समस्या आज समाजामध्ये अधिकाधिक प्रमाणात उद्भवताना आपण बघतोय हे खरोखर जाणून घेणं आणि याविषयीची जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. मुळात महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयक जे काही कायदे आहेत ते कायदे कोणते आहेत आणि कशा प्रकारे त्या कायद्यांच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःला सुरक्षित करू शकतो याविषयीची माहितीच जनसामान्यांपर्यंत पोहोचणं आणि पोहोचवणं हे आजच्या स्थितीत समाजासमोर असलेलं एक आव्हान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठीच आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण महिला आणि बालिकांच्या सुरक्षेविषयी असणारे कायदे, त्या कायद्यांवये त्यांची सुरक्षा कशा प्रकारे केली जाऊ शकते किंवा कशा प्रकारे त्या एक सुरक्षित आयुष्य अजन्म जगू शकतात हे आपण या कायद्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता हे कायदे केवळ अस्तित्वात असून उपयोग नाही तर या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी ही होणं तितकंच गरजेचं आहे. मग ती कशा प्रकारे होऊ शकते यासाठी प्रशासन आणि कायदेविषयक जी एक प्रणाली आहे ती कशी कार्य करते याविषयी सविस्तर आपण माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांना, ज्यांचं एमकॉम एलएलएम झालेलं आहे, त्यासोबतच सायबर लॉ मधील डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या अंतर्गत सायबर सिक्युरिटी कोर्सही मॅडमचा पूर्ण झालेला आहे आणि सध्या त्यांचं एमएसडब्ल्यूचं दुसरं वर्ष सुरू आहे. त्यासोबतच गेल्या 7 वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालय परभणी येथे वकिलीचं कार्य त्या पार पाडत आहेत. क्रिमिनल, सिव्हिल तसेच फॅमिली मॅटर्स यांवर त्या कार्य करतात. तेव्हा त्यांच्याशी आता संवाद साधूया आणि त्यांच्याकडनं बालिकांच्या आणि महिलांच्या सुरक्षाविषयक जे काही कायदे आहेत आणि त्या अनुषंगानं जी आवश्यक माहिती आहे ती आपण जाणून घेऊया. तेव्हा मॅडम, सर्वप्रथम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: नमस्कार
0: मॅडम. सुरुवातीला मला आपण

0: विचारावंसं वाटतं की महिला आणि बालकांच्या सुरक्षेविषयी सध्या अस्तित्वात असणारे जे कायदे आहेत त्याविषयी आपण काय सांगाल? कारण आपण बघतोय की समाजात हे कायदे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे, पण आणखीही ते पोहोचलेले नाहीत. म्हणजे आपल्या भारत देशाला स्वतंत्र होऊन कैक वर्ष लोटलेली आहेत, कायदे निर्मिती होऊन कैक वर्ष झालेली आहेत, पण तरीही कायदे आजपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्या दृष्टिकोनातून मग हे जे महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक जे कायदे आहेत त्या कायद्यांविषयी आपण काय सांगाल?
1: समाजामध्ये स्त्री पुरुष बालक सर्वांना एक स्वतःची डिग्निटी आपण ज्याला म्हणतो स्वतंत्रपणे आणि समाजामध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपत जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आपल्या भारतीय संविधानाने दिला आहे. बरोबर आहे. भारतीय संविधानानुसार आपण म्हणतो इक्वॅलिटी. बरोबर आहे. इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. प्रत्येकाला, सामान्य जनतेला, सर्वसामान्यांना, सगळ्याच व्यक्तींना समाजामधल्या हे समान दर्जाचं वागणूक, समान दर्जाची सुरक्षितता, समानपणे समाजात वावरताना त्यांच्यामधली समानता ही आवश्यक आहे आणि ती भारतीय संविधानाने प्रत्येकाला दिलेली आहे.
0: बरोबर.
1: आणि त्याची सुरक्षा करणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपल्याला अधिकार दिलेत तेव्हा त्यासोबत कर्तव्य पण दिलेली आहेत.
0: बरोबर आहे.
1: अधिकारासोबत त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आवश्यक असतं आणि त्याची सुरक्षितता, त्याचं प्रोटेक्शन होणं सुद्धा आवश्यक असतं.
0: नक्कीच.
1: आणि त्या दृष्टीने मग भारतामध्ये संविधानाचे कलम 14 जी आपल्याला समानता सांगितली, इक्वॅलिटी सांगितली, किंवा 15(3) जे आहे त्याच्यामध्ये डिस्क्रिमिनेशन जे होत होतं की मग ते जेंडर असेल, रेस असेल, कास्ट असेल, एज असेल, ह्या सगळ्या दृष्टीने जे काही डिस्क्रिमिनेशन होतं हे सुद्धा आर्टिकल 15 जे आहे भारतीय संविधान त्याच्यानुसार ते काढून टाकण्यात आलेले की भारतामध्ये कुठल्याही व्यक्तीचं त्याच्या जेंडरवरून, त्याच्या रेसवरून, कास्टवरून, त्याच्या कलरवरून डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. आणि त्याच कलमाच्या उप3 सांगितले, 15(3) की प्रत्येक स्टेटनी महिला आणि मुलांच्या बाबतीत काही स्पेशल प्रोव्हिजन, स्पेशल ऍक्ट हे त्यांच्या सुरक्षेसाठी, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी किंवा त्यांच्या बेनिफिटसाठी, म्हणजे सुरक्षा आणि त्यांना असणारा फायदा, बेनिफिट ज्याला आपण बोलतो, दोन्ही गोष्टीसाठी कायदे करणं हे स्टेटसाठी सांगितलेलं आहे आणि हा त्यांचा अधिकार आहे.
0: बरोबर आहे. बरोबर आहे.
1: त्यानुसार आपल्याकडे बरेच कायदे हे भारतामध्ये अस्तित्वात आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये महिलांसाठी जर आपण म्हटलं की समाजात वावरताना आजची जी महिला आहे घरामध्ये बसून फक्त चूल आणि मूल करणार नाही, घराच्या बाहेर पडते, ती नोकरी करते. बरोबर आहे. मग त्यावेळेस तिला समाजामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात. फक्त घरामध्येच तिला मानसिक किंवा शारीरिक त्रास किंवा छळ होतो असं नाही, किंवा समाजात होतो, जेव्हा ती जॉबला जाते तिथे सुद्धा, काही वर्क प्लेसवर सुद्धा तिला त्रास दिला जातो.
0: बरोबर आहे.
1: प्रत्येक त्रास हा शारीरिक असतो असं नाही, तो मानसिक त्रास सुद्धा असतो. मग अशा हॅरेसमेंट ज्या असतील, ह्या हॅरेसमेंटसाठी, त्याच्यापासून प्रोटेक्शन देण्यासाठी भारतामध्ये अनेक कायदे आहेत. म्हणजे घरामध्ये, घराच्या बाहेर, दोन्हीही ठिकाणी, समाजामध्ये, ह्या सगळ्या ठिकाणी तिला प्रोटेक्शन करण्यासाठी कायदे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो की नोकरीच्या ठिकाणी, मग ती प्रायव्हेट जॉब असेल, गव्हर्नमेंट जॉब असेल, या अदर जे असतील जॉब्स जिथे ती काम करते, तिथे जर तिला काही सेक्शुअल हॅरेसमेंट झाली, त्याच्यासाठी आपल्याकडे द सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस प्रिव्हेन्शन प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट हा 2013 आलेला आहे. आता रिसेंट कायदा आहे तो की वर्क प्लेसला, म्हणजे जिथे ती जॉब करते तिथे जर तिच्यावर काही सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, असं जर काही त्रास झाला तिला, तर त्याच्यासाठी तिथे प्रोटेक्शन करण्यासाठी तिथे तो कायदा आहे. हा कायदा जो आहे आपल्याकडे सुप्रीम कोर्टाचा एक लँडमार्क जजमेंट होता, विशाखा अँड ऑदर्स वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान 1997. त्या याच्यामध्ये जी सोशल वर्कर होती त्याच्यावर जो गँगरेप झाला होता, त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्स ह्या 1997 दिल्या होत्या. त्यानंतर प्रत्येक सरकारी, निमसरकारी ठिकाणी विशाखा कमिटी स्थापन करण्यात आली होती की नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या ज्या महिला आहेत, नोकरी करणाऱ्या महिला, त्यांना जर नोकरीच्या ठिकाणी काही त्रास झाला असेल, स्पेसिफिकली सेक्शुअल हॅरेसमेंटच्या बाबतीत, ज्याच्या बाबतीत म्हणतो, तर त्याच्यासाठी त्या गाईडलाईननुसार कमिटी होती, तक्रार निवारण वगैरे, मग तिथे ती तक्रार देणार, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. त्याच अनुषंगाने आता हा कायदा कोडिफाईड करण्यात आला. ते फक्त गाईडलाईन्स होते 1997 सुप्रीम कोर्टाने दिले, 2013 हा कायदा बनवण्यात आलाय. त्याच्यानंतर दुसरा जो कायदा आहे तो आहे डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, जो सगळ्यांनाच माहिती आहे की घरामध्ये होणारा जो काही छळ असेल, मानसिक असेल, शारीरिक असेल, ह्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर आहे डाउरी प्रोहिबिशन ऍक्ट, म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्या सगळ्या वुमनच्या वेलफेअरसाठी असणारे ऍक्ट्स आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बीएनएसएस असेल याच्यामध्ये सुद्धा काही महिलांच्या सुरक्षेसाठी प्रावधान दिलेले आहेच आहेत. आपल्याला माहिती फॅमिली डिस्प्युट्स असतील त्याच्यामध्ये सुद्धा जे काही महिलांचा त्रास दिला होता.

0: आणि अत्याचार केला जात त्याच्या संदर्भात सुद्धा मेंटेनन्स असेल, पोटगी वगैरे, ह्या सगळ्या छोट्या मोठ्या प्रोव्हिजन्स असेल, डिओस सारखे प्रोव्हिजन्स असतील, हे सगळ्या कायद्यानुसार केलेले आहेत. हे झालं महिलांच्या बाबतीत. याच्या व्यतिरिक्त अनेक कायदे आपल्या भारतामध्ये आहेच जे स्पेसिफिकली महिलांना हे करतात. आणि मुलांच्या बाबतीत म्हणायला गेलं तर त्याच पद्धतीने महत्वाचा जो कायदा आहे मुलांच्या बाबतीत तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स ऍक्ट 2015. हा खूप जुना कायदा आहे, त्याच्यात अमेंडमेंट होऊन आताचा जो सध्या रिसेंट आपला जो आपण युज करतो तो आहे ज्युव्हेनाईल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ ऍक्ट 2015, जिथे विधी संघर्षग्रस्त बालक म्हणजे अशी मुलं की ज्या मुलांकडून काही गुन्हा घडलेला आहे किंवा त्यांच्यावर काही गुन्ह्याचे आरोप लावण्यात आलेले आहेत, किंवा त्याच्यात दुसऱ्या प्रकारची पण मुलं येतात ज्याच्यामध्ये मुलांना सुरक्षा आणि काळजी याची गरज आहे, अशा दोन्ही प्रकारची मुलं ह्या ऍक्ट अंतर्गत त्यांना तिथे प्रोटेक्शन दिलं जातं. मग तिथे बालकल्याण समिती असेल, बाल न्याय मंडळ असेल, यांच्या मार्फत त्या मुलांना सुरक्षा देणं, त्यांच्यावर असलेले जे काही गुन्हे आहेत त्याचं योग्य प्रकारे निरसन करणं, त्याच्यातून त्यांचं प्रोटेक्शन करणं, रिहॅबिलिटेट करणं, त्यांचं पुनर्वसन करणं, ह्या सगळ्या गोष्टी त्या मुलांना योग्य मार्गदर्शन करून, त्यांचं काउन्सिलिंग करून, त्यांना समाजामध्ये चांगल्या पद्धतीनं जसे बाकीचे लोक वावरतात, जसे मुलं वापरतात, त्याच पद्धतीनं त्यांना एक प्रतिष्ठा मिळवून देणं, ह्याच्यासाठी हे कार्यरत करतं की जेव्हा ते मुलं मेजर होतील तेव्हा समाजामध्ये त्यांना वावरताना की बाबा ज्या गोष्टी आपल्या अल्पवयात झाल्या झाल्या सोडून त्याचा कुठेही स्टिग्मा न लागता समाजामध्ये स्वतंत्रपणे ते प्रतिष्ठेने जगले पाहिजे, त्यांना तो कॉन्फिडन्स आला पाहिजे की आपण समाजात चांगल्या पद्धतीनं बाकीच्यांसारखं वागवू शकतो, हा कॉन्फिडन्स निर्माण करणं, त्याच्यासाठी त्यांना मदत करणं, ज्यांना खरंच काळजी व सुरक्षेची गरज आहे त्यांना ती प्रोव्हाइड करणं, ह्याचं काम बालकल्याण समिती असेल याच्यामार्फत केलं जातं, बाल न्याय मंडळ असेल जे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत काम करतं. त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा कायदा आहे ज्याच्यावर सगळेच जण बोलतात आणि सध्याच्या परिस्थितीनुसार खूप आवश्यक आहे, तो आहे पोक्सो ऍक्ट, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. सध्याच्या परिस्थितीनुसार बाकीच्या ऍक्ट सोडून हाच ऍक्ट महत्वाचं म्हटलं तरी चालेल,
1: आणि ती काळाची गरज आहे, अतिशय सविस्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे.
0: याच्यामध्ये आपण जनरली असं बघतो की लहान बालिका ज्या आहेत त्यांच्यासाठी आपण सर्वसामान्य टर्म अशी आहे की लहान मुलींसाठी, पण मुलींसाठी नाही. हा जो कायदा आहे पोक्सो ऍक्ट हा मुलं आणि मुली, जे लहान मुलं आहेत, मुली आहेत 18 वर्षाच्या खालच्या, इथे जे बालक आहेत तिथे कुठलाही जेंडरचा भेद नाहीये.
1: खरंच
0: आपल्याला असं वाटतं की फक्त मुलींच्याच बाबतीत सेक्शुअल हॅरेसमेंट केलं जातं, लैंगिक अत्याचार केलं, असं नाहीये. लहान मुलांच्या बाबतीत सुद्धा ह्या गोष्टी घडतात, पण कसं आहे की आपल्याकडे त्या जास्त समोर येत नाही, म्हणजे आतापर्यंतचा माझा अनुभव जे मी बघितलं त्यानुसार की ह्या गोष्टी मुलांच्या बाबतीत फार समोर येत नाहीत, क्वचितच एखादे दोन हे होतात, जास्त मुलींच्याच बाबतीत होतं, पण तसं नाही. हा दोघांसाठीही कायदा आहे, दोघांसाठीही ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, जशी मुलींना गरज असते तशी मुलांनाही ह्या सगळ्या गोष्टींची गरज असते.
1: बरोबर आहे.
0: त्याच्यामुळे हा सुद्धा 2012 ऍक्ट आहे. त्याच्यानंतर चाइल्ड लेबर जे सुरुवातीला होतं की मुलांना जे लेबरर वर्क आपण बालमजुरी वगैरे म्हणतो, आता तर ते चाइल्ड लेबर प्रोहिबिशन रेग्युलेशन ऍक्ट जो आहे 1986 त्याच्यात 2016 जी अमेंड झाली त्याच्यानंतर हे टोटली बंदच झालं की 14 वर्षाच्या खालच्या मुलांना कुठेही बालमजूर म्हणून काम करता येणार नाही, आणि जिथे ते ठेवतील तिथे त्यांना ते पनिशमेंट वगैरे ह्या सगळ्या प्रोव्हाइड केलेल्याच आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यानंतर प्रोहिबिशन ऑफ चाइल्ड मॅरेज ऍक्ट 2006 हा सुद्धा आहे बालविवाह, सध्याचा रिसेंट इश्यू जसा पोक्सो आहे तसा बालविवाह सध्या खूप महत्वाचा आणि चर्चेचा हे आहे, त्याचा सुद्धा कायदा आपल्या याच्यामध्ये आहे. फक्त एवढंच आहे की त्या कायद्याची ह्याच नाही, प्रत्येक कायद्याची अंमलबजावणी करताना प्रत्येक नागरिकानं थोडं सतर्कपणे आणि हा समाज ही माझी जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे, ह्या गोष्टीचा डोक्यात ठेवून जर काम केलं प्रत्येकाचं, फक्त ज्युडिशियरी असेल किंवा पोलीस मशिनरी असेल किंवा आणखीन जे आपल्या लॉ याच्या एक्झिक्युटिव्ह प्रशासन असेल यांचंच काम नाहीये ते, प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य. जेव्हा आपण समाजात राहतो तेव्हा आपल्या समाजाला काहीतरी देणं लागतं.
1: खरोखर.
0: तेव्हा त्यांनी प्रत्येकाने ह्या सगळ्या ऍक्टची जनजागृती झाली. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती भेटते तेव्हा तुमचं काम आहे की तुम्ही आजूबाजूच्याला पोहोचवा
1: त्यांच्यापर्यंत,
0: आणि तसं जर तुम्हाला समाजात दिसत असेल की अशा गोष्टी चुकीच्या पद्धतीने होत आहेत तर तुम्ही कन्सर्न अथॉरिटीला कळवा. आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की लोक भीतीपोटी किंवा माझं नाव कुठेतरी डिस्क्लोज होईल मग ते माझ्यावर रागेल वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे खूप लोक ह्या गोष्टी समोर घडत असून सुद्धा कळवण्यासाठी घाबरतात, माहिती पोहोचवत नाहीत. तर हे कुठेतरी टेंडन्सी आपण बदलली पाहिजे, तरच समाजामध्ये हे जे काही कायदे केले आहेत महिलांसाठी असतील मुलांसाठी असतील त्याचा प्रॉपरली यूज होईल. आणि याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनजागृती,
1: खरंच
0: खूप महत्वाची आहे. मग ती प्रशासकीय लेवलला असेल, शाळा कॉलेजच्या लेवलला असेल, तुमच्या ग्रामपंचायत लेवलला असेल, व्हॉट एव्हर, जित

0: हे जिथे पॉसिबल आहे एनजीओज आहेत आपल्याकडे भरपूर, प्रत्येकाला ज्याला पॉसिबल होईल त्याने हे करू शकतो, किंवा प्रत्येकांना तिथे कुठेतरी एका सेंटरला जाणं प्रशिक्षण घेणं ह्याची आवश्यकता कुठेच नसते जनजागृतीसाठी. 10 पैकी 5 लोकांना जरी ती माहिती तुम्हाला पोहोचवता, तुम्हाला एकाला भेटली ना मग तुम्ही 10 जणांना पोहोचवा ना, त्यातला एखादा तर करेल. त्याची सुरुवात आपण आपल्यापासून करणं खूप आवश्यक असतं.
1: खरंच आहे.
0: तरच त्या कायद्यांचा जो लेजिस्लेशनचा उद्देश असतो की बाबा कायदा आपण करतोय त्याचा उद्देश जो आहे की मुलांना असेल महिलांना असेल प्रोटेक्शन, तरच ते खऱ्या अर्थानं त्या कायद्याला जस्टिस दिल्यासारखं होईल. नंतर ती केस फाईल होईल, कोर्टात येईल, नंतर ती प्रोसिजर चालेल, ते आरोपी जे कोणी असतील ते सुटतील, त्यांना शिक्षा होईल, त्या केसप्रमाणे ते होत राहील.
1: बरोबर आहे.
0: पण त्या कायद्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो उद्देश आहे, तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे, तो कुठेतरी पिढी

0: आहे तो कायदा करण्यामागचा जो उद्देश आहे तो कुठेतरी पीडित व्यक्ती जी आहे त्यातली विक्टिम्स जे आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे खूप गरजेचं आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. जेवढी कायदेविषयक माहिती आज घराघरापर्यंत पोहोचणं प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अगदी तसंच घडणारे जे गुन्हे आहेत अपराध आहेत ते अपराध कायदा समितीपर्यंत पोहोचणं पोलिसांपर्यंत पोहोचणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी ही जनजागृती होणं आणि आपण समाजातील एक घटक आहोत आणि समाजात घडणाऱ्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींना थांबवण्यासाठी आपण त्या योग्य प्रकारे हाताळणं किंवा त्याविषयी योग्य जनजागृती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने जर कुठे गुन्हा घडत असेल घडला असेल किंवा घडणार असेल तर नक्कीच आपल्याला जर त्याविषयी काही माहिती मिळाली तर ती
0: आपण कन्सर्न अथॉरिटीला कळवणं त्याची माहिती देणं खूप आवश्यक
1: खूप अत्यंत आवश्यक आहे खरंच.
0: तरच कुठेतरी एक सामाजिक कर्तव्य आपण जे म्हणतो किंवा सामाजिक भान जे आपण म्हणतो की समाजात आलो आणि गेलो काही उपयोग नाही. अशा तर जन्माला किती येतात आणि जातात पण तुम्ही समाजासाठी काहीतरी देणं खूप आवश्यक.
1: कुटुंबाविषयीचं वैयक्तिक कुटुंबाविषयीचं कर्तव्य तर आपण पार पाडतो पण सामाजिक कर्तव्य पार पाडणं हे तितकंच गरजेचं आहे. मॅडम आता सध्याची सामाजिक परिस्थिती आणि आव्हानं याचा जर विचार केला तर स्त्री संरक्षणाचं आजचं जे महत्व आहे त्याविषयी काय सांगाल.
0: स्त्री संरक्षणाचं महत्व सध्या काळाची खूप गरज आहे आणि याच्यासाठी जसं आपण म्हणतो प्रत्येक गोष्टीला जनरली कसं होतं की काही झालं की फॅमिलीला जबाबदार धरलं जातं.
1: बरोबर आहे.
0: पण हे न करता की ती स्त्री ही माझी फॅमिली आहे इन द सेन्स की जसं माझ्या फॅमिलीमध्ये माझी आई आहे बहीण आहे मावशी आहे काकू आहे आत्या त्याच पद्धतीने ती पण समोरची व्यक्ती कोणाची तरी लागते ना.
1: बरोबर आहे.
0: मग ती जर तुम्ही टेंडन्सी ठेवली तर मला नाही वाटत की कोणाच्या मनात चुकीचं कृत्य करण्याचा विचार येईल आणि मग ह्या सगळ्यामध्ये हे संस्कार जे आहेत हे आपल्याला आपल्या घरातून देणं आवश्यक असतं.
1: बरोबर.
0: बरेच वेळेस कसं होतं आता सध्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक वेळेस फॅमिलीला तेवढा वेळ देणं किंवा त्यांच्या बरोबर प्रॉपर कम्युनिकेशन करणं हे कुठेतरी आपलं लोपावत चाललंय. सध्या न्युक्लिअर फॅमिली पहिले एकत्र कुटुंब होतं भरपूर जण घरात राहायचे त्याच्यामुळे प्रत्येकाचं लक्ष असणं किंवा त्यांच्यासोबत कम्युनिकेशन ह्या सगळ्या गोष्टी काळानुरूप बदलत काय आहेत मुलांचे प्रत्येकाला अडचणी असतात प्रत्येकाच्या समस्या असतात मग ह्या सोडवण्यासाठी कोणासमोर तरी ते बोलण्यासाठी समोर ती व्यक्ती पाहिजे. त्याच्यामध्ये कौटुंबामध्ये संवाद असणं एकमेकांना समजून घेणं त्यांच्या अडीअडचणी शांतपणे सोडवण्यासाठी काय करू शकतो प्रत्येक गोष्ट त्यांना चांगल्या पद्धतीने कशी सांगता येईल स्पेशली मुलांच्या बाबतीत जर म्हटलं प्रत्येकाला काही ना तर काहीतरी प्रश्न मुलांना पडतात आणि आताचे मुले एवढे फास्ट आहेत की त्यांना अनेक प्रश्न असतात आणि हे स्वाभाविक आहे. जेव्हा ते समाजात जातात शाळेत त्याच्यात जातात वेगवेगळ्या गोष्टी बघतात घरात बघतात समाजात बघतात टीव्हीवर बघतात आजकाल मोबाईल तंत्रज्ञानाचा जमाना आहे प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे मुलांच्या हातामध्ये मग ते काही अशा गोष्टी बघतात की ज्या ऍक्च्युली पूर्वीच्या लोकांना विचारलं गेलं तर त्यांच्या दृष्टीने ह्या चुकीच्या आहेत.
1: बरोबर.
0: पण आजच्या मुलांना हे चुकीचं नाही वाटत आणि ते त्यांच्या जनरेशन प्रमाणे ते कदाचित बरोबरही असेल पण मग तीच गोष्ट एखादी चुकीची गोष्ट जर मुलांच्या हातून बघण्यात आली असेल किंवा मग ती चांगल्या पद्धतीने त्यांनी बघायच्या आधी तुम्ही त्यांना कशी सांगू शकता. बिईंग अ पॅरेंट्स म्हणा किंवा फॅमिली म्हणा फॅमिलीचे जे कोणी मोठे असतील व्यक्ती बहीण भाऊ असतील आजी आजोबा असतील काका मावशी जे कोणी असतील कसं आहे मुलं म्हणजे आपण जसं म्हणतो लहान मुलं हा मातीचा गोळा आहे जसं त्याला घडवलं तसं तो घडत जातो तो जसं घरात पाहतो बाहेर पाहतो शाळेत पाहतो त्याप्रमाणे तो वागतो.
1: बरोबर.
0: मग आपण त्यांच्यासमोर वागताना बोलताना जर चांगल्या पद्धतीने हे केलं त्यांच्यासमोर जर आपणच चुकीच्या गोष्टी नाही आणल्या तर त्यांना ते पुढे कुठेतरी त्यांची मानसिकता बदलू शकते.
1: खरोखर.
0: मग त्यांना जर समजा अशा काही गोष्टीबद्दल क्युरियोसिटी निर्माण झाली काही आकर्षण झालं तर मग ह्या गोष्टी आपण त्यांना सांगू शकतो की बाबा अशा गोष्टी समाजात घडत आहेत त्या चुकीच्या आहेत हे असं नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करू शकतो मग आपल्या मुलांना त्या गोष्टीचं महत्व आपण सांगू शकतो त्याचे फायदे आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी सांगू शकतो.
1: खरंच खरंच.
0: आणि फक्त हे फॅमिलीची नाही तर मग शाळा असेल कॉलेज असेल तिथे प्रशिक्षण आपण घेऊ शकतो त्या मुलांमध्ये जनजागृती करण्यासाठी त्यांना ती माहिती जे त्यातले तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत त्यांच्याकडून आपण एक शिबिर म्हणा किंवा जनजागृती छोटीशी एखादं लेक्चर बाकी आपण सगळ्या गोष्टीवर लेतोस ना मग त्याच पद्धतीनं जर शाळेमध्ये कॉलेजमध्ये शाळेतर्फे किंवा कॉलेजतर्फे जर त्या मुलांना प्रशिक्षण आणि ह्या ज्या गोष्टी आहेत लैंगिकता वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत याच्याबद्दल जर आपण योग्य मार्गदर्शन तज्ज्ञांकडून त्याची माहिती दिली चांगल्या पद्धतीने घरातूनही त्यांना त्या गोष्टी समजल्या. कारण की ह्या गोष्टी त्यांना समजणं हे नॅचरल आहे, त्याच्याबद्दल त्यांना प्रश्न पडणं, ते आकर्षण निर्माण होणं हे एका एज नंतर ही गोष्ट नॅचरल असते. मग तीच माहिती त्यांनी चुकीच्या पद्धतीने बाहेरून घेण्यापेक्षा मोबाईल

0: मोबाईल मधून म्हणा किंवा इंटरनेट मधून म्हणा किंवा आणखीन कोणाच्या पाहण्यातून याच्यातून घेण्यापेक्षा ही जर आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सांगितली तर त्यांची डेफिनेटली मेंटॅलिटी त्या गोष्टीकडे पाहण्याची चेंज होईल आणि त्यांना ती चांगल्या पद्धतीने समजेल.
1: खरोखर. आणि या व्यतिरिक्त हा तर लहान मुलांच्या बाबतीत किंवा तरुणांच्या बाबतीत आपण अशा पद्धतीने या प्रश्नावर स्त्री संरक्षणाची जी समस्या निर्माण होते त्यावर आपण निराकरण करू शकतो. या व्यतिरिक्त ही मुळात आपल्याला ही जी मानसिक प्रवृत्ती आहे की स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याविषयीही नक्कीच आपल्याला समाज जनजागृती करणं गरजेचं आहे.
0: खूप आवश्यक आहे. त्याच्यासाठी मग प्रत्येक डिपार्टमेंटला काउन्सिलरची आवश्यकता आहे.
1: खरोखर.
0: प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही काउन्सिलर अपॉइंट केले, तज्ञ मार्गदर्शक त्यांच्या मार्फत जर प्रशिक्षण घेतले तर कुठेतरी तुम्हाला ती मेंटॅलिटी चेंज व्हायला डेफिनेटली हेल्प होते. जेव्हा आपण जनजागृती आणि प्रशिक्षण याबद्दल बोलतो तेव्हा फक्त लहान मुलंच नाही तर मोठ्या माणसांना सुद्धा आणि प्रत्येक वर्गाला, स्पेसिफिक मुलं मुली किंवा स्पेसिफिक मुली किंवा महिला नाही तर पुरुष असतील, लहान मुलं असतील, यांना सुद्धा ह्या गोष्टीची, प्रशिक्षणाची, जनजागृतीची आणि महत्वाचं म्हणजे काउन्सिलिंगची गरज आहे.
1: खरोखर.
0: कारण की आजकालच्या एवढ्या धकाधकीच्या जीवनात एवढा स्ट्रेस असतो, कामाचा ताण, बाकी सगळ्या गोष्टी, याच्यामुळे ह्या गोष्टी कुठेतरी रिलॅक्स होण्यासाठी माणूस काहीतरी चुकीचे मार्ग निवडतो. मोस्ट ऑफ द टाइम आपण पाहिलं त्याच्या मागचं रिझन तेच असतं. मग त्याच्यासाठी जर त्यांना प्रॉपर गाईड केलं, प्रॉपर काउन्सिलिंग जर भेटली तर कुठेतरी हे प्रमाण कमी व्हायला मदत होईल.
1: नक्कीच. म्हणजे स्त्री संरक्षणाची ही जी समस्या आहे ती समस्या जर आपल्याला कुठेतरी थांबवायची असेल किंवा स्त्रियांना जर आज समाजामध्ये मुक्तपणे वावरायचं असेल तर त्यासाठी सामाजिक जनजागृती योग्य पद्धतीने होणं
0: खूप
1: अत्यंत गरजेचं आहे. मॅडम, आता तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडिया, इंटरनेटच्या युगात महिला आणि बालिकांवरील सायबर गुन्ह्यांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढलेलं आहे. मग या नवीन आव्हानांचा सामना करण्यासाठी कायदा आणि समाजव्यवस्था तयार आहे का, आणि तयार नसेल तर कायदेशीर दृष्ट्या त्यावर काय अंमलबजावणी करणं गरजेचं आहे याविषयी काय सांगाल?
0: आपल्याकडे सध्या वाढत्या तंत्रज्ञानाच्यामुळे सायबर गुन्हे खूप होत आहेत. सायबर क्राईम्सची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्याकडे आपल्याकडे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट आहे, आपल्याही म्हणजे आता नवीन BNS आहे, एव्हिडन्स ऍक्ट आहे, BSA आहे, ज्याला आपण भारतीय साक्ष अधिनियम म्हणतो, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असेल किंवा भारतीय न्याय संहिता, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बरेच प्रावधान केलेले आहेत.
1: बरोबर.
0: पण सायबर सिक्युरिटी असेल किंवा सायबर क्राईम्स असेल ह्या बाबतीत जनजागृती खूप आवश्यक आहे. याचं प्रशिक्षण म्हणजे प्रत्येक याला प्रशिक्षणाची आणि याची गरज असतेच आहे. महत्वाचं म्हणजे आता AIच्या याच्यात काही ज्या वेबसाईट्स आहेत ज्या इमॉरल आपण जनरली म्हणतो की काही वेबसाईट्स आहे, मग त्याला कसं केलेलं आहे की पेड याच्यात केलेलं आहे. असं नाही पाहायला भेटत पेड, मग का तुम्ही ते ठेवताय?
1: बरोबर.
0: पेड तरी कशाला, जसं बॅन आहे ना, मग ते पूर्ण अशा ज्या वेबसाईट्स आहेत त्या पूर्णपणे बॅन करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच नक्कीच.
0: एक ते दुसरी गोष्ट, आता AIमुळे अनेक गोष्टी ह्या तुमचे फोटोज असतील, त्याच्यानंतर काही वेबसाईट मार्फत तुमचे व्हिडिओज असतील, हे त्याचा मिसयूज केला जातो. मग आपण जेव्हा सोशल मीडियावर आपले डिटेल्स शेअर करतो तेव्हा आपण ती काळजी घ्यायला पाहिजे की आपण सोशल मीडियावर आपले फोटोज व्हिडिओज टाकताना काय टाकतोय हे आपण लक्षात देणं आवश्यक आहे. ही आपली जबाबदारी. कसं आहे ना की आपले डिटेल्स समोर गेल्याशिवाय त्याचा मिसयूज नाही होणार.
1: खरोखर.
0: बरोबर आहे. AI असेल किंवा वेबसाईट्स असतील किंवा काही ऍप्स आहेत ते ऍटोमॅटिकली तर तुमच्याबद्दल काही सायबर क्राईम करणार नाहीत. तुम्ही त्याला काहीतरी मटेरियल देताय ना, एखाद्याला तुम्ही खाद्य पुरवल्याशिवाय त्याचा रिझल्ट नाही येणार.
1: बरोबर.
0: मग जेव्हा तुम्ही तुमचे फोटोज असतील, व्हिडिओज असेल सोशल मीडियावर अपडेट करता, आता हा प्रत्येकाचा राईट आहे ज्याचा ते करतो, पण ते करताना आपलं वैयक्तिक काळजी घेणं आवश्यक आहे. मग प्रायव्हसीज आहेत बऱ्याच, मग त्या प्रायव्हसी आपण ऑन केल्या आहेत का? बरोबर आहे. हे चेकिंग करणं आपलं काम आहे. आपण जेव्हा टाकतो तेव्हा ते पूर्ण ऑल ओव्हर वर्ल्ड फिरत असतं. बरोबर आहे. मग त्याला चेकआउट कुठे करायचंय, चेकिंग कुठे करायचंय, आपल्याला ते पाहणं आवश्यक असतं की आपल्याला किती जणांना ते पोस्ट आपली दाखवायची आहे.
1: बरोबर आहे. बरोबर आहे.
0: प्रत्येक जण तुमची पोस्ट ही चांगल्या पद्धतीने घेईल असं नाही. बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ऍप हे फेक आहेत. म्हणजे तुम्ही जरी तुमचा चांगला फोटो टाकला असेल किंवा व्हिडिओ असेल पण त्याचा मिसयूज करून काहीतरी वेडावाकड करून मग ते तुम्हाला सेंड केलं जातं आणि सांगितलं जातं ही लिंक क्लिक करा, त्याच्यावर तुमचा फोटो आहे किंवा हे आहे, आम्ही व्हायरल करू, हे करू, अशा पद्धतीने दिल्या जातात. आणि मग त्यावेळेस काय होतं की घाबरला जातो समोरचा माणूस की बाबा माझा काहीतरी चित्रविचित्र हे आहे आणि त्याच्यामुळे मग आता काय करणार. मग ते बऱ्याच वेळेस असं करून पैसे उकळल्या जातात, ब्लॅकमेल केलं जातं. मग अशा वेळेस प्रत्येक पोलीस स्टेशनला सायबर सेल हा आहे. बरोबर आहे. मग तिथे जाऊन तुम्ही तक्रार करणार, त्याच्या आधी लहान मुलांच्या बाबतीत असेल. आता जनरली मोठी माणसं हे करू शकतात आणि ह्या गोष्टी ज्या आहेत फक्त लहानच नाही, मोठ्या माणसांच्या बाबतीत सुद्धा अशा लिंक्स येतात, असे फेक फोटोज व्हिडिओज येतात तुमचे. मग अशा वेळेस पहिली गोष्ट की बाबा घाबरून जायचं नाही, आपल्या

0: मनात एकच असतं, आपण घाबरतो बाबा मी काहीतरी चूक केलंय, माता मला शिक्षा होईल किंवा काहीतरी आणखीन होईल, माझी बदनामी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची भीती स्वतःच्या मनातून पहिले काढून टाकली पाहिजे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की अनेक वेबसाईट्स आहेत, बरेच ऍप आहेत ज्याच्यातून तुमच्या फोटोचा व्हिडिओचा मिसयूज करून त्याची मोडतोड करून अल्टरेशन करून केलेला आहे. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं काम नाही. तुम्ही तसं टाकलंय का? नाही टाकलंय ना, मग घाबरायचं नाही. मग तुमचं काम काय? पहिली मनातून ती भीती काढणं की माझी बदनामी होईल, काहीतरी होईल, असं होईल. मग त्याच्यावर मग ते ब्लॅकमेल करतात, मग तुम्ही त्यांना पैसे पाठवता, आणखीन बऱ्याच गोष्टी त्याच्यात होऊन जातात. मग तुम्ही सायबर सेलला कळवा की बाबा मला असा असा मेसेज आलेला आहे. मग त्या साईट ब्लॉक करणं असेल, ती मग ते योग्य जे काही त्याच्यावर ऍक्शन घेणं असतील, नेसेसरी ऍक्शन, ते सायबर सेलवाले घेतील. बऱ्याच वेळेस महत्वाचं असतं की सायबर क्राईमच्या बाबतीत लोक घाबरतात की माझी बदनामी होईल. पहिली गोष्ट ही असते, मग कोणीतरी मला काहीतरी म्हणेल, माझ्या समाजात बदनामी होईल, नाक कापल्या जाईल, किंवा ह्या गोष्टीमुळे बऱ्याच वेळा मोठी माणसंही तक्रार करत नाहीत, लहान मुलंही घरच्यांना सांगत नाहीत, मग त्याचे परिणाम नंतर जे काही होत असेल तर तुम्हाला आता स्वतःच्या मनातली भीती घालणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर जे मेकॅनिझम आपल्याकडे अव्हेलेबल आहे त्यांना जाऊन कन्सर्न अथॉरिटीला कंप्लेंट करणं आवश्यक असतं. मग त्याच्यासाठी त्या साईट्स कोणत्या आहेत, त्याच्यात काय ऍक्शन घेतले पाहिजे, हे जे सायबरचे तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत यांच्याकडून प्रत्येक शाळा, कॉलेज, प्रत्येक डिपार्टमेंट, प्रायव्हेट असो गव्हर्नमेंट असो, याला प्रशिक्षण देणं, त्यांना प्रॉपर त्याची माहिती सांगणं हे आवश्यक असतं.
1: नक्कीच नक्कीच. अशा पद्धतीने हे जे काही सायबर गुन्हे घडत आहेत सध्या ते कुठेतरी थोपवणं शक्य आहे, पण त्याच्याबाबतही आपण स्वतः माहिती घेणं आणि त्याविषयी जनजागृती करणं हे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. मैत्रिणींनो, महिला आणि बालिकांच्या सुरक्षाविषयक कायदे आणि त्याची गरज, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होऊ शकते याविषयी अधिक सविस्तर माहिती आपण भक्ती मॅडमशी संवाद साधून जाणून घेणार आहोत पुढील महिन्यातील आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आता मात्र मी आणि मॅडम आम्ही दोघीही आजच्या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहोत. मॅडम, वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून अतिशय महत्वपूर्ण आणि समाज जनजागृतीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त अशी माहिती आजच्या मुलाखतीच्या पहिल्या भागातून आम्हा सर्व मैत्रिणींपर्यंत आपण पोहोचवलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप सारे शुभेच्छा.
0: धन्यवाद.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत बालिका आणि महिलांच्या सुरक्षा विषयक कायदे आणि त्याची अंमलबजावणी याविषयी ऍडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. मैत्रिणींनो, आपण आता कार्यक्रमामध्ये आनंद घेणार आहात एका गीताचा.

0: मन प्रसन्न करणाऱ्या या गीतानंतर आपण कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आजच्या धावपळीच्या जीवनात स्त्री अनेक

0: भूमिका समर्थपणे पार पाडत असते, पण घर, कुटुंब, करिअर आणि जबाबदाऱ्यांच्या गर्दीत स्वतःच्या आरोग्याकडे मात्र अनेकदा तिचं दुर्लक्ष होतं. मग अशा वेळी शरीराला ऊर्जा, मनाला शांतता आणि जीवनाला संतुलन देणारा योग हा खऱ्या अर्थाने जीवनाचा आधार ठरतो. म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण स्त्रियांचे विविध आजार आणि योग याविषयी जाणून घेणार आहोत. आणि याविषयी माहिती देण्यासाठी सोबत आहेत आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी.
1: नमस्कार मैत्रिणींनो.
0: मॅडम, कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आयुर्वेदामध्ये योगाचं महत्व कशा पद्धतीनं विशद केलेलं आहे तर काय सांगाल?
1: आयुर्वेद हे फक्त शास्त्र नसून ती एक जीवन जगण्याची कला आहे. शास्त्र शुद्ध जीवन कसं जगावं आणि आपलं आरोग्य सुखी कसं करता येईल, समृद्ध कसं करता येईल, याची एक कला आहे ती. तर मैत्रिणींनो, आयुर्वेदाच्या उद्देशामध्येच या योगाचं महत्व आपल्याला लक्षात येतं. आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमनंच, हे आयुर्वेदाचा उद्देश आहे. तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम म्हणजे स्वस्थ व्यक्तीचे स्वास्थ्य रक्षण करणं.
0: अच्छा.
1: आणि आतुरस्य विकार प्रशमनंच म्हणजे व्याधीग्रस्त व्यक्तीचे त्रास आहेत, त्याचे जे विकार आहेत ते कमी करणं. स्वस्थ व्यक्तीची परिभाषा करताना आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते. समदोष समाग्निश्च म्हणजे काय? तर समदोष म्हणजे जे आयुर्वेदाने तीन दोष सांगितलेले आहेत, वातपित्त कफ, तर ते तिन्ही दोष समस्थितीत असणं किंवा सम अग्नी जो आपला पाचक अग्नी आहे, जठराग्नी आहे, तो समस्थितीत असणं किंवा समधातू. आयुर्वेदामध्ये सात धातू सांगितलेले आहेत, तर त्या सातही धातूंचं शरीरामध्ये समप्रमाणात असणं किंवा मलक्रिया, जे मलनिसरणाच्या क्रिया आहेत शरीरातल्या, त्या क्रिया सुद्धा व्यवस्थित असणं, सम्यक असणं हे आयुर्वेदाला अभिप्रीत आहे. स्वस्थ व्यक्तीमध्ये आणि याच सोबत ह्या सगळ्या क्रिया असूनही प्रसन्न आत्मेंद्रिय मन हे आयुर्वेदाने सांगितलेले, म्हणजे आयुर्वेदाने किती सूक्ष्म विचार केलेला आहे बघा, की प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे आपले जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे सगळे स्वस्थ असायला पाहिजेत आणि त्याचसोबत आपला आत्मा सुद्धा, मन आत्मा हे सुद्धा प्रसन्न असायला पाहिजे. हे सगळं जेव्हा असेल तर तो व्यक्ती स्वस्थ किंवा निरोगी आहे असं आपण म्हणतो. आरोग्य संपन्न होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी आयुर्वेदाने दिनचर्या आणि ऋतूचर्या हेही सांगितलेलं आहे. मग आता आपण योगाच्या दृष्टीने जर विचार केला की आयुर्वेदामध्ये योग कसा सांगितलेला आहे, तर योगाने जे सांगितलेलं आहे अष्टांग योग ते आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे की प्रत्येक दिवसाच्या तापमानानुसार, काळानुसार, वेळेनुसार आपली दिनचर्या, आपलं वागणं, आहार विहार कसं असायला पाहिजे हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे.
0: ऋतुपरत्वे
1: आणि दिनपरत्वे सुद्धा, जसे तीन ऋतू आहेत तसे दिवसाचे पण तीन काळ आहेत, सकाळ, मध्यान्ह आणि संध्याकाळ. तर अशा तिन्ही काळामध्ये आपलं आहार विहार कसे असले पाहिजेत किंवा प्रत्येक ऋतूमध्ये आपण कशा पद्धतीने आहार विहार करायला पाहिजे, ऋतुपरत्वे त्याच्यामध्ये बदल कसा केला पाहिजे की जेणेकरून आपलं आरोग्य व्यवस्थित राहील, हे सगळं अगदी सूक्ष्म विचार आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये योग आहे, दिनचर्या आहे, ऋतुचर्या आहे, म्हणजे अगदी अभ्यंगापासून ते म्हणजे सकाळी आपण ब्रह्ममुहूर्ते उत्तिष्ठ जे म्हणतो की तेव्हापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण काय कसं वागायला पाहिजे हे सगळं सूक्ष्म विचार आणि योगाभ्यास याचं सगळं वर्णन आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. अशा प्रकारे आयुर्वेदामध्ये आपल्याला योगाचं महत्व आणि कसं पालन करायचं ते विशद केलेलं आहे.
0: मॅडम, आयुर्वेदामध्ये तर योगाचं महत्व अतिशय सखोल पद्धतीनं असं सांगितलेलं आहे, पण आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये स्त्रियांसाठी योग किती महत्वाचा आहे त्याबद्दल काय?
1: बरोबर आहे, कारण आपण बघतोच की आजकाल धावपळीचं आयुष्य आहे, महिलांना बऱ्याच भूमिकांमधून जावं लागतं. ती गृहिणी आहे, ती माता आहे, ती पत्नी आहे, त्याचसोबत तिला स्वतःचं करिअर सुद्धा महत्वाचं आहे. त्याच म्हणजे जितकं हे महत्वाचं आहे तितकंच करिअर सुद्धा तिला महत्वाचं आहे. मग नोकरी आहे, व्यवसाय आहे किंवा इतरही काही जबाबदाऱ्या असतील, तर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना सतत तिला शारीरिक आणि मानसिक दडपण येत असतं की वेळा सांभाळणं असेल किंवा प्रत्येक गोष्ट आपल्याकडनं परफेक्ट व्हावी ही जी तिची स्वतःकडनं अपेक्षा असते, ह्या सगळ्या अपेक्षा, घरातल्या कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याची काळजी घेणं किंवा त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या पूर्ण करणं हे सगळं करत असताना तिला दडपण येणं साहजिक आहे अगदी. हे सगळं करत असताना आणि त्याचसोबत आर्थिक ताणतणाव सुद्धा असतात तिला, म्हणजे ती जरी स्वतः कमवत असली तरीही ते सगळं मॅनेजमेंट करणं, तर हे आर्थिक ताणतणाव सुद्धा हे एक दडपणाचाच भाग आहे की हे सगळं मॅनेज करायचं. आणि आपण विचार करत नाही पण सांस्कृतिक आणि सामाजिक जो बदल होत आहे आजच्या काळामध्ये की पहिलीची संस्कृती जी आपली होती भारतीय आणि आताचं बदलतं सांस्कृतिक विश्व आणि त्याचसोबत सामाजिक बदल की आधीचा काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये खूप फरक आहे. जसं कुटुंबात

0: बदल झालाय तसा समाजामध्ये बदल झालाय. मग ह्या सगळ्या बदलांचा विचार करत असताना किंवा त्यांना सामोरं जात असताना तिला शारीरिक थकवा, मानसिक तणाव यांना तोंड द्यावंच लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. मग हे सगळं करत असताना वेळोवेळी काय होतं, आपण अशक्तपणा आला किंवा आजारी पडलो तर औषधं घेतो आपण, डॉक्टरांकडे जातो, वेगवेगळी शक्तिवर्धकं घेतो आपण, जीवनसत्वे घेतली जातात, फूड सप्लिमेंट्स घेतली जातात, हे सगळं घेतो म्हणजे महिला. आणि त्याचा उपयोगही होतो तात्पुरता. आणि कधी कधी होतही नाही, असंही होतं की आपण डॉक्टर चेंज करून बघतो की यांच्याकडे गेलो तर आपल्याला फरक पडला नाही, मग आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जातो. पण हे म्हणजे असं एक दुष्टचक्र असल्यासारखं आहे. मग हे सगळे जे जटिल गुंतागुंतीचं जे आपलं शारीरिक क्रिया किंवा मानसिक दबाव किंवा आपल्या आरोग्याच्या ज्या तक्रारी आहेत, हे एक जटिल समस्या आहे. आणि ही समस्या कशी आपण सोडवायची हा एक मोठा प्रश्न महिलांसमोर उभा राहतो. आणि कुटुंबातल्या व्यक्तींनाही कळत नाही की हिला नेमकं काय होतंय. ही सगळं तर व्यवस्थित आहे, ही रोजचे कामं करते, ही रोज ऑफिसला जाते, हिचं सगळं दैनंदिन सगळं सुरू आहे, तरी पण हिच्या तब्येतीच्या तक्रारी आहेत. म्हणून मग ही जी गुंतागुंत आहे ती आपण योग साधनेमुळे सोडवू शकतो.
1: अच्छा.
0: हा, तर योग साधनेमध्ये काय आहे की मनाची स्वस्थता, मन आपल्याला शांत करता येतं.
1: बरोबर.
0: ज्याला आपण मानसिक शांतता म्हणतो की स्थिर मन आपण करू शकतो त्यामध्ये. बुद्धीची दक्षता म्हणजे जे आपण सारखं दडपणाखाली असतो आणि आपलं मेंदू काम करून थकून जातो, मग तो कधी कधी अलर्ट राहत नाही, आपण विसरतो.
1: बरोबर.
0: आपण
1: स्ट्रेस
0: येतो आणि तेव्हा मग काय होतं की ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आपण नियोजन केलेलं असतं तरी पण आपण एखादी गोष्ट विसरतो आणि सहज म्हणून जातो की नाही माझ्या लक्षातच राहिलं नाही. हे बरेच वेळा असं रिपीटेडली होत राहतं. मग हे काय आहे की आपली बुद्धीची दक्षता जी आहे ना ती कमी झालेली असते. मग हे सगळं आणि त्याचसोबत आत्मिक समाधान हे आपल्याला योगाद्वारे टिकवता येतं.
1: अच्छा.
0: मग हे कसं टिकवू आपण, तर जेव्हा आपण योगाभ्यास करतो, ध्यान करतो किंवा प्रत्याहार असेल, ध्यान असेल, धारणा असेल, हे जे योगाचे अष्टांगातले आहेत सगळे अंग, तर तेव्हा मेंदूचे स्नायू असतील, आपल्या हातापायांचे स्नायू असतील, यांच्यावरचा ताण कमी होतो, ते रिलॅक्स होतात आणि आपल्याला नवीन उत्साह मिळतो, नवीन ऊर्जा मिळते. अशा पद्धतीने आपण दैनंदिन तणावाचं नियोजन करू शकतो.
1: अच्छा. तर मॅडम, बऱ्याचदा असं ऐकण्यात येतं की हार्मोन्स इम्बॅलन्स झालाय, म्हणजे हार्मोन्समध्ये बदल झालाय आणि त्यामुळे काही विशिष्ट असे त्रास होत आहेत, अशी वाक्य आपल्याला नेहमीच ऐकायला येतात. तर मग हार्मोन्स बदलामध्ये योग कशा पद्धतीनं काम करतो?
0: आपण आता हार्मोन्स हा शब्द जो आहे तो अगदी सामान्य लोकांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कोण ऐकून असं माहीत झाले की हार्मोन्स हे आपल्या शरीरामध्ये असतात. तर हे नक्की हार्मोन्स म्हणजे काय असतात, तर आपल्या शरीर संस्थेमध्ये काय असतं शरीरामध्ये, की वेगवेगळ्या ठिकाणी नलिका विरहित ग्रंथी असतात, त्याला आपण इंग्लिशमध्ये आपण ग्लँड्स म्हणतो. तर अशा नलिका विरहित म्हणजे डक्टलेस अशा ग्लँड्स असतात आणि यांच्यातून निघणारे जे स्त्राव असतात त्यांना आपण हार्मोन्स किंवा संप्रेरके असं म्हणतो. तर हे एंडोक्राईन ग्लँड्स किंवा नलिका विरहित ज्या ग्रंथी आहेत त्या आपल्या पूर्ण संतुलन शरीराचं किंवा शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असतील, मेटाबॉलिझम आहे, शरीराची वाढ आहे, जे आपल्या सगळ्याच क्रिया अंतर्गत आणि बाह्य ह्या सगळ्या क्रियांचं नियंत्रण त्या करत असतात हार्मोन्स जे आहेत ते. आणि याचं जर इम्बॅलन्स झालं तर आपल्या शरीरातल्या सगळ्याच क्रिया डिस्टर्ब होऊन जातात. म्हणून याचं संतुलन असणं हे खूप आवश्यक आहे. आणि ह्या बॅलन्सचा आणि आपल्या योग याचा खूप निकटचा संबंध आहे.
1: अच्छा.
0: हा, तर मुख्य ग्रंथींमध्ये आपण बघतो की याच्यामध्ये आपल्या मेंदूच्या मागच्या साईडला असणारी मेंदूच्या खालच्या साईडला असते कवटीच्या पिट्युटरी ग्लँड म्हणून असते, पियोशिका ग्रंथी आपण त्याला म्हणतो मराठीत. तर ही अगदी मास्टर ग्लँड आम्ही याला म्हणतो की या ग्रंथीचं पूर्ण शरीरातल्या जेवढ्या काही इंडोक्राईन्स ग्लँड्स आहेत त्याच्यावर नियंत्रण असतं.
1: अच्छा.
0: आणि ही ग्लँड प्रत्येक ग्रंथीचे स्त्राव निघणारे नियंत्रित करीत असते. म्हणून मुख्य ग्रंथी ही मास्टर ग्लँड म्हणजे पिट्युटरी ग्लँड. आणि त्या ग्रंथीला कसं आपल्याला नियंत्रण ठेवता येईल किंवा त्याचे स्त्राव कसे नियंत्रित करता येईल हे आपल्याला योगाद्वारे म्हणजे करता येतं. त्याची विशिष्ट काही आसनं असतील किंवा बंध असतील, मुद्रा असतील, तर या सगळ्याद्वारे आपण त्याचं हार्मोन्स नियंत्रित करू शकतो. त्याचसोबत अजून महत्वाची म्हणजे थायरॉइड ग्लँड असते जी आपल्या कंठाच्या ठिकाणी असते, समोरच्या साईडने कंठाच्या ठिकाणी फुलपाखरासारखी अशी ग्लँड असते. ही सुद्धा इतकी महत्वाची आहे की याचं मुख्य कार्य असतं शरीराचं पोषण, वाढ आणि चयापचय क्रिया म्हणजे मेटाबॉलिझम याच्यामध्ये हिचा महत्वाचा भाग असतो. त्याचबरोबर आपण आता बऱ्याच ठिकाणी बघतो म्हणजे जवळपास 70-80% लोकांना आपण ऐकतो की डायबिटीस आहे.
1: हो.
0: त
1: मधुमेह,
0: हा मधुमेह, तर हे इतकं कॉमन झालंय मधुमेह. मग हा मधुमेहाचं नियंत्रण कुठं असतं, इन्सुलिनचं नियंत्रण कुठून केलं जातं, ते स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रियाज. तर ही सुद्धा एंडोक्राईन ग्लँड आहे, ती दोन्ही आहे, एंडोक्राईन पण आहे आणि एक्झोक्राईन, असे दोन्ही प्रकारचं काम ती करते. पण स्वादुपिंडाचं नियंत्रण सुद्धा आपल्याला योगाद्वारे म्हणजे करू शकतो आपण असं.
1: अच्छा.
0: त्याचसोबत आपल्या अधिवृक्क ग्रंथी म्हणून एक महत्वाची ग्रंथी असतात, अॅड्रिनल ग्लँड ज्याला आपण म्हणतो, ज्या किडनीच्या

0: वरच्या साईडला असत. आता ह्या ग्रंथींचं कार्य असतं की स्नायूंचा थकवा किंवा शरीरातले चयापचय, ब्लड प्रेशरचं कंट्रोल किंवा तापमान कंट्रोल, हे महत्वाची कामं ही ग्रंथी करतात. अशा काही महत्वाच्या ग्रंथी आहेत शरीरामध्ये, तर त्या सगळ्यांचे हार्मोन्स नियंत्रित करण्याचं काम ही पिट्युटरी ग्लँड करत असते. म्हणून आपण योगाद्वारे पिट्युटरी ग्लँडवर कंट्रोल कसं करता येईल किंवा ह्या सगळ्या ग्रंथींवर नियंत्रण कसं ठेवता येईल किंवा त्यांचं कार्य सुरळीतपणे कसं चालू ठेवता येईल हे सुद्धा आपण करू शकतो.
1: अच्छा, तर मग साधारण कुठल्या प्रकारची योगासनं यासाठी करायला हवी?
0: हा, तर काही आसनं अशी असतात यामध्ये, आसनांचे जे वेगवेगळ्या पोज आहेत की काही आसनं सरळ पाठीवर झोपून असतात, काही पोटावर झोपून असतात. म्हणजे मी अगदी साध्या सोप्या शब्दात सांगते आपल्या मैत्रिणींना कळावं यासाठी की योगिक शब्द वापरत नाहीये.
1: बरोबर,
0: कारण आपण साधं बोललो तर त्यांना लक्षात येईल. किंवा विपरीत शयनस्थिती आम्ही ज्याला म्हणतो, जे पोटावर झोपतात, विपरीत शयनस्थितीमधले किंवा काही उभी राहून असतात, काही फॉरवर्ड बेंडिंग असतात समोरच्या साईडला झुकून, काही बॅकवर्ड बेंडिंग असतात, असे वेगवेगळ्या पोजमधले आसनं असतात. मग त्या प्रत्येक आसनांचा त्या भागात असणाऱ्या ग्रंथींवर दबाव येतो, प्रेशर येतं, आणि मग ज्या ग्रंथी अतिकार्यशील झालेल्या आहेत त्यांची संप्रेरक जास्त तयार होतात, मग त्या ग्रंथींना कार्य सुरळीत करून त्यांचं हार्मोन्स नियंत्रित करतात. आणि ज्या ग्रंथींचं कार्य कमी झालेलं आहे त्यांची कार्यक्षमता आपण वाढवू शकतो.
1: बर,
0: त्या भागातली काही वेगळी वेगळी आसनं आहेत त्या त्या पोजमधली, आणि ती ग्रंथी कुठं आहे शरीरामध्ये. आता उदाहरणार्थ आहे की अॅड्रिनल ग्लँड, मग आपण पोटावर समोरच्या साईडने म्हणजे बसून फॉरवर्ड बेंडिंगची जी आसनं करतो तर त्यामध्ये किडनीचं जे भाग आहे त्याच्यावर प्रेशर येतं आणि मग त्या ग्रंथीला चालना मिळते, तिथला जो रक्त पुरवठा आहे तो सुरळीत होतो.
1: तर मॅडम, हार्मोन्स बदलामध्ये योग अतिशय चांगल्या रीतीने काम करू शकतो आपण म्हटल्याप्रमाणे, पण मग आणखी काही आजार आहेत जसं की पीसीओडी आहे, थायरॉइड आहे किंवा लठ्ठपणा ज्याला आपण ओबॅसिटी स्थूलपणा म्हणतो, तर हे होण्याची सुद्धा काही कारणं आहेत आणि त्यामध्ये सुद्धा योग प्रभावीपणे कार्य करतो, तर त्याबद्दल.
0: नक्कीच नक्कीच, पीसीओडी तर खूप आजच्या तरुण मुलींमध्ये किंवा टीन एजर्स ज्या आहेत वयात येणाऱ्या मुली यांच्यामध्ये अगदी झपाट्याने वाढतोय हा आजार पीसीओडीचा. तर पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, आणि हे एक हार्मोनल डिसऑर्डर आहे. आणि हार्मोनल डिसऑर्डर कसा आहे तर ओव्हरीज आपल्या अंडकोश जे असतात ओव्हरीज जिथे स्त्रीबीज तयार होतं, तर ह्या स्त्रीबीजांची निर्मिती अंडकोश करत असतं, ओव्हरीज करत असतात, आणि ते स्त्रीबीज फलित होत असतं प्रत्येक महिन्याला. तर जेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात, पिट्युटरी ग्लँड पासून निघणारे हार्मोन्स आणि ओव्हरीज पासून निघणारे हार्मोन्स, हे जेव्हा यांचं बॅलन्स होत नाही किंवा दोघांच्या कार्यामध्ये समानता किंवा संलग्नता किंवा पूरकता अशी नसते, तर तेव्हा हे हार्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि मग पीसीओडी हा आजार होतो. या आजारामध्ये काय होतं की ओव्हरीज बीज तर निर्माण करतात पण ते बीज अपरिपक्व असतात, परिपक्व होत नाहीत. अपरिपक्व बीज निर्माण होतात आणि त्याचं रुपांतर काय होतं की छोट्या छोट्या गाठींमध्ये, ज्याला आपण सिस्ट म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये फक्त द्रव असतो, एक सिस्टच्या ऐवजी अनेक सिस्ट तयार होतात आणि मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज तयार होतो. आणि याचा मग परिणाम काय होतो की ओव्हरीचं कार्य बिघडतं आणि मग त्याचा परिणाम अनियमित पाळी येणं, वजन वाढणं किंवा चेहऱ्यावर शरीरावर अनावश्यक केस येणं, ज्याला हर्सुटिझम असं म्हणतो आम्ही, की जिथे म्हणजे नैसर्गिकरित्या न येता अनैसर्गिक अशा पद्धतीने केस येतात हा मुलींना महिलांना, आणि त्याचसोबत पिंपल्स येतात किंवा अगदी गर्भधारणा न होणं, इथपर्यंत हा प्रॉब्लेम वाढू शकतो पीसीओडीचा. तर हे फक्त कशामुळे होतं याचं अगदी एक कारण आपण नाही सांगू शकत की नेमकं ह्या कारणामुळे पीसीओडी झालंय असं आपण नाही म्हणू शकत. तर त्याची खूप कारणं आहेत. तर नेमकं कारण आपण न बघता इन जनरल की आजकालच्या काळामधलं धावपळीचं जीवन एकतर आणि त्यासोबत बदललेला आहार विहार, जेवणाच्या पद्धती, जेवणाच्या वेळा ह्या सगळ्या बदललेल्या आहेत आणि त्यासोबत स्ट्रेसफुल लाईफ आहे. बैठ जे काम जास्त वाढलेलं आहे आजकाल, आयटी क्षेत्रामध्ये मुली असतात, मुलं असतात, तर त्यांना मग बसून काम करावं लागतं दिवस दिवस, अगदी 8-8, 10-10 तास त्यांच्या शरीराची हालचाल होत नाही. टीव्ही, मोबाईल्स, लॅपटॉप यांच्यावर सतत काम करणं आहे किंवा वेगवेगळ्या त्या वेब सिरीज आहेत किंवा पिक्चर्स आहेत, काही रील्स असतात, मग याच्यामध्ये काय होतं बघत असताना एक्साइटमेंट जास्त असते, मग तेव्हा हार्मोन्स जास्त रिलीज होतात.
1: अच्छा,
0: अशा सुद्धा सवयी आहेत आजकालच्या मुला मुलींना किंवा महिलांना. मग ह्या सगळ्यांचा परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि मग पीसीओडीचे आजार व्हायला सुरुवात होते. मग हे आजार होऊ नये किंवा झाले तर आपण काय करायचं, आधी तर आपण होऊ नये याच्यासाठीच काळजी घ्यावी. हा, आणि झाले तर मात्र त्याच्यावर उपाय काय करायचा हा आपल्याला प्रश्न असतो. मेडिकली तर आपण ट्रीट करू शकतो पण मेडिकली ट्रीटमेंट दिल्यानंतरही पुन्हा रिपीटेडली तोच त्रास आपल्याला होणार आहे, कारण आपलं लाईफस्टाईल बदलणार नाहीये, कारण ते शक्यच नाही.
1: कारण आताचं योगच

0: आहे. आणि मला म्हणतं टाळण्यासारख्या गोष्टी म्हटलं तर आपण मोबाईल असो, आपण म्हटल्यासारखं वेब सिरीज वगैरे बसून एका जागी पाहतात, हे टाळण्यासारख्या गोष्टी आहेत, हे तर आपण टाळूच शकतो. पण बसून जी कामं आहेत आयटी क्षेत्रातल्या महिलांना, त्यांना हे
1: पर्यायच नाही,
0: पर्याय नाहीये. तर मग त्यासाठीच योग प्रभावीपणे खरं तर कार्य करू शकतो नाही का?
1: म्हणजे योग्य पद्धतीने जर आपण योगोपचार घेतला तर तो नक्कीच उपयोगी पडेल. मग याच्यामध्ये आपण फर्स्ट प्रेफरन्स आपण सूर्यनमस्काराला देऊयात.
0: अच्छा.
1: की सूर्यनमस्कार हा म्हणजे सर्वांग सुंदर असा व्यायाम म्हणजे योगाचा प्रकार आहे असं आपण म्हणतो. की त्याच्यामध्ये जी आसनं रिपीटेडली होतात किंवा त्याच्या ज्या स्टेप्स आहेत की 12 अंकी सूर्यनमस्कार आपण घालतो तर आसनं जी रिपीट होतात तर त्या आसनांमुळे पूर्ण शरीराला आपल्याला चालना मिळते. पूर्ण शरीरातलं जे रक्ताभिसरण आहे ते व्यवस्थित व्हायला मदत होते.
0: अच्छा.
1: आणि त्याचसोबत काय होतं, ज्या अंतस्रावी ग्रंथी आहेत आपण आता पाहिलं की अंतस्रावी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स जे आहेत शरीरातल्या विविध भागात असणाऱ्या, त्यांचं कार्य नियंत्रित होतं आणि त्यांचे हार्मोन्स संतुलित व्हायला मदत होते आणि मासिक पाळी नियमित सुरू होते. हे माझा अनुभव सुद्धा त्या पद्धतीचा आहे की आता जवळपास 30 वर्षांची माझी प्रॅक्टिस आहे वैद्यकीय क्षेत्रातली आणि मोस्टली म्हणजे माझी प्युअर गायनिक प्रॅक्टिस आहे. तर माझ्याकडे जे रुग्ण येतात मासिक पाळीच्या संदर्भात तक्रारी घेऊन किंवा ज्या मुली येतात कॉलेजच्या मुली असतील किंवा टीनेजर्स असतील ज्यांच्याकडे असे प्रॉब्लेम्स आहेत पीसीओडीचे किंवा अनियमित पाळी असेल, तर अशा मुलींना जेव्हा सूर्यनमस्कार आपण शिकवतो किंवा त्यांना नियमित करायला सांगतो तर त्यांना निश्चितपणे लाभ याच्यामुळे झालेला आहे. फक्त सूर्यनमस्कारच नाही तर काही आसनं आहेत जी ओटीपोटातील स्नायू असतील किंवा अंडाशय गर्भाशय यांना चालना देण्यासाठी त्या आसनांचा उपयोग होतो. उदाहरणार्थ वज्रासन असेल किंवा उष्ट्रासन आहे किंवा मार्जारी आसन आहे, व्याघ्रासन आहे, शशांकासन आहे, भुजंगासन आहे, अशी कितीतरी आसनं अशी आहेत की ज्यामुळे हे पाळीचे प्रॉब्लेम आपण किंवा पीसीओडी सारखे आजार आपण त्यातून दुरुस्त करू शकतो किंवा त्याच्या तक्रारी कमी करू शकतो. सूर्यनमस्कार आसनं त्याचसोबत प्राणायाम सुद्धा आहेत, नाडीशोधन प्राणायाम असेल किंवा उज्जयी भ्रामरी प्राणायाम असेल, तर यामुळे काय होतं अंतस्रावी ग्रंथींना चालना मिळते प्राणायामामुळे, मग ते सगळे हार्मोन्स संतुलित होऊन पीसीओडीचा त्रास कमी व्हायला मदत होते.
0: तर मॅडम आता आणखी एक महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार म्हणजे थायरॉइड आणि स्थूलपणा, तर योगा कशा पद्धतीनं आपल्याला यावर उपयुक्त ठरू शकतो?
1: हो, ह्या थायरॉइड ग्रंथीपासून निघणारे जे हार्मोन्स आहेत T3, T4 आणि TSH असे हार्मोन्स असतात आणि याचं नियंत्रण जे असतं ते शरीराच्या चयापचय क्रियेवर असतं.
0: हो,
1: शरीराचं पूर्ण मेटाबॉलिझम जे आहे ते ही ग्रंथी नियंत्रित करते. त्याचसोबत या ग्रंथीपासून निघणारे हार्मोन्स जर संतुलित नसले तर मग हृदयाचे ठोके वाढणं किंवा तापमान नियंत्रण न होणं किंवा पचन न होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. मग एकदम कधी कधी वजन वाढतं. आता आपण पीसीओडीमध्ये सुद्धा बघितलं की लठ्ठपणा हा वेगळा आजार नाहीये असं मी मानते. की लठ्ठपणा हा पीसीओडीमुळे आलेला असेल, आयदर थायरॉइडमुळे आलेला असेल किंवा तुमच्या जीवनशैलीमुळे आलेला असेल, तर हे एक त्रास
0: परस्पर पूरक
1: आहे आणि एक त्याच्यापासून होणारा त्रास आहे ह्या लठ्ठपणा त्याच्यामुळे आलेला आहे. तो एक असं वेगळा आजार म्हणून आपण नाही बघूया त्याच्याकडे. तर हे सगळं बदललं तर आपोआपच लठ्ठपणा नाहीसा होणार आहे.
0: बरोबर.
1: तर हे जे आपण थायरॉइडचं बघत होतो की थायरॉइडचं हार्मोन्सचं प्रमाण जर कमी झालं तर काय होतं, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. तर त्यामुळे काय होतं, सतत थकवा येणं किंवा अचानक वजन वाढणं किंवा केस गळणं, बद्धकोष्ठता, त्वचा कोरडी पडणं ही त्याची लक्षणं आपल्याला दिसायला लागतात. किंवा जर प्रमाण वाढलं, हायपरथायरॉइडिझम जर झालं तर वजन कमी होणं. काही काही व्यक्ती बघतो आपण अगदी खूपच रोड असतात म्हणजे थिन बिल्ट एकदम, तर ते हार्मोन्स संतुलित झाल्यामुळे होतं. किंवा एखाद्याला खूप असं पाल्पिटेशन धडधड होतं म्हणजे काही कारण नसताना बसल्या जागी सुद्धा कधी कधी हृदयाची धडधड वाढते किंवा पाल्पिटेशन होतं, घबराट होते असं तक्रारी असतात. तर हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थायरॉइडमुळे होतात. किंवा जास्त घाम येणं, खूप व्यक्तींना हा त्रास असतो आपण बघतो जनरली. ते बऱ्याच जणांना विनाकारण चिडचिडवणं म्हणजे त्यांना स्वतःलाही जाणवतं की काही कारण नाहीये तरीही ते चिडचिड करतात. म्हणजे अशी जी ही लक्षणं आहेत ती सगळी थायरॉइडच्या इम्बॅलन्स झाल्यामुळे होऊ शकते. तर याच्यासाठी योग्य आहार, नियमित योगासनं, प्राणायाम हे जर आपण करत राहिलो तर हा आजार किंवा थायरॉइडचे प्रॉब्लेम आपण नियंत्रणात ठेवू शकतो. यासाठी आपण काय करू शकतो योगाभ्यास मग, तर जी मानेवर किंवा गळ्यावर ताण येणारी जी आसनं आहेत, उदाहरणार्थ सर्वांगासन असेल, की सर्वांगासनामध्ये आपण काय करतो की आपल्या शरीराचा म्हणजे मान खाली टेकलेली असते, डोकं आणि मान
0: पूर्ण
1: वरच्या दिशेने आपण खेचतो, पाय आणि पूर्ण आपली बॉडी ट्रंक वगैरे छातीपर्यंत आपण ऊर्ध्व दिशेला घेतो. त्याच्यामुळे काय होतं की मानेचा जो भाग आहे इथला याच्यावर ताण पडतो. आणि म्हणून मग त्या ग्रंथीला चालना मिळते आणि त्याचे स्त्राव

0: नियंत्रित होतात. अशी जी आसन आहेत, भुजंगासन आहे आणि त्याच्यानंतर उष्ट्रासन आहे, सेतुबंधासन आहे, मत्स्यासन आहे, ही जी आसन आहेत ही सगळी आसनं थायरॉइड ग्रंथीला चालना देणारी आहेत. त्याचसोबत प्राणायामामध्ये आपण उज्जयी प्राणायाम, अनुलोम विलोम हे जर करत राहिलो नियमित, तर आपलं गळ्यातील किंवा त्या भागातील रक्ताभिसरण सुरळीत होऊन ग्रंथीचं कार्य नियंत्रित होतं. अशा प्रकारे आपण थायरॉइड आणि पीसीओडी यावर अगदी व्यवस्थित जर योगोपचार घेतले तर नक्कीच आपण हा त्रास कमी करू शकतो.
1: तर मॅडम, आणखी एक प्रश्न असा की मासिक पाळी दरम्यान ज्या कोणी स्त्रिया योगासनं करतात त्यांना असा प्रश्न पडतो की मासिक पाळी दरम्यान कोणती योगासनं करावीत किंवा करूच नयेत किंवा कोणती योगासनं टाळावीत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: नक्की, तुम्ही म्हटल्यासारखं ना की अनेक महिलांना हा प्रश्न असतो की मासिक पाळी सुरू असताना योगासने करावीत किंवा योगाभ्यास करावा किंवा नाही करावा, हा खूप महिलांच्या मनात प्रश्न असतो. तर आपण हा प्रश्न घेतला ते खूप म्हणजे चांगलं झालं की हा प्रश्न आपण घेतोय. तर मासिक पाळीच्या दिवसात आहे ना विश्रांती घेतलेलं चांगलं,
1: बर,
0: 3 ते 4 दिवस. आणि विश्रांती कधी घ्यायची, तर जास्त त्रास असेल तरीही विश्रांती घ्या किंवा काहीही त्रास नसेल तर तुम्ही विश्रांती घ्या. पण ज्यांना खूप पोट दुखण्याचा त्रास आहे तर त्यांच्यासाठी आपण योगासनं करू शकतो मासिक पाळीमध्ये सुद्धा. वज्रासनात बसणे म्हणजे अगदी साधं सोपं आसन आहे वज्रासनात बसणे, तर हे आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. किंवा शशांक आसन आहे तर ज्यामुळे ओटीपोटातील जे आपले इंद्रिय आहेत त्याला चालना मिळते, तिथला रक्तप्रवाह सुरळीत होतो. आणि मग आपला पोट दुखण्याचा त्रास असेल किंवा अतिरक्तस्राव असेल तर हे जे मासिक पाळीमधले त्रास आहेत ते निश्चितच कमी होऊ शकतात. किंवा मार्जरी आसन असेल किंवा अगदी खूप त्रास असेल, सिव्हिअर पेन आहे, तर अशा वेळेला आपण शवासन सुद्धा मासिक पाळीमध्ये करू शकतो की जेणेकरून आपल्याला अगदी सगळे आपल्या मसल्स जे आहेत ओटीपोटातल्या कमरेच्या मांडीच्या जे मसल्स आहेत ज्याच्यामध्ये स्पाझम होत असतो किंवा क्रॅम्प्स होत असतात मासिक पाळीमध्ये, पिंड्यांमध्ये, मांडीमध्ये, ओटीपोटामध्ये, कमरेमध्ये जे क्रॅम्प्स येतात ते आपण शवासनामध्ये आपण कमी करू शकतो. त्याचसोबत आपण योगनिद्रा सुद्धा करू शकतो. की योगनिद्रा म्हणजे काय, तर जागृत निद्रा. जागेपणी जी आपण निद्रा घेतो ती योगनिद्रा, सजगतेची निद्रा ती योगनिद्रा. तर योगनिद्रा सुद्धा आपण मासिक पाळीमध्ये करू शकतो. आणि मासिक पाळी संपल्यानंतर जेव्हा आपला रजस्त्राव ब्लीडिंग थांबतं तर त्याच्यानंतर आपण नियमित आपले जे योगाभ्यास आहे रोज आपण जो करतो तो अगदी निश्चितपणे करू शकतो.
1: बर, मग कोणती आसनं आपण टाळायला हवी मासिक पाळी?
0: हा बरोबर आहे. तर विशेषतः अगदी विशेषतः सांगते मी की कोणती आसनं नाही करायची. जी म्हणजे विपरीत जी आसनं आहेत उलट्या दिशेने आपण जेव्हा घेतो, शीर्षासन आहे, सर्वांगासन आहे किंवा हलासन आहे, ही आसनं अजिबात करू नयेत.
1: अच्छा, मासिक पाळीचा तर हा प्रश्न योगासनाने सुटू शकतो, म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास असो किंवा मग व्यवस्थित मासिक पाळी येण्यासाठी सुद्धा योगासनं खूप महत्वाची आहेत. तर आता पुढे थोडंसं आपण वळूयात मॅडम, तर आता गर्भावस्थेमध्ये योगाचं महत्व किती आहे याबद्दल काय सांगाल?
0: मैत्रिणींनो, गरोदरपण ही एक नैसर्गिक स्थिती आहे. हे तर आपल्याला माहिती आहे की मातेला जी पुनरुत्पादनाची जी निसर्गाने शक्ती दिलेली आहे किंवा देणगी दिलेली आहे ती अगदी नैसर्गिक आहे. आणि या अवस्थेमध्ये काय होतं की स्त्रियांना स्वतःसाठी आणि गर्भातल्या आपल्या बाळासाठी, आपल्या शरीराचे आणि मनाचे, गर्भातल्या बाळाचे सुद्धा आरोग्य जपणं हे खूप महत्वाचं आणि आवश्यक असतं. तर खूप म्हणजे आतापर्यंत महिलांमध्ये असा गैरसमज होता की गरोदरपणामध्ये योगासने करू नयेत किंवा करावीत किंवा नाही ही सुद्धा शंका होती. की बऱ्याच महिलांना असं भीती वाटते की गरोदरपणामध्ये योगासने केल्यानंतर आपला गर्भपात होईल, गर्भातल्या बाळाला काहीतरी त्रास होईल, असं बऱ्याच महिलांना आतापर्यंत गैरसमज होता. पण की आजकाल खूप ठिकाणी गर्भसंस्कार केंद्र निघाली आहेत, तर अशा केंद्रांमध्ये योग शिक्षक आणि स्त्रीरोग तज्ञ यांच्या संयुक्त विद्यमानं यांच्या दोघांच्या विचाराने तर तिथे योग्य पद्धतीने गर्भावर सगळे संस्कार होतील. अगदी पहिल्या महिन्यापासून सुद्धा आपण काही काही आसनं करू शकतो जी अगदी साधी सोपी आहेत. संधी संचलन असेल, सूक्ष्म व्यायाम असतील किंवा प्राणायाम असेल, तर हे आपण अगदीच करू शकतो पहिल्या महिन्यापासून. त्याचसोबत ध्यान असेल किंवा गर्भसंस्काराचे काही श्लोक असतात संत, म्हणजे आपण घेतो विष्णू सहस्रनाम असेल, रामरक्षा असेल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते त्यावेळेला. तर हे सगळं गरोदर मातेसाठी खूप आवश्यक आहे आणि खूप चांगल्या गोष्टी आहेत. आणि बरं का, म्हणजे आपण फक्त गरोदरपणातलाच विचार नको करायला, गर्भधारणेच्या आधी सुद्धा प्लॅनिंग जेव्हा आई आणि वडील करतात मूल होऊ देण्याचं, योगामध्ये षटकर्म सांगितलेले आहेत शरीराच्या शुद्धीसाठी, तर ते जर आपण केले तर हे जे हॅबिच्युअल अबॉर्शन्स आहेत किंवा वारंवार गर्भपात होणं, गर्भ न राहणं लवकर किंवा विकृत स्वरूपाचा गर्भ निर्माण होणं, हे जे प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा कमी होऊ शकतात. गर्भधारणेच्या आधी जर

0: आपण योगोपचार केले, संस्कार केले शरीरावर आणि शरीराची शुद्धी जर केली तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे आपल्याला अगदी नक्कीच प्रत्ययास येईल. आणि त्याचसोबत हे सगळं करत असताना गर्भाशयाचे जे दोष आहेत किंवा गर्भनलिकेचे जे दोष आहेत ते सुद्धा आपल्याला तिरशासन, सर्वांगासन, सेतुबंधासन, जानुशीर्षासन या सगळ्या आसनांनी आपण दूर करू शकतो. आणि अजून एक महत्वाचं सांगते मी की गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भ खूप नाजूक असतो, तर अशा काळामध्ये हितकारक असणारी आसनं कोणती असतात तर ती आहेत पर्वतासन.
1: बर.
0: हा पर्वतासनाने काय होतं, पूर्ण आपण वरती स्ट्रेच करतो बॉडीला, मग त्याच्यामुळे काय होतं किंवा सुप्त वीरासन आहे, बद्धकोणासन आहे, सुप्त पादांगुष्ठासन म्हणून एक आसन आहे. या सगळ्या आसनांमुळे काय होतं की जे आपलं ओटीपोट आहे स्त्रियांचं त्या ओटीपोटातले स्नायू म्हणजे चालना मिळते.
1: बर.
0: ओटीपोटातली पोकळी रुंदावत जाते.
1: बर.
0: आणि तिथे गर्भ वाढायला जागा निर्माण होते व्यवस्थित. म्हणजे आता आपण बसून काम करतोय तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की आपले कटी प्रदेशातील स्नायू, ओटीपोटातील स्नायू असे खूप जाम झालेले असतात.
1: बरोबर.
0: आणि मग हे जर आपण आसनं केले सुरुवातीच्या काळामध्ये तर ते स्नायू शिथिल व्हायला आणि ओटीपोटातली पोकळी मोठी व्हायला मदत होते.
1: अच्छा.
0: आणि 4th महिन्यापासून तर आपण बरेचसे आसनं करू शकतो, बैठक स्थितीतले असतील किंवा उभे राहून असतील किंवा फॉरवर्ड बेंडिंगचे, बॅकवर्ड बेंडिंग किंवा साईडला बेंडिंग होणारे जे आसन आहेत ते पण आपण करू शकतो. प्राणायाम करू शकतो, योगनिद्रा करू शकतो. 4th महिन्यापासून आपण योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अगदी व्यवस्थित योगोपचार घेऊ शकतो.
1: अगदी 9व्या महिन्यापर्यंत.
0: 9व्या महिन्यापर्यंत. आणि याच्याने सुलभ प्रसूतीला सुद्धा मदत होते.
1: अच्छा. तर मैत्रिणींनो, तुर्तास आज आपल्याला इथेच थांबावं लागणार. याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत पण आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकलात. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 1 वाजतात. ऐकूयात आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आणि त्यानंतर 1:05 आकाशवाणी महाराष्ट्राचं प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ठीक 1 वाजता आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र.
3: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. युरोप दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत नीस इथं इंडिया इनोव्हेट्सचं उद्घाटन करतील. भारत फ्रान्स नवोन्मेष वर्षाचा भाग म्हणून आयोजित या कार्यक्रमात भारताची वेगानं वाढणारी प्रगती प्रदर्शित करण्यासाठी 120 हून अधिक भारतीय स्टार्टअप्स, जागतिक गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातले नेते आणि उद्योजक एकत्र येणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन भारत फ्रान्स विशेष जागतिक सामरिक भागीदारीतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रमुख प्रादेशिक तसंच जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. आरोग्याशी निगडीत सेवा सुविधा अधिक चांगल्या आणि परवडणाऱ्या करण्यासाठी अनेक उपाययोजना मागील 12 वर्षात करण्यात आल्या आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. याबाबत समाज माध्यमावर त्यांनी एक संदेश दिला आहे. आयुष्मान भारत योजनेद्वारे गरीब आणि गरजवंत नागरिकांना उपचाराची सुविधा मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. जनऔषधी केंद्रांवर स्वस्त औषधं, हृदयाचा स्टेंट, गुडघे प्रत्यारोपणाचे दर कमी करण्यासह वैद्यकीय महाविद्यालया तसंच त्यातील जागा वाढवून डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. स्वस्थ भारत निर्माणासाठी सरकार यापुढेही निरंतर काम करत राहणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशातून व्यक्त केला आहे. दरम्यान नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार वैश्विक औषध पुरवठ्यात भारताची अग्रणी भूमिका सिद्ध झाली आहे. मागील वर्षात औषध निर्माण क्षेत्रात 4.72 लाख

0: कोटी रुपयांची उलाढाल भारतात झालेली आहे. भारत जगातील 70% अँटी रेट्रोव्हायरल अर्थात विषाणू संसर्गावरील उपचारांची औषधी, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या युनिसेफसाठीच्या लसींच्या गरजेपैकी 55-60% लसी आणि जागतिक जेनेरिक औषधांचा सुमारे 20% पुरवठा भारताद्वारे होतो. भारतीय औषधं 190 अधिक देशांमध्ये सध्या पोहोचत आहेत. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगाने येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यानं एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदन झिरा, घनसावंगी, मंठा, अंबड आणि जालना तालुक्यातल्या पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं तसंच 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. धर्म परंपरांचा आदर राखत समाज सुधारणा करता येते. धर्म सोडल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही असं म्हटलं जातं. मात्र धर्मातील योग्य सुधारणांद्वारेही समाजाची प्रगती साधता येते असं विधान परिषद उपसभापती शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील जेजुरीच्या खंडोबा देवस्थान इथं काल खंडोबाचं दर्शन घेतल्यावर त्या वार्ताहरांशी बोलत होत्या. जेजुरीत पूर्वी अस्तित्वात असलेली मुरळी प्रथा बंद करण्यात मोठ्या प्रमाणात यश आल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. या ठिकाणी भंडाऱ्यासाठी सेंद्रिय हळदीचा वापर वाढवून देवस्थानं भाविकांना ती मोफत उपलब्ध करून देता येईल का याबाबत पुढाकार घेण्याचं सूचित केलं. राज्य सरकारच्या सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील असंही त्यांनी सांगितलं. जेजुरीच्या विकासाला चालना देण्यासाठी वाराणसीप्रमाणेच विशेष मार्गिकेची आवश्यकता असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. महिला क्रिकेटमधील लागोपाठ दुसऱ्या विश्वचषकाला गवस निघालण्याच्या उद्दिष्टानं मैदानावर उतरत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आज आपला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरोधात खेळणार आहे. आयसीसी T20 विश्वचषकात इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 हा सामना सुरू होईल. भारत या स्पर्धेचा विद्यमान विजेता संघ आहे. आज जागतिक रक्तदाता दिवस साजरा होत आहे. मानवतेचा एक थेंब, रक्तदान करा जीवन वाचवा अशा आशयाचा विचार यंदा रक्तदानाबद्दल मांडण्यात आला आहे. यानिमित्तानं नागरिकांनी स्वतःहून रक्तदान करावं असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10. नमस्कार.
1: चित्रपट संगीत

विनय मांडके आणि अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट आई पाहिजे आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.

0: इसका नाम है प्यारे, तुझे है आगे चलना।
1: सुरेश वाडकर, उत्तरा केळकर आणि सहकलाकारांनी गायलेलं सुशीला चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं, संगीत राम कदम यांचं.

श्रेया घोषाल यांनी गायलेलं समांतर या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना सौमित्र यांची होती आणि संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत आणि संगीत अजय अतुल यांनी दिलं होतं. चित्रपट सैराट याबरोबरच गीतबहार कार्यक्रम संपला. 1:30 आता ऐकूया मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र. 1:40 नाशिक जिल्हा वार्तापत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजनैतिक संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. इराणनं शक्यता फेटाळली. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात स्लोवाकिया या दोन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधील निस इथं पोहोचले. तिथं आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभारही मानले आहेत. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून हजारो किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाजमाध्यमावरून व्यक्त केली आहे. आपल्या या दौऱ्यात प्रधानमंत्री फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करतील. या उपक्रमाअंतर्गत देशभरातली सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडतील. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण तंत्रज्ञान व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. भारतीय लष्करानं बदलत्या सुरक्षा आव्हानांशी आणि तांत्रिक प्रगतीशी जुळवून घेत भविष्यासाठी सज्ज राहण्याची गरज राष्ट्रपती द्रौपदी

मुर्मू यांनी व्यक्त केली आहे. डेहराडून इथल्या आयएमए अर्थात इंडियन मिलिटरी अकादमीत 158व्या नियमित आणि 141व्या तांत्रिक अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यात त्या बोलत होत्या. अधिकारी प्रशिक्षणार्थींनी आयुष्यभर शिकण्याची वृत्ती, नैतिक मूल्य आणि धैर्यपूर्ण नेतृत्व जोपासावं असं आवाहन त्यांनी केलं. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडण्याचा सल्ला त्यांनी दिला. संचलनात 9 महिला प्रशिक्षणार्थींचा समावेश हा आयएमएच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा असल्याचं सांगत त्यांनी सर्व नवोदित अधिकारी आणि मित्र राष्ट्राच्या प्रशिक्षणार्थ्यांचंही अभिनंदन केलं. पश्चिम आशियातल्या वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्या तुलनेत ही रक्कम जास्त आहे. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलख शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म, वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेनं होर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेल वाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलंय. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी केलंय. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. एक थेंब माणुसकीचा ही या वर्षीच्या रक्तदाता दिनाची संकल्पना असून सुरक्षित रक्त आणि रक्त घटकांची गरज याबाबत जनजागृती करण्याकरता आणि स्वेच्छेनं तसंच विनामूल्य रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांच्या जीवनरक्षक योगदानाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी दरवर्षी 14 जून रोजी हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातील नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करण्याचं आवाहन केलंय. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण अमेरिका युद्ध संपवण्याकरता आज शांतता करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनी वाहतुकीसाठी खुली होणार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्या शांतता स्थापन करण्यासाठीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं होतं. त्यानंतर अमेरिकेच्या अध्यक्षांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान कोणताही करार त्वरित होण्याची शक्यता नसल्याचं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बघाई यांनी म्हटलंय. कदाचित आगामी दिवसात करार होऊ शकेल अशी पुष्टीही त्यांनी जोडली आहे. म्यानमारमध्ये काल रात्री भूकंपाचा तीव्र धक्का बसला. रिश्टर स्केलवर 3.8 इतकी या भूकंपाची तीव्रता नोंदली गेली अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं दिली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार काल रात्री 11:31 भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली 10 किलोमीटर खोल होता अशी माहिती भूकंपशास्त्र केंद्रानं दिली. याआधी एका आठवड्यापूर्वी देखील म्यानमारमध्ये 3.5 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला होता. चंद्रावरील अत्यंत थंड वातावरणाचा सामना करू शकणारी प्रगत कृत्रिम उष्णता प्रणाली विकसित

0: करण्यासाठी इस्रो आणि अणुऊर्जा विभागानं संयुक्तपणे काम सुरु केलं आहे. बंगळुरू इथं झालेल्या एका परिषदेत इस्रोचे अध्यक्ष डॉ व्ही नारायणन यांनी ही माहिती दिली. चांद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडर सौर ऊर्जेवर आधारित असल्यानं तो चंद्रावर केवळ 14 दिवस कार्यरत राहू शकला होता. आता नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीनं 200 दिवसांपर्यंत कार्यक्षम राहणारा लँडर विकसित करण्याचं उद्दिष्ट आहे. कृत्रिम उष्णता प्रणालीमुळे चंद्रावरील उणे 129 अंश ते 121 अंश सेल्सिअस तापमानातील तीव्र बदलांचा सामना करणं शक्य होणार आहे. तसंच इस्रो आणि सीएसआयआरनं तांत्रिक सहकार्यासाठी 40 क्षेत्र निश्चित केली असून त्यापैकी 17 प्रकल्पांच्या अंमलबजावणीला मंजुरी देण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरु होईल. काल झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली तर अ गटात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि तुर्की यांच्या सामन्यात मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियानं 1-0 अशी आघाडी घेतली. नेस्तोरी इराणकुंडानं मध्यंतराच्या आधी गोल करून ऑस्ट्रेलियाला आघाडी मिळवून दिली. स्पर्धेतल्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडनं हैतीवर 1-0 अशी मात करून विजयी खातं उघडलं तर ब्राझीलला मोरक्कोनं 1-1 असं बरोबरीत रोखलं. महाराष्ट्रात वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातील फुल उमरी धरणात काल सकाळी पुसद इथला 18 वर्षांचा तरुण बुडून मृत्यूमुखी पडला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षाच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेतली. तिसऱ्या घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळले. नैऋत्य मोसमी पाऊस येत्या 2-3 दिवसात कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिशा तसंच छत्तीसगडच्या दक्षिणेकडील भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, केरळ, माहे, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी आणि कराईकल भागात जोरदार पाऊस पडणार असून मध्यप्रदेश, तेलंगणा आणि राजस्थानच्या पश्चिम भागात उद्यापर्यंत ढगांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असून कोकण, गोवा भागात आर्द्रता वाढणार असल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. भूराजकीय संघर्ष आणि रुपयाच्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. इराण अमेरिका शांतता करारावर आज स्वाक्षऱ्या होणार असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा इराणनं फेटाळला. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या करण्याचं कृषी विभागाचं आवाहन. उन्हाचा तडाखा कायम. कांद्याची नाफेडमार्फत खरेदी सुरू. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक. महाराष्ट्र पोलीस अकादमीचा दीक्षांत समारंभ. आणि हरित नाशिक अभियानाची अंमलबजावणी. या होत्या गेल्या महिनाभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे वार्ताहर संजय पाठक.
2: जून महिना सुरू झाला असला तरी अद्याप नाशिकला पावसाला सुरुवात झालेली नाही. मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली मात्र मृग नक्षत्र सुरू झाल्यानंतर अद्यापही पावसाला सुरुवात झालेली नाही. यंदा अल निनो फॅक्टरमुळे पावसाळा लांबण्याची शक्यता असल्यानं पेरण्यांची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे. नाशिक जिल्हा हा खरीपाचा जिल्हा मानला जातो. नाशिक जिल्ह्यात 6.5 लाख हेक्टर खरीपाचं क्षेत्र आहे मात्र अद्याप पेरण्यांना सुरुवात झाली नसल्याचं कृषी विभागानं सांगितलं. एकीकडे पावसाळ्याची प्रतीक्षा असताना उन्हाचा तडाखा कायम आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. गेल्या वर्षी अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्यानंतरही आता धरण, तलाव आणि कालव्यांमधील जलसाठा आटला आहे त्यामुळे जिल्ह्यात टँकरद्वारे पाणी पुरवठा होणाऱ्या गावांची संख्या वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील 174 गावं आणि 400 वाड्या अशा 164 ठिकाणी 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे।

0: खामगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा दिले जात आहे, तर त्या खालोखाल येवला तालुक्यात 130 गावांमध्ये टँकरने पाणी दिले जात आहे. पावसाळा लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये कांद्याच्या भावातील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारनं नाफेड मार्फत खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यात 20 खरेदी केंद्र नाफेडने सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे गुणवत्तेचे निकष सुद्धा शिथिल करण्यात आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शासनाने केवळ नाशिकसाठी कांद्याचे दर वाढवले होते, त्यामुळे नाशिकला 15.80 रुपये प्रति किलो असा भाव होता. आता पुन्हा केंद्र शासनानं त्यात वाढ केली असून 16.50 रुपये असा भाव केला आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या वतीनं शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीने समोर उमेदवारच दिलेला नाही. भाजपाचे बंडखोर प्रसाद हिरे आणि अपक्ष गोकुळ गीते हे रिंगणात आहेत. मात्र अधिकृत माघारीच्या तारखेनंतर त्यांनीही माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या तरी तिन्ही उमेदवार रिंगणात दिसत आहेत. गोकुळ गीते यांनी माघार घ्यावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी परिश्रम घेतले. गोकुळ गीते यांनी माघार घेतली असली तरी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला नाही, त्यामुळे महायुतीचा अजूनही सावध पवित्र आहे. येत्या 31 ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्याच्या पर्वाला धर्मध्वजा फडकवून प्रारंभ होईल. नाशिकमध्ये रामकुंड येथे पुरोहित संघाच्या वतीने फडकवण्यात येणाऱ्या धर्मध्वजेच्या शिलान्यास सोहळा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पार पडला. दर 12 वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या वेळी नाशिक शहरात येणाऱ्या वैष्णव आखाड्यांसाठी नाशिकमधील तपोवन क्षेत्रात साधुग्राम साकारले जाते. महापालिकेच्या वतीने विकास आराखड्यात त्यासाठी सुमारे 250 एकर जागा आरक्षित ठेवली आहे. नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 127वा दीक्षांत सोहळा राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी 583 उपनिरीक्षकांची तुकडी खडतर प्रशिक्षण पूर्ण करून राज्याच्या पोलीस दलात सामील झाली. सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथील उत्कर्षा उज्ज्वला शशिकांत जाधव यांना 3 मानाची पदके आणि रिव्हॉल्वर प्रदान करण्यात आली. नाशिक महापालिकेच्या वतीने उन्नत नाशिक, स्वच्छ नाशिक आणि हरित नाशिक अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत पर्यावरण दिनाच्या दिवशी गोदावरी नदीची उपनदी असलेल्या नंदिनी नदी स्वच्छता महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी 15,000 नाशिककरांनी स्वयंसेवक होऊन नंदिनी नदीची स्वच्छता केली. महापौर हिंगोरी आडके, उपमहापौर विलास शिंदे आणि महापालिकेचे अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. याच दिवशी बीजमाता राहीबाई पोपरे यांची बीज तुला करण्यात आली आणि 62 किलो देशी प्रजातीच्या झाडांचे बियाणं शाळा कॉलेजेस तसेच विविध संस्थांना देण्यात आले. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:45 झाले आहेत.

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं पारसमणी या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. असद भोपाली यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी. FM बँडच्या 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:50 होत आहेत. उर्दूतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेलं बेताब या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं राहुल देव बर्मन यांनी. श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेम रोग या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं संतोष आनंद यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरलाल यांचं.

सुरेश वाडकर यांनी गायलेलं राम तेरी गंगा मैली या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. आमिर कजलबक्ष यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं रवींद्र जैन यांनी. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात सरगम या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 2:30 होत आहेत. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
1: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा.

0: भर के प्यार का कजरा अखियां मलते मलते नैना मार गई रे।
1: राम और श्याम इस फिल्म का
2: FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. दुपारचे 3 वाजतात. प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात प्रदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया या 2 देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात काल रात्री फ्रान्समधल्या निस इथं पोहोचले. तिथे आयोजित स्वागत समारंभात तिथल्या भारतीय समुदायानं त्यांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदायाचे सदस्य उपस्थित होते. या स्वागताबद्दल प्रधानमंत्र्यांनी भारतीय समुदायाचे आभार मानले. हा आपल्यासाठी अविस्मरणीय क्षण होता. घरापासून 1,000 किलोमीटर दूर असूनही भारतीय समुदायाचं भारतासोबतचं नातं तसंच दृढ आहे अशी भावना त्यांनी समाज माध्यमावरून व्यक्त केली. आपल्या या दौऱ्यात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत प्रधानमंत्री संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत देशभरातल्या सुमारे 120 स्टार्टअप्स जागतिक गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आघाडीच्या व्यक्तिमत्वांसमोर आपल्या नवोन्मेषी कल्पना मांडणार आहेत. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. या बैठकीत संरक्षण, तंत्रज्ञान, व्यापार आणि नवोन्मेष या क्षेत्रांमधलं परस्पर सहकार्य आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा व्हायची अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री स्लोवाकियासाठी रवाना होतील. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 मध्ये 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती. त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागाकडून आज तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू आहे. पश्चिम बंगाल विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याच्या निवडीसाठी अभिषेक बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर सीआयडीनं या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. याआधी याच प्रकरणात गेल्या शुक्रवारीही सीआयडीनं अभिषेक बॅनर्जी यांना चौकशीसाठी

बोलावलं होतं. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतरही केंद्र सरकारनं अमेरिकेचा निषेध केलेला नाही असा आरोप करत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. प्रधानमंत्र्यांनी अमेरिकेचा निषेध न करून देशाच्या गौरवाला बाधा आणल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीयांचा मृत्यू झाल्यानंतर हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून इराणशी संबंधित कोणत्याही प्रकारची तेलवाहतूक खपवून घेतली जाणार नसल्याचं अमेरिकेनं भारताला कळवलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. केंद्र सरकारनं कामगार सांख्यिकी संबंधी उच्चस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी प्रख्यात अर्थतज्ज्ञ प्राध्यापक अलक शर्मा यांची नियुक्ती केली आहे. भारतातल्या कामगार बाजाराची बदलती रचना अभ्यासणं तसंच कामगार बाजाराशी संबंधित निर्देशांक अधिक सक्षम करणं आणि त्यांचा नियमित आढावा घेणं या उद्देशानं या समितीची स्थापना केली आहे. ही समिती अधिक सूक्ष्म वेळेवर उपलब्ध होणारी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तुलना करता येईल अशी कामगार सांख्यिकी विकसित करण्यावर विशेष भर देणार आहे. रक्तदान हे एखाद्याला जीवनाची दुसरी संधी द्यायचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग असल्यानं नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावं असं आवाहन आजच्या जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्तानं केंद्रीय आरोग्यमंत्री JP Nadda यांनी केलं आहे. रक्तदानाबाबतच्या गैरसमजुती दूर करून त्याचं महत्व जनमानसात रुजवायची गरज त्यांनी व्यक्त केली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जागतिक रक्तदाता दिनानिमित्त देशभरातल्या नागरिकांना स्वेच्छेनं रक्तदान करायचं आवाहन केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाशिम जिल्ह्यात काल 3 वेगवेगळ्या घटनांमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला. मानोरा तालुक्यातलं फुलंब्री धरणात काल सकाळी पुसद इथं 18 वर्षांच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर वैद्यकीय प्रवेश निश्चित झालेल्या एका 22 वर्षांच्या विद्यार्थ्यानं वडिलांसमोरच दुपारी अडाण धरणात उडी घेऊन त्याचं जीवन संपवलं. तर तिसऱ्या एका घटनेत मालेगाव तालुक्यातल्या तिवळी इथं एका कुटुंबातल्या 2 लहानग्यांसह पती पत्नीचे मृतदेह शेतात आढळून आले. लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात बुधोडा गावाजवळ तुळजापूर नागपूर महामार्गावर कार आणि जीपची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. आज पहाटे ही दुर्घटना घडली. भरधाव वेगानं येणारी कार जीपला पाठीमागून आदळल्यामुळे एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अपघातग्रस्त जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा नेमका आकडा अजून प्राप्त झालेला नाही. अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. यवतमाळमधल्या एका खासगी रुग्णालयाच्या आवारात काल एका 45 वर्षांच्या परिचारिकेची 23 वर्षांच्या व्यक्तीनं हत्या केली. घटनेनंतर 2 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली. वैयक्तिक वादातून ही हत्या घडल्याचं प्रथमदर्शनी आढळलं असून पुढला तपास सुरू असल्याची माहिती अवधूतवाडी पोलिसांनी दिली आहे. एका महिलेवर आणि तिच्या अल्पवयीन बहिणीचा कथित बलात्कार आणि ब्लॅकमेल प्रकरणातल्या फरार आरोपीला पालघर पोलिसांनी गुजरातच्या भरूचमधून अटक केली आहे. पालघर पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पालघरमधल्या डहाणू भागात हे प्रकरण घडल्याचं 2 आठवड्यांपूर्वी उघडकीला आलं होतं. त्यानंतर फरार झालेल्या या गुन्हेगाराचा शोध घेण्यासाठी अनेक राज्यांमध्ये शोधमोहीम राबवली गेली होती. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता तसंच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जालना जिल्ह्यात काल विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत करण्यात आलेल्या धडक कारवाईत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित 16 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात जालना जिल्हा पोलीस प्रशासनानं अत्यंत आक्रमक पाऊल उचलून विशेष मोहिमेद्वारे वाळू माफियांवर कारवाई केली. या धडक मोहिमेत चंदनझिरा घनसावंगी मंठा अंबड आणि तालुका जालना पोलीस ठाण्याअंतर्गत ही कारवाई झाली. यात 11 वाहनं आणि 515 ब्रास अवैध वाळू जप्त झाली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. स्पर्धेतला हा भारताचा

0: सलामीचा सामना आहे. अ गटात भारत आणि पाकिस्तान सोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत आज बर्मिंगहॅम इथंच अ गटात बांगलादेश आणि नेदरलँड यांच्यातही सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता हा सामना सुरू होत आहे. दरम्यान आज झालेल्या सामन्यांमध्ये ब गटात स्कॉटलंडनं आयर्लंडवर 40 धावांनी विजय मिळवला, तर वेस्ट इंडिजनं न्यूझीलंडच्या संघावर 7 गडी राखून मात केली. अ गटात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेवर 65 धावांनी विजय मिळवला. बुलडाणा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनानं जिल्ह्यातल्या 2220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे. हिंगोली जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वसमत आणि कळमनुरी तालुक्यात अनेक भागांमध्ये एकेळी पिकांचं नुकसान झालं, तर हिंगोली तालुक्यात पेहणी गावामध्ये 70 ते 80 घरांवरचे 3 पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन करणार. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये 7 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: तीन वजुंदा

चित्रसेन, उपचित्र, सुचारू, चित्राक्ष, नंद और उपेंद्र मारे गए।

आज दुर्मुख दुर्जय दुष्कर्ण शत्रुंजय बिंद

रानी गांधारी, आपके पुत्रों की संख्या घटते घटते केवल दो रह गई।

FM बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 5:30 होत आहेत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

चे 5:30 होत आहेत. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आहेत. ऐकूया युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी, निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची.

0: हाय गाईज, गुड इव्हनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, जोपर्यंत तुम्ही शांत राहता तोपर्यंत सगळ्यांना तुम्ही समजूतदार वाटता. पण ज्या दिवशी स्वतःची बाजू तुम्ही मांडता त्या दिवशी तुम्ही बदललात असं म्हणणारे खूप भेटतात. खर तर तुम्ही बदललेले नसता, फक्त स्वतःची किंमत ओळखायला लागलेले असता. कारण प्रत्येक वेळी सहन करणं हा गुण नसतो, तर कधी कधी स्वतःसाठी उभं राहणंही तितकंच गरजेचं असतं. या विचारासह वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण ऐकणार आहात भरतनाट्यम हा नृत्य प्रकार, अभिनय, त्यासोबतच न्यूज रिपोर्टर, रेडिओ जॉकी अशा विविध क्षेत्रात कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. युवा मित्र मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व प्राप्त झालेल्या एका मैत्रिणीशी संवाद साधणार आहोत, ज्या मैत्रिणीने अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणूनही कार्य पार पाडलेलं आहे. त्यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेचं शास्त्रोक्त शिक्षण मीडिया रिपोर्टर, थिएटर आर्टिस्ट, तसेच रेडिओ जॉकी म्हणूनही या आपल्या मैत्रिणीने काही काळ कार्य केलेलं आहे. तर आपल्या या मैत्रिणीचा एकंदरीतच आजपर्यंतचा हा संपूर्ण यशस्वी प्रवास त्या मैत्रिणीसोबत संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. आणि यासोबतच भरतनाट्यम या नृत्य कलेविषयी आपण या मैत्रिणीकडनं जाणून घेऊया. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे ऐश्वर्या डावरे या मैत्रिणीला. तेव्हा सर्वप्रथम ऐश्वर्या, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू सो मच.
0: प्रयाग संगीत समिती अंतर्गत आपलं शास्त्रीय भरतनाट्यम नृत्य प्रकारातून विशारद पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि त्यासोबतच आपण आता एम ए भरतनाट्यमही पूर्ण केलेलं आहे. तर भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे त्याविषयी तुम्ही सुरुवातीला काय सांगाल, आणि त्याही आधी सर्वात जास्त महत्वाचं, कुठल्याही कलेची जेव्हा आपण साधना करतो, जेव्हा उपासना करतो, त्या कलेचं शिक्षण प्रशिक्षण घेतो, त्यावेळी आपल्या गुरूंचं स्थान हे अतिशय उच्च दर्जाचं असतं, तर तुमच्या गुरूंविषयी काय सांगाल?
1: भरतनाट्यमचा माझा प्रवासाची सुरुवात सांगायची म्हटलं तर माझ्या आईला इच्छा होती भरतनाट्यम शिकण्याची, पण तो काळ आणि मानवत सारख्या गावामध्ये ती वाढल्यामुळे तिथे काहीच स्कोप नव्हता. संभाजीनगर या ठिकाणी एम ए मराठी करत असताना 2 वर्ष त्या ठिकाणी भरतनाट्यमचं प्रशिक्षण तिने घेतलंय आणि जी आईची राहिलेली इच्छा म्हणून तिने मला परभणीमध्ये पाऊसकर मॅडम, मीरा पाऊसकर म्हणून परभणीला संभाजीनगरून शिकवायला येत होत्या मॅम, त्यांच्याकडे सगळ्यात सुरुवातीला भरतनाट्यमच्या क्लासमध्ये टाकलं. त्यावेळेस मी 6वी मध्ये होते आणि त्याचा माझा भरतनाट्यमचा प्रवास ऍक्च्युली सुरू झाला.

0: त्यांच्याकडे मी 6 वर्ष शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या कारणामुळे त्यांनी तो सगळा क्लास गुरुविक्रांत वायकोस यांच्याकडे हँडओव्हर केला. मग मी 6 वर्ष त्यांच्याकडे शिकले. त्यानंतर मध्ये कोविड आल्या कारणामुळे क्लासेस बंद पडले. त्यानंतर मग मी मुंबई या ठिकाणी पूर्ण वर्ष गुरुगृही राहून भरतनाट्यमचं विशारद पर्यंतचं शिक्षण डॉक्टर किशोरपाल यांच्याकडे पूर्ण केलं. आणि आता मी एमए करत असताना डॉक्टर स्वाती दैठणकर यांच्या मार्गदर्शनामध्ये माझं मास्टर्स कम्प्लीट झालेलं आहे. असा माझा खूप वास्ट गुरूंचा प्रवास होता भरतनाट्यम च्या क्षेत्रामध्ये. आणि त्याचा मला प्लस पॉईंट असं होत गेलं की प्रत्येक गुरुचे घराणं वेगळं असतं, त्यामुळे मला प्रत्येक घराण्याचा थोडा थोडा अभ्यास करण्याची संधी प्राप्त झाली. आणि प्रत्येक गुरुचा एका गोष्टीकडे बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पण वेगळा असतो. तर मला प्रत्येकाच्या सान्निध्यात राहून त्यांचा जो अनुभव आहे त्याची मला ग्रहण करता आलं ते मी खूप भाग्यवान समजते. खरं बघायला गेलं तर त्याच्यामुळे मी खूप समृद्ध होत गेले त्या कलेमध्ये असं मला पर्सनली वाटतं. आणि माझ्या घरच्यांचा सपोर्ट, मला नृत्याबद्दलची असलेली आवड, माझी जिद्द, या सगळ्यामुळे मी आज मास्टर्स पर्यंतचं शिक्षण या क्षेत्रामध्ये पूर्ण करू शकले. आणि भरतनाट्यम विषयी सांगायचं तर भारतामध्ये 8 शास्त्रीय नृत्यकला आहेत, त्यामधली भरतनाट्यम ही सगळ्यात प्राचीन नृत्यकला म्हणून आपण ओळखतो. जवळपास 2500 वर्ष जुनी ही नृत्यकला आहे. आणि जर आपण नृत्याचा इतिहास बघितला किंवा नृत्याचं सादरीकरण बघितलं तर संपूर्ण भारताचा इतिहास किंवा भारताची संस्कृती ह्या नृत्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो हे एक मला छान वाटतं. म्हणजे आज जी समाजामधली परिस्थिती आहे त्यावेळेस भारतीय संस्कृती ठामपणे लोकांसमोर येणं हे फार सध्या गरजेची गोष्ट झाली आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग या ठिकाणी शासनामार्फत म्हणा किंवा बऱ्याच लोकांच्या मार्फत तो केला जातो की आम्ही भारतीय आहोत आणि भारतीय संस्कृती काय आहे ही लोकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे. तर मला असं वाटतं की रंगमंच हे एक सगळ्यात महत्वाचं माध्यम त्यासाठी आहे. आणि त्यातल्या त्यात शास्त्रीय नृत्यकला कुठली पण 8 शास्त्रीय नृत्यकलांपैकी कुठल्या पण एका कलेचं जेव्हा तुम्ही सादरीकरण करता त्यावेळेस तुम्ही आपल्या देशाची संस्कृती त्या ठिकाणी मंचावर सादर करता आणि ती लोकांपर्यंत सुद्धा पोहोचते असं आपल्याला म्हणता येईल. कारण भरताने जेव्हा नाट्यशास्त्र हा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाच्या आधारेच 8ही शास्त्रीय नृत्यात त्याचा पाया म्हणजे नाट्यशास्त्र हे पुस्तक आहे. आणि 4 वेदांच्या नंतर जो 5वा वेदाची निर्मिती जेव्हा भरतमुनींनी केली तो म्हणजे नाट्यवेद. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण भारताची संस्कृती एका पुस्तकामध्ये आली आणि त्याच्यामधून ही नृत्य साहित्य संपदा सगळ्यांसमोर गेली असं आपण म्हणू शकतो.
1: खरंच सर्वांना समावेशित करणारी, सर्वांना एकत्रित बांधणारी आणि विशेष म्हणजे आपल्या संस्कृतीचं दर्शन दर्शविणारी ही नृत्यकला आणि त्यातलंही आपली भरतनाट्यम ही नृत्यकला खरोखर आपणा सर्वांसाठीच अनमोल देणगी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तुम्ही म्हणाल्याप्रमाणे व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे वेगवेगळ्या गुरूंकडनं तुम्ही या कलेचं अगदी उत्तम शिक्षण घेतलं. प्रत्येकाकडनं एक नवीन गोष्ट तुम्हाला शिकायला भेटली, नव्याने शिकायला भेटली. त्यात आपण म्हणतो की जन्मतःच आपल्या आई वडिलांकडनं आपल्याकडे जेनेटिक्स येत असतात, तर नृत्याचं हे जेनेटिक्स तुम्हाला तुमच्या आईकडनं मिळालेलंच होतं. खूप छान तुम्ही ते असं छान पुढे पुढे घेऊन जातायत आणि तुमच्याकडनं ते आणखी हँडओव्हर करतात हे अधिक महत्वाचं आहे. ऐश्वर्या, अनेक वर्षांपासून या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण घेत आहात, त्यासोबतच अनेक मुलींना भरतनाट्यम या कला प्रकाराचं शिक्षण प्रशिक्षण आपण देतही आहात. म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या दोनही गोष्टींचा एक छानसा संयोग तुम्ही घडवून आणलेला आहे तुमच्याकडनं. तर या दोन्ही भूमिका पार पाडत असताना तुमच्या मनाला भावणारी, तुम्हाला अधिक आवडणारी कोणती भूमिका आहे बरं?
0: ऍक्च्युअली असं म्हणतो ना आपण की माणूस आयुष्यभर शिकत असतो आणि तो कायम विद्यार्थीच असतो. त्यामुळे ज्यावेळेस मी विद्यार्थिनी असते तोच माझा कम्फर्ट झोन आहे असं मला वाटतं. आणि तेच मला कायम आयुष्यभर माझ्यामध्ये ती गोष्ट राहावी, शिकण्याची जी इच्छा आहे ती कायम तशीच राहावी. कारण 2500 वर्षांपूर्वीची संस्कृती आणि ती एका जन्मात आपण एक्सेप्ट करणं किंवा ती आपल्याला पूर्ण आत्मसात होणं ही गोष्टच शक्य नाही. आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर वेगवेगळ्या घराण्यांमधून ही कला पुढे पुढे येत गेली. त्यामागचं कारण पण परत इतिहासामध्ये आपण गेलो तर असं बघितलं जातं की ज्यावेळेस शास्त्रीय नृत्य कला म्हणून बाहेर पडली त्यावेळेस सुद्धा भारताची परिस्थिती, भारतावरती असलेल्या इतर लोकांचं आक्रमण, मग मुघल असेल, ब्रिटिश असतील, तर त्यावेळेस ही कला

0: संपवण्यावरच त्यांचा भर जास्त प्रमाणात होता. आणि त्यावेळेस काही कलाकारांना ज्यांनी ही सुरुवात केली त्यांनी लपवून ठेवलं होतं अक्षरशः, आणि काहीच कलाकार पुढे येत गेले. जे पुढे येत गेले त्यांच्या कलेमधली जी शुद्धता आहे ती हळूहळू कमी होत गेली, आणि जे कलाकार त्या शासनाच्या समोरच आले नाही त्यांच्या कलेमधली शुद्धता ही कायम राहिली. त्यामुळे असे घराणे नृत्याचे वेगवेगळे होत गेले. आता मी सांगितलं तसं मी चार गुरूंकडे म्हणजे मी चार घराण्यांच्या अंतर्गतच शिकले, त्यामुळे ती कला एकत्र आत्मसात करणं काही वर्षांमध्ये ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मी आज 18 वर्ष झाली शिकतीये फक्त, आणि मी शिकत असताना असं काहीतरी वाटतं की नाही खूप गोष्टी राहून गेल्यात आणि खूपच थोडं मी शिकलीय, आणि जे काही मी शिकले ते विद्यार्थिनींपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे असं मला वाटतं. कारण ज्यावेळेस आपण संस्कृतीची देवाणघेवाण करतो त्यावेळेसच ती वाढते फुलते आणि त्याचा प्रचार प्रसार होतो मुलींमार्फत. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस आपण शिक्षकी पेशामध्ये येतो किंवा शिकवण्याच्या क्लासरूमच्या या बाजूला जेव्हा आपण उभं राहतो त्यावेळेस तुमच्यामध्ये असलेलं ज्ञान ते जर 50% असेल तर तुम्ही 10% विद्यार्थ्यांपर्यंत देऊ शकता. कारण ह्या कलेच्या बाबतीत 100% ज्ञान मला आहे असं कोणीच म्हणत नाही. कारण प्रत्येक जण ज्या मोठ्या मोठ्या डान्सर आहेत त्या पण आज असं म्हणतात की मी रियाजच करते अजून सुद्धा, कारण मला पूर्ण ज्ञान प्राप्त आहे. अशा कुठल्याच कलाकार आपण बघत नाही. ते जे मला ज्ञान मिळते ते विद्यार्थिनींपर्यंत मला पोहोचवायचं असेल तर त्याच्यामध्ये मला नेहमी प्लस प्लस प्लस होत जाणं गरजेचं आहे. ऍक्च्युली मी मास्टर्स करण्यामागचं पण माझं कारण हे आहे की मी 5 वर्षापूर्वी नृत्येश्वरी नावाची माझी संस्था परभणीमध्ये सुरू केली, आणि माझ्याकडे काही विद्यार्थी अशा होत्या ज्या की आधीच्या गुरूंकडे शिकत होत्या आणि त्यांचं काही वर्ष शिक्षण पूर्ण झालं होतं आणि त्या डिरेक्टली तिसऱ्या परीक्षेला किंवा चौथ्या परीक्षेला माझ्याकडे आल्या. तर त्यावेळेस माझ्या एक गोष्ट लक्षात आली की विशारदपर्यंतचा जो अभ्यासक्रम आहे तो 8 वर्षांचा आहे एकूण त्याचा कार्यकाळ, आणि 8 वर्षानंतर जर मी विद्यार्थिनींसोबतच माझं विशारद झालंय आणि त्यांचं पण विशारद झालंय या एका ट्रॅकवरती आम्ही सगळ्याजणी येणार तर मग ऍज अ गुरु म्हणून मी काय त्यांना देऊ शकते ही मला एक मोठं प्रश्नचिन्ह माझ्या पुढे निर्माण झालं. आणि त्याच्यामुळे मी या क्षेत्रामध्ये मास्टर्स करायचं हे ठरवलं, आणि त्यामुळे 3 वर्ष जवळपास मी शिक्षण या गोष्टीपासून लांब होते. मी शिकवतच होते मुलींना, तर त्यावेळेस बाय ऑनेस्ट मला खूप जास्त अडचणी जाणवत होत्या कारण तो एक माझा पहिला अनुभव होता. आता मी रुळली त्या बाबतीत हे नाही, पण ज्यावेळेस मी विद्यार्थिनींना शिकवत होते त्यावेळेस मला असं वाटायचं की मला अजून ज्ञानाची गरज आहे, मला अजून ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या ज्ञानात थोडी भर घालणं मला स्वतःला गरजेचं आहे. त्यामुळे मी मास्टर्स करायचा निर्णय घेतला, आणि आज सुद्धा मला असं वाटतं की ज्यावेळेस मी ऍज अ विद्यार्थिनी म्हणून कुठे गुरूंकडे जाते तो एक कम्फर्ट झोन, आणि मला ते खूप छान वाटतं.
1: मुळात कला ही व्यक्तीला इतकी समृद्ध करत जाते, आणि निरंतर चालणारी शिक्षण ही आपल्या आयुष्यातील एक प्रक्रिया आहे. ती जीवनाच्या अगदी पहिल्या क्षणापासून आपल्याला सोबत करते, आपल्या अंतापर्यंत असते. कारण आपण जन्मल्यानंतर अगदी त्या क्षणापासून सृष्टीत आलो की काही ना काहीतरी शिकतच राहतो. डे बाय डे आपल्यामध्ये आपण काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करतच राहतो. त्या दृष्टिकोनातून खरोखर शिक्षण हे तितकंच महत्वपूर्ण आहे, आणि त्यात कला म्हणजे आपल्याला समृद्ध.
0: बरोबर,
1: म्हणजे ह्या दोनही गोष्टी तुमच्या जवळ होत्या आणि त्यात अधिकाधिक वाढ करण्यासाठी खूप छान प्रयत्न केलात, आणि ती भूमिका तुम्हाला जास्त आवडते हे जास्त महत्वाचं. ऐश्वर्या, भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं प्रशिक्षण घेत असताना निश्चितच शास्त्रीय गायनाप्रमाणेच नृत्याचाही सराव करणं, रियाज करणं आणि त्यात सातत्य असणं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. भरतनाट्यम ही एक केवळ कला नाही तर ती एक साधन आहे, ती एक उपासना आहे, आणि त्यात जर आपल्याला प्राविण्य मिळवायचं असेल किंवा ती कला जर आपल्याला परिपूर्णपणे आत्मसात करायची असेल तर त्यासाठी नक्कीच कठोर मेहनत आणि साधनेची गरज आहे. त्याविषयीचं आपलं काय मत आहे?
0: ज्यावेळेस तुम्ही बेसिक पाय मारायला शिकता तर ती तुम्ही सतत सतत सतत रियाज केल्यामुळे ते सातत्य तुमच्यामध्ये आल्यानंतर एक सहजता त्यामध्ये येऊन जाते. आणि कुठल्या पण कलेमध्ये सहजता असणं फार आवश्यक आहे, तरच तुम्ही एक कलाकार म्हणून पुढे आलेल्या असता असं आपण म्हणू शकतो. नाट्यशास्त्रामध्ये सांगितले कलाकाराचे असलेले 10 गुण, तर त्या 10 गुणांमध्ये रियाज हे एक सगळ्यात महत्वाचा गुण सांगितला की जर तुम्ही रियाज करत नसाल तर तुम्ही एक चांगला कलाकार म्हणून पुढे येऊ शकत नाही, किंवा तुम्ही स्वतःला एक चांगला कलाकार म्हणून बघू सुद्धा शकत नाही. माझ्या गुरु डॉक्टर स्वाती दहीठणकर असं म्हणतात की त्रिकाल संध्या माणसांनी केली पाहिजे, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर एक रियाज, दुपारी एक रियाज आणि झोपण्यापूर्वी एक रियाज. तर ज्यावेळेस ही त्रिकाल संध्या तुमची पूर्ण होणार त्यावेळेसच तुम्ही

0: एक 10 मिनिटाचा परफॉर्मन्स स्टेजवरती करण्यासाठी पात्र असाल नाही, तर तुम्हाला कुठलाच अधिकार नाही जर तुम्ही रियाज न करता मंचावरती सादरीकरण करत असाल तर. तर खरंच रियाज खूप जास्त गरजेचा आहे. आपण जसं म्हणालो गाण्याप्रमाणे की तासन तास सा लावतात तेव्हा पंडित भीमसेन जोशी होतात, नाहीतर होऊ नाही शकत. तसंच आहे भरतनाट्यमचा, जेव्हा तुम्ही कठोर रियाज करणार त्यावेळेसच तुम्ही एक चांगल्या डान्सर म्हणून समोर येऊ शकता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही नृत्य तुमचं केलेलं आहे तर जेव्हा तुम्ही ते बघता त्यावेळेस एक वेगळं टीचिंग तुम्हाला मिळत जातं की अरे हे चुकलंय आपण नाही याचा थोडा रियाज केला पाहिजे बरं का. म्हणजे ही डेव्हलपमेंट जेव्हा तुम्ही तुमचं स्वतःचं नृत्य बघता त्यावेळेस होत असलेली आहे असं मला वाटतं. आणि रियाजाशिवाय तुम्ही अधिकारच नाही तुम्हाला की तुम्ही स्टेजवर चढून नृत्य कराल किंवा स्वतःला मी एक डान्सर आहे असं तुम्ही स्वतःला म्हणाल ही अशक्यप्राय गोष्ट आहे.
1: खरंच कला ही एक दैवी देणगी आहे. कला म्हणजे केवळ शिकण्याचा किंवा प्रशिक्षणाचा भाग नाही, साधनेचा उपासनेचा भाग आहे. आणि साधना उपासना म्हटलं की त्यात सातत्य हे यायलाच
0: बरोबर.
1: म्हणजे जसं आपण देवाच्या दररोज पाया पडतो, देवाची रोज पूजा करतो, त्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही, अगदी तसंच आहे.
0: म्हणजे ज्यावेळेस तुमचा रियाज झाला नाही आणि तुम्हाला असं काहीतरी राहिलंय बाबा आजच्या 24 तासांमध्ये हे वाटलं तर मग तुम्ही तिथे जिंकलात ऍज अ कलाकार म्हणून. आणि जर तुम्हाला काही वाटत नाही की ठीक आहे 8 दिवस झाले महिना झाला नाही रियाज नाही होती चालेल काही प्रॉब्लेम नाही, तो अवघड
1: साधना ते उपासना ठरू शकत नाही. म्हणजे अगदी भगवंताच्या ठिकाणी ज्यावेळी आपण आपल्या कलेला स्थान देतो त्यावेळी नक्कीच ती कला मी शिकण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हणण्याचा एक अधिकार आपल्याला मिळतो.
0: अगदी खरं.
1: ऐश्वर्या, नृत्य कलेचा अभ्यास करत असतानाच नाट्याभिनयाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय असं कार्य आपण आजपर्यंत पार पाडलेलं आहे. अर्थातच भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आणि अभिनय यांचं अत्यंत जवळचं नातं आहे. कारण भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचं सादरीकरण करताना जेवढा पदन्यास करन्यास देहबोली यांना महत्व आहे तितकंच महत्व सादरीकरणाच्या वेळी आपल्या चेहऱ्यावर उमटणाऱ्या भावमुद्रांना आहे.
0: अगदी खरं.
1: अर्थातच गीतरचनेप्रमाणे मुखाभिनय यालाही तितकंच महत्व या नृत्य प्रकारात दिलं गेलेलं आहे. पण या दोन गोष्टींमधील जो सहसंबंध आहे याविषयी आपण काय सांगाल?
0: तसं सांगायला गेलं तर माझं नाटकाची जी जर्नी आहे जसं तुम्ही म्हणाला जेनेटिक्स, आईच्या जेनेटिक्स मधून डान्स आला आणि वडिलांच्या जेनेटिक्स मधून मला नाट्य कला माझ्यामध्ये आली. कारण माझे आई वडील आजी आजोबा हे खूप आधीपासून थिएटर करतात आणि त्यामुळे घरामध्येच नाटकाचं वातावरण आधीपासून मी बघत आलेले आहे. आणि काय होतं जसं तुम्ही म्हणाल तसं संस्कार होतात, मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नाही, जे आपण घरामध्ये वातावरण असतं तसे संस्कार मुलांवरती होत जातात. आता रंगमंचावरती तर लहानपणीपासून पप्पांसोबत जेव्हा नाटक बघायला त्यांचे नाटक बघायला म्हणून आम्ही जात होतो त्यावेळेस खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचे संस्कार मुलांच्या मनावरती होत राहतात. की रंगमंचावरती चढत असताना ते 3 पायऱ्या चढल्यानंतर आधी त्या स्टेजच्या पाया पडल्याशिवाय स्टेजवर जायचे नाही, चप्पल घालून त्यांनी कधीच रंगमंचावरती प्रवेश केला नाही, तर हे मी बघत गेले. आणि त्यामुळे कसं झालं आपसुकच रंगमंचाबद्दल एक आदर ते एक दैवत्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि भरतनाट्यम विषयी सांगितलं तर भाव राग आणि ताल या तिघांचं सुंदर मिश्रण म्हणजे भरतनाट्यम. तर भाव म्हणजे एक्सप्रेशन, राग म्युझिक आणि ताल जे तुम्ही नृत्य करता ते, तर भावाचा संबंध दोन्ही कलांमध्ये सारखाच आहे. दोन्ही कलांमध्ये नवरसांचा उपयोग सारखाच केला जातो आणि महत्वाचं दोन्ही कला हे भरताच्या नाट्यशास्त्रावरच अवलंबून आहे. त्यामुळे दोन्हींचा समतोल साधणं मला फार सोपं गेलं बायोनेस्ट. आणि खरं तर बघायला गेलं तर नृत्याचा उपयोग मला नाटकामध्ये नाही तर नाटकाचा उपयोग मला नृत्यामध्ये जास्त प्रमाणात झाला असं मी म्हणेन. कारण मी पहिलीला असताना मी पहिल्यांदा स्टेजवरती चढले एकांकिका स्पर्धेला आणि त्यावेळेस एक्सप्रेशन्स काय किंवा स्टेज कसं हँडल करायचं काहीच गोष्टी माहिती नव्हत्या. त्या पण मी हळूहळू जेव्हा डेव्हलप होत गेले त्यावेळेस मला एक एक गोष्ट त्याच्यामधली कळत गेली. आणि मग स्टेजवर उभं कसं राहायचं, ऑडियन्सकडे पाठ करायची नाही, एकतर थिएटरमध्ये अंधार असतो सगळ्यात मग प्रेक्षक दिसण्याचा प्रश्न नाही, तर मग लाईट्स कसे घ्यायचे अंगावरती, ज्यावेळेस तुम्ही लाईटकडे बघताय तुम्हाला लाईट पूर्णपणे दिसतोय म्हणजे तुमच्यावर लाईट आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अंधारात गेला ही तुम्हाला जाणीव झाली म्हणजे तुम्ही लाईट्समध्ये नाही आहेत. हे प्रशिक्षण मला नाटकामध्ये मिळत गेलं आणि त्याचाच परिणाम नृत्य करताना असा झाला की मला दिसत होतं की हा मी लाईट्समध्ये नाही आहे, मी ऑडियन्स फ्रेंडली नाही आहे. त्यामुळे नृत्य माझं डेव्हलप व्हायला मला खूप मदत झाली थिएटरमुळे. आणि फक्त वाचिक अभिनय हा नृत्यामध्ये नाही आहे तो की नाटकामध्ये आपल्याला बघायला मिळतो, हा मला मोठा फरक दोन्ही मधला जो जाणवतो.

0: बनवला तो. आणि असं म्हणजे लोक म्हणतात की माझ्या नृत्यापेक्षा अभिनय बघायला लोकांना जास्त आवडतं. त्यामागचं कारण आहे की नवरस कसे उमटवायचे ह्याचं प्रशिक्षण मला नाटकामुळे सहज मिळालं आणि त्यामुळे ते नृत्यामध्ये कसा वापर करायचा पण त्याचं शास्त्रोक्त मला नृत्यामध्ये आल्यावर कळलं. कारण मी वडील जसं सांगत होते मी तसं करत गेले पण शास्त्रोक्त अभ्यास ज्यावेळेस मी नृत्य शिकायला आले त्यावेळेस झाला. म्हणजे डोळ्यांचा अभिनय कसा, भुवयांचा अभिनय कसा असावा, ओठांची हालचाल जास्त प्रमाणात नाही व्हायला पाहिजे जेव्हा आपण बोलत असतो, मानेचे हावभाव कसे असले पाहिजे, ऑडियन्सकडे पाठकांनाही दाखवायची, हे जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते सगळं मला नृत्यामधून मिळत गेलं. आणि अभिनयाचं जेनेटिक्स घरामध्ये ते संस्कार होते त्यामुळे नाट्य क्षेत्रामध्ये पण मी आज काम करते, त्याचा पण मी प्रयोग करते सध्या.
1: खूप छान. नाट्य क्षेत्रातही विविध राज्य नाट्य स्पर्धांमध्ये आजपर्यंत अगदी बालवयापासून तुम्ही अभिनय केलेला आहे, त्या तुमच्या आजपर्यंतच्या कार्याविषयी काय सांगाल? आजपर्यंत केलेली नाटकं, त्यातील वेगवेगळ्या भूमिका, तुमच्या स्मरणात असलेली एखादी भूमिका याविषयी काय सांगाल?
0: जसं मी सांगितलं, मी पहिलीला असताना सगळ्यात सुरुवातीला मी नाटकात काम केलं आणि त्याच्यानंतर तो प्रवास आजपर्यंत, आज तागायत तो सातत्याने सुरू आहे. 2 महिन्यापूर्वीच एक राज्य नाट्य स्पर्धा आमची झाली, त्याच्यामध्ये आमच्या पूर्ण टीमला आज भरपूर बक्षीस मिळाले. आणि नाटक ही अशी कला आहे जी की टीम वर्क आहे सगळ्यात मोठं, टीम शिवाय ती पूर्ण होऊच शकत नाही. वेगवेगळ्या लेखकांच्या आणि दिग्दर्शकांच्या सुद्धा गायडन्समध्ये मी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये नाटकामध्ये काम केलेलं आहे. लक्षात राहणाऱ्या अशा गोष्टी मला एक दोन माझे फार जवळचे किस्से म्हणता येईल. ज्यावेळेस मी 9वीला होते त्यावेळेस नंदुरबार या ठिकाणी जीभाव करंडक नावाची आज पण ती एकांकिका स्पर्धा होते, तर त्यावेळेस मी बाल कलाकार म्हणून त्या नाटकामध्ये काम करत होते आणि बक्षिसाच्या वेळेस असं झालं की स्त्री अभिनयाचं पहिलं बक्षीस त्यांनी मला दिलं ज्यावेळेस की मी बाल कलाकार होते. आणि मला त्या गोष्टीचं त्यावेळेस इम्पॉर्टन्स कधी कळला पण नाही आणि कधी जाणीव पण झाली नाही त्याची. तर त्यावेळेस घरी आल्यासारखं मला समजलं की नाही, खूप मोठी गोष्ट आहे. तर मग त्यावेळेस तो घरच्यांचा आनंद खूप जास्त, त्यावेळेस मला काहीच कळत नव्हतं त्या बाबतीतली, पण तो आनंद त्यांचा जास्त होता, त्यामुळे माझ्या एक मनाला आवडणारी ती गोष्ट आहे. आणि अजून एक रोल म्हणजे जो मी हिंदीमध्ये केला, मर्जिना नावाचं कॅरेक्टर होतं. आतापर्यंत म्हणजे मर्जिना करेपर्यंत मी सगळे पॉझिटिव्ह रोल करत आले किंवा कॉमेडी रोल मी करत आले किंवा ज्याच्यामध्ये करुण रस आहे असे नाटक मी आतापर्यंत केले, पण मर्जिना इज द ओनली विलन कॅरेक्टर. आणि मला ते करायला खूप मजा आली कारण एक तर तो माझा झोनच नव्हता ज्यावेळेस मी ते नाटक करत होते तेव्हा, तर त्यामुळे हे दोन गोष्टी माझ्या फार आवडत्या आहेत असं सांगायला मजा येईल. आणि अजून मेन म्हणजे जी आमची घरची संस्था आहे ती अशी एकमेव संस्था आहे पूर्ण मराठवाड्यामध्ये जी गेली 3 वर्ष संस्कृत राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभाग आम्ही घेतोय. म्हणजे दरवर्षी असं होतं हिंदी मराठी संस्कृत या तिन्ही स्पर्धा आमच्या एकामागे एक असतात आणि एका वर्षी तर असं झालं की तिन्ही मध्ये मी लीड होते, संस्कृत मराठी हिंदी. त्यामध्ये एवढा असा स्ट्रगल होत होतं बोलण्यासाठी. मराठी भाषा आपली युज टू आहे त्यामुळे मला त्याची काय अडचण नाही आली. हिंदी भाषा एवढ्या आपण त्या गोष्टीला युज टू नाही आहे त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस खूप करत गेलो. आणि संस्कृत शिकले, 10वीपर्यंत संस्कृत विषय होता पण संस्कृतमध्ये संभाषण करणं किंवा एक तासाभर असं नाटक स्टेजवरती सादर करणं ही फार एक मोठी चॅलेंजिंग गोष्ट होती माझ्या पर्सनली माझ्यासाठी म्हणून.
1: कारण त्यातनं प्रोनाऊन्सिएशनला खूप जास्त महत्व आहे.
0: खूप जास्त
1: म्हणजे बरोबर छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टी असतात आणि ते प्रोनाऊन्सिएशन अगदी करेक्ट झालं तर समोरच्या पर्यंत पोहोचू शकतो.
0: खरंय.
1: ऐश्वर्या, रेडिओ जॉकी, न्यूज रिपोर्टर याही गोष्टी आजपर्यंत भरपूर प्रमाणात आपण केलेल्या आहेत. तुमच्या या कार्याविषयी काय सांगाल? तेथील तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? प्रत्येक ठिकाणचा अनुभव आपल्याला एक वेगळं व्यक्तिमत्व प्राप्त करून देतं किंवा आपल्यामध्ये अधिकाधिक विकास करण्याची आपल्याला संधी देत असतं. तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल?
0: न्यूज रिपोर्टिंगचं असं झालं की बोलण्याची कला होती नाटकामुळे आणि त्यामुळे जे युट्यूब चॅनल आहे त्यांनी विचारलं की आम्हाला फक्त तुझं व्हॉइस ओव्हर पाहिजे आधी. मी म्हटलं ठीक आहे. मग तो व्हॉइस ओव्हर देत देत लोकांपर्यंत ते पोहोचत गेलं आणि ते लोकांना आवडत पण गेलं. आणि त्यानंतर कोविडमध्ये असा एक कार्यक्रम आम्ही घेतला की ज्यांना कोविड झाला आणि कोविडमधून जे लोक बरे झालेले आहेत त्यांना जाऊन भेटायचं आणि त्यांच्या मुलाखती घ्यायच्या ज्याच्यामुळे पॉझिटिव्हिटी लोकांपर्यंत पोहोचेल. असा तो माझा मीडियाचा प्रवास होता. आणि रेडिओ जॉकीचं असं झालं की ज्यावेळेस रेडिओ परभणी सुरू झालं त्यावेळेस मी फक्त मुलाखतीसाठी म्हणून गेले. माझं जस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालं होतं त्यावेळेस आणि मास्टर्स इकॉनॉमिक्सला ऍडमिशन घेण्यासाठी माझ्याकडे थोडा एक 4 महिन्याचा वेळ होता. तर त्या वेळेमध्ये काय करायचं, त्याचं काहीतरी युटिलायझेशन आपण केलं पाहिजे या हेतूने मी रेडिओला मुलाखत दिली आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. आणि त्याच्यानंतर एवढं

0: हा भरभरून प्रतिसाद लोकांचा मिळाला की म्हणजे आरजे ऐश्वर्या म्हणून मला लोकांनी एवढी ओळख दिली. काही काही लोकांचं असं होतं की तिच्या कार्यक्रमासाठी ना आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची बरं का, कारण लोक ऐकतात हे आम्हाला माहितीये. हा पण अनुभव मला खूप सुंदर रेडिओच्या माध्यमातून आला. बऱ्याच मोठ्या मोठ्या परभणीतल्या प्रतिष्ठित लोकांच्या मुलाखती घेण्याचा योग त्यामधून आला. बरीच माहिती मला त्याच्यामधून मिळाली. मी जसं म्हणाले की दृकश्राव्य माध्यमातून तुमच्या मनावरती गोष्ट बिंबल्या जाते आणि त्याचप्रमाणे तुमच्या ज्ञानातही फरक पडतो. तर मला ज्या ज्या क्षेत्राची आपल्याला माहितीच नाहीये त्या बाबतीमधला खूप मोठा अनुभव रेडिओमुळे मिळाला.
1: ही गोष्ट मी माझ्या अनुभवातून सांगू शकते. ज्यावेळी तुम्ही आकाशवाणीला तुमचा आवाज देता किंवा इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही संवाद साधता ना, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये स्वतःला प्रगल्भ करत जाता. तुमचे विचार, तुमची ज्ञानाची पातळी इतकी वाढते ना की ते आपण शब्दात सुद्धा नाही वर्णन करू. खरंच या सगळ्या गोष्टी आपल्याला समृद्ध करणाऱ्या असतात. म्हणून मी वारंवार म्हणते की कला माणसाला समृद्ध करत जाते. त्याची कितीतरी उदाहरणं आपल्या या बोलण्यातूनच अगदी जिवंत उदाहरणं देता आली आहेत असं म्हणायला काही हरकत नाही. ऐश्वर्या, जाता जाता आजचा कार्यक्रम ऐकणाऱ्या आणि कोणत्याही कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त करू इच्छिणाऱ्या आणि त्यातच करिअर करण्याची प्रचंड इच्छा असणाऱ्या मित्रमैत्रिणींना आपण या क्षेत्रात त्यांनी कशाप्रकारे वाटचाल करावी यासाठी एक मैत्रीण म्हणून काय संवाद साधाल, त्यांच्याशी काय शेअर कराल?
0: कलाकार म्हणून जर तुम्हाला पुढे यायचं असेल ना तर खूप महत्वाची म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी सोडून एक गोष्ट तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे टाइम मॅनेजमेंट. ज्यावेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट शिकाल ना त्यावेळेस तुम्ही कुठली पण गोष्ट जगातली अचीव करू शकता मला असं वाटतं. त्याच्यानंतर 10वी 12वी हा जो मोठा अडथळा ॲज अ कलाकार म्हणून येतोय त्या गोष्टीला तुम्ही नियोजन तुमचं व्यवस्थित असलं पाहिजे. अजिबात त्याला डावलून पण चालणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही माझे कार्यक्रम आहेत हे म्हणून सुद्धा चालणार नाही, तरच ते कुठेतरी पुढे जाऊन त्यांच्या मनासारखं करिअर म्हणून निवडू शकतील मला असं वाटतं. त्यामुळे ज्यांना कोणाला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला वेळेचं नियोजन, अभ्यासासोबत कला जपणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये असलेली शिस्त, ह्या गोष्टी जर तुमच्या अंगात असतील तर एक कलाकार म्हणून तुम्ही फार पुढे जाऊ शकता किंवा तुमचं करिअर त्याच्यामध्ये पूर्ण करू शकता. या सगळ्या गोष्टी फार आवश्यक आहेत.
1: खरंच खूप छान आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यामध्ये नव्हे तुमच्या श्वासाश्वासामध्ये रुजलेली जी कला आहे, ज्या वेगवेगळ्या कला आहेत त्या अशाच फुलत बहरत राहोत आणि अशीच ज्ञान साधना, अशीच कला उपासना तुमच्याकडनं अखंड होत राहो या सदिच्छेसह आकाशवाणीच्या संपूर्ण परिवाराकडनं तुमच्या यापुढील वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा, धन्यवाद.
0: थँक्यू सो मच. मला इथे बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप आभार.
1: आत्ताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत भरतनाट्यम हा शास्त्रीय नृत्य प्रकार, त्यासोबतच अभिनय, न्यूज रिपोर्टर आणि आरजे म्हणून कार्य केलेल्या ऐश्वर्या विनोद डावरे या युवा मैत्रिणीची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकलीत. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि आजच्या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

एफएम बँडच्या 101.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून, 6:05 इंग्रजीतून आणि 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. दरम्यान 6:10 आमच्या केंद्रावरचं बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी केतकी लिपणे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन. मराठवाडा अहिल्यानगर विभागात पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देऊन जलसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात 28 ते 31 जानेवारी दरम्यान 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. लातूर औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ भीषण अपघातात 3 जण ठार 17 जखमी. आणि आयसीसी महिला क्रिकेट T20 विश्वचषकात भारताचा थोड्याच वेळात पाकिस्तानशी सामना. आता सविस्तर बातम्या. भारतीय प्रतिभा आणि युरोपमधील गुंतवणूकदार यांमधील भारत इनोव्हेट्स हा महत्वाचा सेतू म्हणून पुढे येत आहे. यामुळे नव्या कल्पना करणाऱ्या तरुणांना जगातील तज्ञांच्या संपर्कात येणं सोपं झालं आहे. भारतातील तरुण आता कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ तंत्रज्ञान, स्वच्छ ऊर्जा, नवीन उत्पादन तंत्र आणि संरक्षण क्षेत्रातील समस्यांवर उपाय शोधत आहे. संपूर्ण जग आज भारताच्या नवकल्पनांकडे पाहत आहे. भारत आज संपूर्ण जगाच्या विविध गरजांची उत्तरे शोधणारा, पर्याय देणारा देश बनत आहे. आता प्रश्न असा नाही की भारत नाविन्यपूर्ण काम करतो का, तर प्रश्न असा आहे की भारतासमोर कोण नाविन्यपूर्ण निर्मिती करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते फ्रान्सच्या नाईस इथं भारत इनोव्हेट्स 2026 या 3 दिवसीय उपक्रमाचे आज उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. भारत इनोव्हेट्समधून 120 स्टार्टअप्स, 15 उच्च शिक्षण संस्था आणि 50 गुंतवणूकदारांना एका व्यासपीठावर आणलं गेलं आहे. अॅडव्हान्स कॉम्प्युटिंग, सेमीकंडक्टर, स्पेस टेक, बायोटेक, एनर्जी, हेल्थ केअर अशा 13 क्षेत्रांमध्ये नवकल्पनांना चालना देण्याचा उद्देश आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. त्यानंतर मोदी आणि मॅक्रॉन यांच्यातली द्विपक्षीय बैठक नाईसमध्येच झाली. राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याचं सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीर पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करण्याची सूचना त्यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पुण्यात कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा, आगामी मान्सूनची परिस्थिती यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा अहिल्यानगर आणि नाशिक विभागातील जलसाठ्याचा आढावा यावेळी घेण्यात आला. मराठवाडा विभागात 28% तर नाशिक विभागात सध्या 26% उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून दोन्ही विभागातील प्रकल्पांमध्ये अपेक्षित प्रमाणात पावसाची नोंद झालेली नाही. विशेषतः मराठवाडा आणि अहिल्यानगर विभागात पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देऊन उपलब्ध जलसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याबाबतही गांभीर्याने कारवाई करण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 100वे अखिल भारतीय मराठी संमेलन पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भात महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज पुण्यात झाली. या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखा याबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. नांदी 100व्या साहित्य संमेलनाची या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता जिथं साहित्य संमेलनं झाली आहेत अशा महाराष्ट्रातील 48 ठिकाणांसह महाराष्ट्राच्या विविध भागात संमेलनपूर्व 99 साहित्यिक उपक्रमांद्वारे 100व्या साहित्य संमेलनाची नांदी होणार आहे. 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जाणार आहेत. हे संमेलन 4 दिवसांचे असून ते ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी आज पत्रकार परिषद दिली. लातूर औसा मार्गावरील बुधोडा गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. औसाहून लातूरकडे येत असलेल्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. या अपघातात मृत झालेल्यांमध्ये रेश्मा पाटील व सरोजा पदगे यांचा समावेश असून तिसऱ्या मृत व्यक्तीची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. जखमींना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींवर औसा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी व मृत व्यक्ती धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपाप्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद

0: व शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाच्या काँग्रेसमध्ये संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: भंडारा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारात विजांच्या कडकडाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली. विदर्भात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची लाट कायम असताना भंडारा जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं उन्हाळी सुट्टीनंतर उद्यापासून जिल्ह्यातील शाळा पुन्हा गजबजणार आहेत. नव्या शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यासाठी शाळांनी विशेष तयारी केली आहे. शाळांची स्वच्छता, रंगरंगोटी, वर्गखोल्यांची सजावट तसंच परिसर स्वच्छ करून शाळांना चकाचक केले आहे. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केले जाणार आहे. आज रविवारी सुट्टी असल्याने बाजारात वह्या, दप्तर, पाणी बॉटलपासून टिफिन बॉक्स खरेदीसाठी पालकांकडून लगबग सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र नागरी सेवा गट अ राजपत्रित परीक्षा आज सकाळी 11 ते दुपारी 12 यावेळी जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रांवर सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी 20,651 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 17,030 उमेदवारांनी परीक्षा दिली तर 3,621 उमेदवार अनुपस्थित राहिले. एमपीएससीची सदरील परीक्षा शहरातील एकूण 64 केंद्रांवर घेण्यात आली. धुळे जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत साक्री पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवत 4 जणांच्या टोळीचा शोध घेतला. या टोळीच्या ताब्यातून तब्बल 18 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या असून यातून मोटरसायकल चोरीचे 9 गुन्हे उघडकीस आले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील महानगरपालिकेच्या शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत आज आयुक्त अमोल येडगे यांनी 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुलींसाठी एचपीव्ही लसीकरणाचं महत्व अधोरेखित केलं. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी ही लस प्रभावी ठरत असल्यानं पात्र वयोगटातील सर्व विद्यार्थिनींचं लसीकरण करून घेण्याबाबत त्यांनी मुख्याध्यापकांना निर्देश दिले. पुढील 15 दिवसात प्रत्येक शाळेतील पात्र विद्यार्थिनींचं नजीकच्या मनपा आरोग्य केंद्रामार्फत एचपीव्ही लसीकरण पूर्ण होईल यासाठी आवश्यक समन्वय, जनजागृती आणि सातत्यपूर्ण पुरवठा करून विद्यार्थिनींच्या पालकांना या लसीकरणाचं महत्व समजावून सांगून त्यांचा सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी केलं. वाशिम जिल्ह्यातील झंझोरी इथं आज आतेभाऊ आणि मामेभावाचा नदीत बुडून मृत्यू झाला. दोघं गोमुखेश्वर संस्थानाजवळील अडान नदीच्या पात्रात पोहायला गेले असताना पात्रात असलेल्या एका मोठ्या आणि खोलगट खड्ड्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महिला क्रिकेटमधील लागोपाठ दुसऱ्या विश्वचषकाला गवसणी घालण्याच्या उद्दिष्टाने मैदानावर उतरत असलेला भारतीय महिला क्रिकेट संघ आज आपला पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरोधात खेळणार आहे. आयसीसी T20 विश्वचषकात इंग्लंडच्या बर्मिंगहॅम इथं भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. अ गटात भारत आणि पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नेदरलँड आणि दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. फुटबॉल विश्वचषकाचा ज्वर फुटबॉलप्रेमींमध्ये आता चढू लागला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या सामन्यांमध्ये सर्वच मोठ्या संघांनी जोरदार सुरुवात केली. क गटात न्यूजर्सीमध्ये ब्राझील आणि मोरोक्को यांच्यात रंगतदार सामना झाला. 21व्या मिनिटाला मोरोक्कोच्या इस्माईल सेबेरीने गोल करत ब्राझीलला धक्का दिला, पण 32व्या मिनिटाला विनिसियस ज्युनियरने गोल करत ब्राझीलची बरोबरी साधली. हा सामना 1-1 असा संपला. याच गटात स्कॉटलंडने 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पहिला विश्वचषक विजय नोंदवला. हेतीविरुद्धच्या सामन्यात जॉन मॅकगिनच्या एकमेव गोलामुळे स्कॉटलंडने 1-0 विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावलं. ब गटात कॅलिफोर्नियामध्ये कतार आणि स्वित्झर्लंड यांच्यातही चुरशीची लढत झाली. स्वित्झर्लंडने सुरुवातीला आघाडी घेतली, पण कतारने हार न मानता बरोबरीचा गोल केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत संपवला. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हस्ते भारत इनोव्हेट्स या उपक्रमाचं उद्घाटन. मराठवाडा अहिल्यानगर विभागात पिण्याच्या पाण्याच्या गरजांना प्राधान्य देऊन जलसाठ्याचे काटेकोरपणे नियोजन करण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या प्रांगणात 28 ते 31 जानेवारी दरम्यान 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि आयसीसी महिला क्रिकेट T20 विश्वचषक

भारताचा थोड्याच वेळात पाकिस्तानशी सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी. नमस्कार.

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. नुकतीच शाळा सुरू झाली आणि त्यानिमित्ताने यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत. नमस्कार दोस्तांनो. मग काय, शाळा सुरू झाली ना? जवळपास 2 आठवडे होत आले असतील अनेकांची शाळा सुरू होऊन. भरभरून गप्पा, अनुभव कथन आणि अगदी फालतू बडबड देखील करून झाली असेल ना. वर्गातले शिक्षक तर आता गप्पा बसा, थोडं शिकूया का या वर्षीचं इथंपर्यंत पण बोलले असतील. मला हे समजू शकतं, कारण दरवर्षी नवीन शालेय वर्षाच्या सुरुवातीला आम्ही सगळे पण हेच तर करायचो. कुणी शिबिरात शिकलेले सांगायचो, कधी नाट्यशिबिरातला प्रवेश करून दाखवायचो, तर आंबा फणस करवंदाच्या पिवळ्या केशरी जांभळ्या गप्पांमध्ये आम्ही रंगून जायचो. कुणी कुठे झालेली फजिती गंमत सांगायचा, तर कुणी आता मला छान पोहे करता येतात बरं का असं आत्मविश्वासपूर्वक सांगायचा. एकूण काय, वर्गात बाकाबाकांवर ग्राउंडवर आणि चक्क कधी तास सुरू असताना सुद्धा केलेल्या सगळ्या गमती जमती मला आत्ता आठवतायत. एक छान गाणं ऐकवण्याची, मलाही ऐकण्याची फार इच्छा होतीये. ते ऐकूया आणि मग मी पुढचा संवाद साधणारच आहे.

तर दोस्तांनो, गाणं ऐकण्यापूर्वी मी सुट्टीनंतरच्या गप्पांबद्दल बोलत होते. जेव्हा शाळा सुरू होते ना, तेव्हा सगळ्यात छान गोष्ट काय असते सांगा? सांगा बरं. मित्रमैत्रिणी तर भेटतातच, पण शाळेच्या त्या वास्तूला पुन्हा भेटल्याचा आनंद निराळाच असतो. नवीन कोरी पुस्तकं, वह्यांची करकरीत नवीन पानं, वहीच्या मुखपृष्ठांवरची चित्र, नवीन किंवा वाढत्या मापाचे फोल्ड उसवून सज्ज केलेले युनिफॉर्म किंवा गणवेश, यांना एक प्रकारचा सूक्ष्म वास असतो. विशेषतः वह्या पुस्तकांच्या कोरेपणाचा तो वास. हा हा हा. उन्हाळ्यातल्या वाफांची मस्ती जिरवून पहिल्या पावसानं दरवळलेला मृदगंध जसा वर्षात एकदाच अनुभवता येतो ना, तसाच पहिल्या वहिल्या वहीच्या पानांचा वास परत वर्षभर येत नाही. अगदी नवीन वही घातली ना तरी सुद्धा जून मधला तो वास परत ऑगस्टमध्ये नाहीच येत. मित्रमैत्रिणींनो, या आठवणी, हे खास असे वास आपण जपून ठेवायला हवेत अगदी मनाच्या कुपीत. शाळेच्या याच आठवणी कायम लक्षात राहतात, कारण प्रोसेस इज मोर इम्पॉर्टंट दॅन डेस्टिनेशन. शाळेत शिकून मोठं व्हायचं, शहाणं व्हायचं, सजग व्हायचं, स्वतंत्र व्हायचं, तसंच संवेदनशीलपणा पण जपायचा, आणि आजूबाजूच्या छोट्या अनुभवातून, स्पर्शातून जाणीवा वाढतात, आपण परिस्थितीबद्दल अधिक संवेदनशील बनतो. जिथं पोचायचं हे जसं महत्वाचं, तसंच ती प्रक्रिया पण महत्वाची. दोस्तांनो, तुम्ही म्हणाल ताई आता फारच वरचं बोलायला लागली आहे, हो ना? तर असं नाही बरं का, वरनं खाली येणाऱ्या जलधारांकडे देखील माझं लक्ष आहे. म्हटलं बघा बघा बघा, तरी आला आला तो पाऊस, आला वरून खाली झरझर, आला सारा परिसर स्वच्छ झाला.

आपण माणसं म्हणजे एक नमुना आहे. आपल्याला जे आहे ते नको असतं आणि जे आत्ता नाही ते हवं हवं वाटतं. म्हणजे बघा, हा एप्रिलमध्ये वाटतं लवकर सुट्टी लागावी एकदाची शाळेला, मग मेच्या शेवटाकडे वाटतं बोर होतंय, लवकर एकदा शाळा सुरू व्हायला हवी बाबा. उकाडा वाढला की वाटतं बास हा पटकन छान पाऊस पडायला हवा, आणि एकदा पाऊस छान पडून बस्तान बसवायला लागला की वाटतं काही चिकचिक रिपरिप बास हा.

माझ्या छोट्या दोस्तांनो, मगापासून आपण शाळा, गप्पा, अनुभव, पाऊस याबद्दल बोलतोय. हळूहळू तुम्ही शाळेत पुन्हा सेटल व्हाल, स्थिर व्हाल. वेगवेगळ्या परीक्षा स्पर्धा सुरू होतील. घरी शाळेत कसं सगळं स्थिर आयुष्य होऊन जाईल. माझ्या मनात एकदम आलं की हे सगळं कशामुळं, तर आपण एका स्वतंत्र देशात राहतो म्हणून. इथं भलीबुरी कशीही असली तरी आपली माणसं आहेत. पण विचार करा, जेव्हा देश पारतंत्र्यात होता, आजूबाजूला सर्वत्र इंग्रजी अधिकारी आणि शाळा पण त्यांनीच चालवलेल्या. शिक्षणही इंग्रज सरकार देईल तेच घ्यायचं. विचार करा, अशा काळात स्वतःचा विचार बाजूला ठेवून राष्ट्रहितासाठी पेटून उठलेले काही तरुण होते. त्यांचीच ही गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. काळ होता 19व्या शतकाच्या उत्तरार्धातला, थोडक्यात 1870च्या नंतरचा पुण्यातला तो काळ. पुण्यात प्लेगच्या साथीनं थैमान घातलेलं होतं. त्यावेळचे पुण्याचे ब्रिटिश प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड. बरोबर, रँडच्या हत्येचा कट आणि आद्य क्रांतिकारक चाफेकर बंधूंचीच ही गोष्ट. १८८० मध्ये चिंचवडमध्ये वासुदेव चाफेकरांचा जन्म झाला. त्यांना दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर अशी दोन भावंड. तिघही शालेय शिक्षण घेतानाच वडिलांना कीर्तनात मदत करायचे. त्यामुळे तत्कालीन कीर्तनातील लोकशिक्षण आणि ब्रिटिश राजवटीबद्दलची खळबळ याची त्यांना ओळख होती. हळूहळू पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन तिघही भाऊ क्रांतिकारक चळवळीकडे ओढले गेले. अनेक भारतीय तरुणांना त्यांनी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले. ब्रिटिश सरकारची एकीकडे प्लेगच्या साथीची हाताळण्याची पद्धत, संमतीवयाचा कायदा याबद्दल केसरीमधून लोकमान्य टिळक घणघणाती प्रहार करतच होते. 11 विकराळ रूप धारण केलेल्या प्लेगच्या साथीला अटोक्यात आणण्यासाठी ब्रिटिशांनी वॉल्टर चार्ल्स रँडला भारतात पाचारण केलं. रँडने रोग निवारण उपचारांची सक्तीने अंमलबजावणी सुरू केली. त्यामध्ये सामाजिक पायदंड पायदळी तुडवले गेले. लोकांच्या घरात घुसणे, देवांचा अपमान करणे, तपासणीच्या नावाखाली नागरिकांशी गैरवर्तन करणे, वस्तूंची नासाडी, यामुळे त्यावेळी पुण्यात सामान्य जनात असंतोष पसरला. चाफेकर बंधूंच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध तिरस्कार निर्माण झाला. सूड घेण्यासाठी त्यांनी तयारी केली आणि रँडच्या हत्येचा कट रचला. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाचा, म्हणजे जी त्यावेळची लंडनची तत्कालीन राणी होती, तिच्या राज्यारोहणाचा हिरक महोत्सव साजरा करण्यात येत होता. सर्वत्र रोषणाई होती. मेजवानीचं आयोजन केलं गेलं होतं. गणेश खिंडीत दबा धरून 22 जून 1897, म्हणजे आजच्याच दिवशी मध्यरात्री निवासस्थानातून बाहेर पडलेल्या रँडवर गोळ्या झाडल्या. रँडसोबत बसलेल्या लेफ्टनंट आयरिस्टरवरही बाळकृष्ण चाफेकरनी गोळ्या झाडल्या. ब्रिटिश सरकार हादरलं. मारेकऱ्यांचा शोध लागेना. अखेर तिघा भावांना पकडण्यात आलं. फाशीची शिक्षा दिली गेली. ही गोष्ट तशी संक्षेपानं मी सांगितली. उद्देश हा होता की आजूबाजूची परिस्थिती अस्वस्थ, अन्याय्य झाल्यावर या संवेदनशील भावंडांना देखील ब्रिटिश सरकारविरुद्ध इतक्या तरुण वयात सकृती उत्तर द्यावंसं वाटलं. त्यांनी ना स्वतःची चिंता केली ना कुटुंबाची, केवळ राष्ट्रप्रेम, देशभक्ती आणि पुण्यात घडलेल्या अन्यायाचा सूड. आज आपण स्वतंत्र भारतात राहतो, पण शेजारचे देश वारंवार कुरापती काढतात. आपले जवान वेळोवेळी चोख उत्तरही देतात. आज आपण विद्यार्थी दशेत काय करू शकतो? आता ब्रिटिश नाहीत आणि आपण सशस्त्रही होण्याची गरज नाही, पण गरज आहे देशाभिमान जागृत ठेवण्याची, माननीय पंतप्रधानांनी हाक दिली तर अपेक्षित कृती करण्याची, समाजात मनामनात पूल बांधण्याची. विद्यार्थी दशेतच जर आपण राष्ट्रप्रेमाच्या कृती सवय म्हणून जडवल्या, तर पुढे जाऊन देशासाठी नक्कीच आपण काही करू शकू. प्रत्येकजण सैनिक नाही झाला तरी वेगवेगळ्या क्षेत्रात नागरिक होतोच.

पण सुजाण नागरिकाकडे प्रवास होणं अपेक्षित आहे. कचरा पेटीतच कचरा टाकणं, रस्त्यावर न थुंकणं, जवानांच्या प्रति अभिमान कृतीतून व्यक्त करणं. कुणी बघताय म्हणून नव्हे तर मी या देशाचा भावी नागरिक आहे म्हणून आपले सामाजिक कौटुंबिक वर्तन सुयोग्य ठेवणं हे आपण करूच शकतो. आपापल्या वर्गाने मिळून बलोपासनेचा संकल्प करूया. खरी क्रांती ही मनात जन्म पावते आणि सुदृढ मनाला शरीर देखील कणखर लागते. मित्रांनो, 22 जून अर्थात आजच्याच दिवशी चाफेकर बंधूंनी देशासाठी समर्पण दिलं ते स्मरून आपण विद्यार्थी दशेतच मोठं स्वप्न पाहायला हवं, जे केवळ कुटुंबासाठी नाही तर देशाला मोठं करेल असं स्वप्न. भरपूर अभ्यास, व्यायाम आणि देशहिताची एक कृती जी रोजच्या जीवनाचा भाग होईल असा संकल्प करूया. आपण सध्या लहान असलो तरी आपला वारसा समजून घेऊन आपल्याला मोठी झेप मारायची आहे हे कायम लक्षात ठेवूया.

मित्रमैत्रिणींनो, याबरोबरच यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात सूत्रबद्ध गीतांचा कार्यक्रम नमस्कार दोस्तांनो हा गंमत जम्मत अंतर्गत कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया पुढच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत भरभरून जगा. आज मला प्राचीताईला निरोप द्या. नमस्कार आणि माझ्याकडून सस्नेह आठवण.

न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाश श्रोतेहो बालदोस्तांसाठी आपण कार्यक्रम ऐकलात गम्मत जम्मत निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची.

0: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत. बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
2: नमस्कार, मी केतकी थत्ते.
1: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
4: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीस,
3: झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.

0: आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सद्यस्थितीत देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरुपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. आज देशाचा युवा स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचं त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकारांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का, त्यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ते आणि उद्योग क्षेत्रातले अनेक आघाडीची व्यक्तिमत्व उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 भाविकांचा मृत्यू झाला. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातल्या रांजणी गावचे रहिवाशी असून ते म्हसवड इथल्या सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा अपघात झाला. राज्यातल्या अपुऱ्या पर्जन्यमानाच्या पार्श्वभूमीवर तसंच धरणातल्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता 31 ऑगस्ट 2026 पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करायला सर्वोच्च प्राधान्य द्यायचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या पाणी उपशावरही तातडीनं कडक कारवाई करायच्या सूचना त्यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सिंचन भवनामध्ये विखे पाटील यांच्या उपस्थितीत कृष्णा आणि गोदावरी लाभक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा आणि आगामी पावसाची परिस्थिती यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सद्यपरिस्थितीत राज्यातल्या धरणांमधला एकूण उपयुक्त पाणी जलसाठा 357.5 TMC म्हणजे 25% इतकाच असून तो गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्याचं आढळून आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काँग्रेसऐवजी भाजपा प्रणित रालोआमध्ये सहभागी व्हावं असं केंद्रीय मंत्री आणि रिपाई प्रमुख रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालच्या पक्षाच्या काँग्रेसमध्ये होणाऱ्या संभाव्य विलीनीकरणाच्या अटकळींच्या पार्श्वभूमीवर आठवले यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. काँग्रेस पक्ष आता दुबळा झाला असल्याचं ते म्हणाले. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आली असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

0: यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाज माध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक केली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली, त्यात हा निर्णय झाल्याचं सोमन यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंग, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. लातूर औसा मार्गावर बुधोडा गावाजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले आहेत. औसा इथून लातूरकडे जाणाऱ्या क्रुझर वाहनाला पाठीमागून भरधाव क्रेटा कारनं जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडला. अपघातातील बहुतांश जण उमरगा तालुक्यातले आहे. जखमींवर लातूरमधल्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इथं उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या झंझोरी इथल्या दोघा आतेमामे भावंडांचा अडाण नदीत पडून मृत्यू झाला. हे दोघेजण गोमुखेश्वर संस्थानजवळ नदीपात्रात पोहताना खोल पाण्यात ओढले गेले. स्थानिकांनी त्यांना बाहेर काढलं. बेशुद्धावस्थेत असलेल्या दोघा भावंडांना कारंजा इथल्या उपजिल्हा रुग्णालयात नेलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. स्पर्धेतला हा भारताचा सलामीचा सामना आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. रायगड इथल्या जेएसडब्ल्यू बंदरावर 45 मीटर उंचीवरून खाली पडून एका कामगाराचा काल संध्याकाळी मृत्यू झाला. सुकुमार पालेश्वर सिंग असं या कामगाराचं नाव आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आदी मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्यांच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. गेल्या 2 आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक काढून घेतली. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत थोड्याच वेळात भारत आणि पाकिस्तान आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार आता नवीन झुमके
2: नाही आधी.

0: बचत आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
1: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
2: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.
3: न्यूज ऑन AIR ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत.
4: नमस्कार, मी ओंकार गोवर्धन.
5: नमस्कार, मी केतकी थत्ते.
4: आता आम्ही दोघं अज्ञात मुंबई हे नितीन साळुंखे यांनी लिहिलेलं एक अमेझिंग पुस्तक आकाशवाणीसाठी वाचतो. मुंबईतलं गिरणगाव जगप्रसिद्ध आहे. गिरणगावाची पूर्व पश्चिम व्याप्ती म्हणजे वरळी ते माझगाव शिवडी आणि दक्षिणोत्तर व्याप्ती म्हणजे दादर ते भायखळा. एवढ्याशा या भूभागावर कधी काळी 70 जास्त गिरण्या जन्माला आल्या होत्या.
6: मुंबईतल्या व्यापारी घराण्यात जन्मलेल्या माणिकजी यांचं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व होतं. तेच त्यांना इंग्रज राज्यकर्त्यांच्या जरा अधिकच जवळ घेऊन गेलं.
4: मुंबईच्या इतिहासावर लिहिल्या गेलेल्या पुस्तकातून माझगावचा उल्लेख यायला सुरुवात होते ती मुंबईवर पोर्तुगीज अंमल सुरू झाला त्या काळापासून.
6: हे तुम्ही आकाशवाणीवर रोज ऐकू शकता, FM रेनबो वर सकाळी 7:45 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9
4: आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर या दोन्हीचं लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही ऐकू शकता
6: दोन्ही वेळेला.
4: तर नक्की ऐका
6: अज्ञात मुंबई.
7: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावेत, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 रोजी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 रोजी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर. बलसागर भारत हो.

0: शरीर आणि मनाच्या आरोग्यासाठी योग मार्गाचा उपयोग होतो. आपल्या तब्येतीसाठी आपल्यापैकी अनेक जण योगासन करतात, परंतु त्याच्या जोडीला यमनियमन समजून केले तर संपूर्ण कुटुंबाला त्याचा लाभ होऊ शकतो. कसं ते सांगणार आहेत योग मार्गदर्शक वर्षा दीक्षित. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग यामध्ये.
1: मनाचं आरोग्य सांभाळण्यासाठी महर्षी पतंजलींनी एक उपाय सांगितला आहे, मैत्री करुणा मुदितोपेक्षाणाम सुख दुःख पुण्या पुण्य विषयाणाम भावना चित्त प्रसादनम. म्हणजे आपल्या बरोबरच्या ज्या व्यक्ती काम करणाऱ्या असतात, आपल्या बरोबर राहणाऱ्या असतात, त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवायला शिकलं पाहिजे.
0: कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग वर्षा दीक्षित यांची मुलाखत, आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात हा स्मिता जोगळेकर लिखित संवाद अवश्य ऐका. मंगळवार दिनांक 16 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. कौटुंबिक स्वास्थ्यासाठी योग.
2: सव्वीस या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी न्यूज ऑन एआयआर ऍपवर. संध्याकाळचे 7:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोते हो, चित्रपट रसिकांसाठी विशेष पर्वणी अशी ओळख असलेल्या 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे. येत्या 21 जूनपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात गुड लक टू यू ऑल हा अॅनिमेशनपट, अगापिटो हा लघुकथापट आणि टाईम अँड वॉटर या माहितीपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे. त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपट असतील. तसंच हे सर्व 155 चित्रपट उद्योग क्षेत्रातल्या संबंधितांना पाहण्यासाठी आणि मूल्यमापनासाठी व्ह्यूईंग रूममध्ये उपलब्ध असतील. या चित्रपट महोत्सवाविषयीच आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये जाणून घेणार आहोत. श्रोते हो, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा सर्वात जुन्या दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. मुंबईसह जगभरातल्या चित्रपट रसिकांना या महोत्सवाच्या माध्यमातून नवीन प्रतिभावान दिग्दर्शक निर्मात्यांनी बनवलेले चित्रपट, माहितीपट तसंच अॅनिमेशनपट पाहता येतात. त्यामुळे यंदा या महोत्सवात नेमकं काय पाहायला मिळेल ही उत्सुकता प्रेक्षकांमध्ये हमखास असते. यंदा मोझॅक, बेस्ट ऑफ फेस्ट, बुसान नेक्स्ट वेव्ह, ऑस्कर विनर्स, रायमंड क्रुमे रेट्रोस्पेक्टिव्ह, एनएफडीसी शोकेस, इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट आणि मराठी माहितीपट यांसारख्या 24 निवडक विभागांमध्ये चित्रपट पाहता येतील. या महोत्सवात ज्येष्ठ चित्रपट निर्माते डेव्हिड अटनबरो यांना सेंटेनरी ट्रिब्यूट अंतर्गत त्यांचे 2 चित्रपट प्रदर्शित करून सन्मानित केलं जाईल. याविषयी माहिती देत आहेत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
1: मिफ जो आहे तो मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, तो शॉर्ट फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी या फिल्मच्या जे जॉनर आहे त्याच्यावरती आधारित आहे, त्याच्यावरती फोकस आहे त्याचा. यावर्षी त्याचं 19वं एडिशन आहे, म्हणजे 1990 पासून हा फिल्म फेस्टिवल सुरू झालेला आहे. तर यावर्षी आपल्याला रेकॉर्ड एंट्रीज आलेल्या आहेत, जवळपास 1450 पेक्षा जास्त एंट्रीज आपल्याला 47 देशांमधून आलेल्या आहेत. तर त्याचे 2-3 भाग आहेत, कॉम्पिटिशन, नॅशनल आणि इंटरनॅशनल कॉम्पिटिशन आहे. तर त्याच्या व्यतिरिक्त आपण मास्टर क्लासेस करतो, आपण नॉलेज सिरीज करतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले विचार मांडतात, आपले नॉलेज शेअर करतात. त्यानंतर ओपन फोरम, की डॉक्युमेंटरी जगतामध्ये सध्या काय विषय आहेत, काय चॅलेंजेस आहेत, काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, यावरती ओपन फोरम सेशन्स होणार आहे. त्यानंतर मागच्या एडिशनमध्ये जे सुरू केलेलं होतं आपण डॉक्युमेंटरी फिल्म बाजार, ते यावर्षी पण आपण या एडिशनमध्ये पण आपण ठेवतो आहोत. त्याचा उद्देश हाच आहे की डॉक्युमेंटरी हा जो एक प्रकार आहे त्याला कदाचित जास्त मार्केट पॉटेन्शियल नाही, पण त्या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत किंवा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना एकत्र आणून काही निवडक प्रोजेक्ट्स या फेस्टिवलमधून आम्ही त्यांच्यासमोर ठेवणार आहोत, जेणेकरून ॲटलिस्ट त्यांना काही एक मार्केट मिळेल, त्यांना काही प्लॅटफॉर्म मिळेल. त्यानंतर सध्याचे जे फिल्म मेकिंग आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे, तर त्याचे जे काही टूल्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरले जातात, काय आहे त्याचं पोटेन्शियल, काय करावं काय न करावं, ह्या संदर्भात एक आपण AI फिल्म हॅकाथॉन आपण ऑर्गनाईज करत आहोत. त्यानंतर ह्यावर्षी आपण गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र फिल्म सिटी बरोबर कोलॅबरेशन केलेलं आहे, फॉर्मल कोलॅबरेशन. त्याचाच एक भाग म्हणून मराठी फिल्मचं पॅकेज आपण फेस्टिवलमध्ये दाखवणार आहोत. याच्यामध्ये कसं आहे की 3 भाग आहेत, शॉर्ट फिक्शन डॉक्युमेंटरी, डॉक्युमेंटरी आणि अॅनिमेशन. तर या 3 वेगवेगळ्या विभागामध्ये त्या त्या जे काही फिल्म्स बनलेले आहेत त्या आपण इथं दाखवणार आहोत. तर मला वाटते की एक चांगली संधी आहे की जगभरामध्ये काय चाललं आहे, लोक जे फिल्म मेकर्स आहेत त्या काय स्टोरीज सांगतात, काय आपल्या कथा सांगतात आणि त्या कशा प्रकारे सांगतायत, तर त्याचा एक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की जो तरुण फिल्म मेकर आहे त्याच्यासाठी ही चांगली संधी आहे की जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट डॉक्युमेंटरी प्रकारातले इथं तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की जे स्टुडंट्स आहेत त्यांना याची एंट्री फ्री आहे, त्यांना रजिस्ट्रेशन फ्री आहे. त्यामुळे आमचं असं आव्हान आहे की त्यांनी या फेस्टिवलचं रजिस्ट्रेशन करावं आणि जरूर पहावे सिनेमा. तसं आपलं नॉर्मल व्हेन्यू तर NFDC चा आहे, स्पेडर रोडवरती, पण त्याच्या व्यतिरिक्त जे दादरमध्ये रवींद्रनाथ

नाट्य मंदिर आहे, तिथं पण आपला एक स्क्रीनिंग व्हेन्यू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन कॉलेजेस आपण बांद्रा आणि विलेपार्ले इथं आपण ठेवलेली आहेत, ती कॉलेजमध्ये ठेवलेली आहेत, जेणेकरून तिथल्या विद्यार्थ्यांना किंवा त्याच्या आसपासच्या विद्यार्थ्यांना जर यानं इथं येणं शक्य नसेल तर त्यांना त्या त्या कॉलेजमध्ये या फिल्म्स पाहता येतील. जवळपास 1450 जास्त आम्हाला एंट्रीज आल्या होत्या आणि त्या 47 देशामधून यावर्षी आलेल्या आहेत.

0: देशामधून यावर्षी आलेले आहेत. त्याच्यामध्ये ऑस्करचं एक पॅकेज आहे, ज्या ऑस्कर अवॉर्ड विनिंग फिल्म्स आहेत शॉर्ट फिक्शन मधल्या, त्याचं गेल्या 2 वर्षातल्या आपण दाखवणार आहोत. त्याच्यानंतर जो बुसान फिल्म फेस्टिवल आहे त्याचं एक स्पेशल पॅकेज आहे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त जे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे, जे नामांकित चित्रपट महोत्सव आहेत, त्यांच्यात ज्यांना अवॉर्ड मिळाले त्याचं आपण स्क्रीनिंग करणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त नॉर्थ ईस्टचं एक वेगळं पॅकेज आहे, नॉर्थ ईस्टच्या स्टोरीवरती आधारित त्यातल्या काही NFDC ने प्रोड्यूस केलेल्या फिल्म्स आहेत. NFDC स्वतःच एक पॅकेज आहे, कारण आम्ही NFDC ने पण आमचं प्रोडक्शन जे आहे आणि त्यातल्या काही फिल्म्स आम्ही रिस्टोअर पण केलेले आहेत, त्या पण आम्ही दाखवणार आहोत. जुन्या चित्रपटांचं आम्ही पुनरुज्जीवीकरण केलेलं आहे, अशा असे काही सिनेमे. त्याच्यानंतर हे वर्ष जे आहे ते व्ही शांताराम जे आहेत, मला वाटते भारतीय चित्रपट इतिहासातील एक मोठं नाव, त्यांची 125वी जयंती आपण साजरी करत आहोत. ती साजरी करण्यासाठी त्यांच्यावर फिल्म डिव्हिजननं बनवलेला एक बायोपिक जो आहे तो आम्ही विशेष सादरीकरण त्याचं होणार आहे. तर असे बरेचसे प्रकार किंवा अशी बरेचशी सेशन्स या फेस्टिवलमध्ये असतील. तर हा जो फेस्टिवल आहे तो कॉम्पिटिशन फेस्टिवल आहे, ज्याच्यामध्ये आपण 18 अवॉर्ड्स देतो. त्यातला सगळ्यात मोठा अवॉर्ड जो आहे तो विशांताराम लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड आहे, ज्यांनी या क्षेत्रामध्ये मोठं काम केलं आहे त्या व्यक्तींना आम्ही हा अवॉर्ड देतो. आणि असे 18 अवॉर्ड्स आहेत, त्याच्यामध्ये टेक्निकल अवॉर्ड्स पण आहेत जे सिनेमॅटोग्राफी एडिटिंग साऊंडच्या दिले जातात. IDPA एक अवॉर्ड स्पॉन्सर करतो. त्याच्यानंतर PIPRESKI म्हणजे फिल्म क्रिटिक्स जे आहेत त्यांचा एक अवॉर्ड असतो. अशी जवळपास 18 अवॉर्ड्स आणि त्याचं जवळपास मूल्य जे आहे ते 45 लाखापर्यंत जे आम्ही अवॉर्ड्स याच्यामध्ये देत असतो.
1: श्रोतेहो, चित्रपट पाहणं ही प्रेक्षकांसाठी जशी आनंदाची अनुभूती असते तशीच अनुभूती चित्रपट निर्मितीत रस असणाऱ्यांनाही असते. बदलत्या काळानुसार चित्रपट निर्मितीचे बदललेले आयाम समजून घेण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मंडळींनाही या महोत्सवात खूप काही शिकायला मिळणार आहे. त्याविषयी सांगतायत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम.
0: तसा हा मास्टर क्लास आहे, त्याच्यामध्ये जे चित्रपट बनवण्याच्या वेगवेगळ्या फॅकल्टीज आहेत, मग ते सिनेमॅटोग्राफी असेल, एडिटिंग असेल, साऊंड असेल, डायरेक्शन असेल, तर त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ लोक येऊन आपले अनुभव शेअर करतील. त्याच्यानंतर जे नवीन काही काही तंत्रज्ञान आहे म्हणा किंवा नवीन टेक्निक्स आहेत, त्याच्यामध्ये काय घडतंय हे सांगण्यासाठी पण लोक येतील, आपले विचार मांडतील. ओपन फोरम जसं मी म्हटलं तसं की जे सध्या काही प्रश्न काही आहेत का या क्षेत्रामध्ये किंवा त्याची उत्तरं काय आहेत, त्या संपूर्ण याचा उहापोह करण्यासाठी ओपन फोरम आहे. तो एक एक्सचेंज ऑफ नॉलेज ज्याला आपण म्हणू, म्हणजे तुम्ही सिनेमातून तुम्ही पाहालाच ज्ञानाचं किंवा विचाराचं आदान प्रदान आहे ते इथं होईल. आणि तुम्ही बऱ्याच फिल्म मेकरना भेटू शकता प्रत्यक्ष, त्यांच्याशी तुम्ही गप्पा गोष्टी करू शकता, ते त्यांचे अनुभव शेअर करतील, तुम्ही तुमचे मतं मांडू शकता. मला वाटते की एक त्याचं एक वेगळंच महत्त्व आहे फिल्म फेस्टिवलचं. आत्ता सध्या जे चित्रपट बनतात त्याच्यामध्ये AI ॲज अ टूल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जात आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे, काय नवीन ट्रेंड आहे, कारण हे इव्हॉल्विंग आहे. तर त्यासाठी आम्ही आमच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल गोव्यामध्ये या संदर्भात एक AI हॅकॉथॉन केलं होतं. तर त्याच धर्तीवरती यावर्षी पण आम्ही इथं MIFMध्ये एक AI फिल्म हॅकॉथॉन करत आहोत, जेणेकरून हे जे नवीन टेक्निक आहे ते कसं वापरलं जातं, काय पद्धतीनं वापरलं जातं, त्याचा एक मला वाटतं एक पडताळा येतो.
1: श्रोतेहो, यंदाच्या MIFचं खास वैशिष्ट्य म्हणजे यंदा राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळातर्फे प्रेक्षकांसाठी काय पर्वणी असेल याविषयी माहिती देत आहेत महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील.
2: 19वा MIF इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल जो आहे तो 15 जूनला त्याचं ओपनिंग होत आहे आणि आपला फिल्म सिटी मारगाव मेट्रो महाराष्ट्र आणि NFDCचा हा सहयोगाने हा चित्रपट होतो आहे. हा सहयोग पहिल्यांदा नाही, याच्यापूर्वीही आपला सहयोग राहिलेला आहे. आपण कोलॅबरेशन करत होतो ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट डेब्युटंट अवॉर्ड आपल्या वेगवेगळ्या सेगमेंट्समध्ये देत होतो, पण यावेळी हा विशेष सहयोग अशा दृष्टीने आहे की आपण मराठी डॉक्युमेंटरीचा एक सेगमेंट ठेवलेला आहे जो रवींद्र नाट्य मंदिरमध्ये त्याचं स्क्रीनिंग होणार आहे मिनी थिएटरमध्ये 16 ते 20 जूनमध्ये. आणि वेगवेगळ्या विषयावरच्या या डॉक्युमेंटरीज आहेत, ज्याच्यामध्ये महिला सक्षमीकरण आहे, ग्रामीण संस्कृती आहे, ग्रामीण विभागातील प्रश्न आहेत, कोविड काळातील कोरोना काळातील प्रश्न आहेत, नातेसंबंधांविषयी असेल, अशा फार सुंदर सुंदर डॉक्युमेंटरीज आपण क्युरेट केलेल्या आहेत यावेळेला पहिल्यांदा. आणि माझं सगळ्यांना आव्हान राहील की जसे नवोदित विद्यार्थी आहेत, नवोदित फिल्म मेकर्स आहेत या क्षेत्रात येऊ इच्छिणारे, त्यांनी

0: त्यांना केलं अभ्यास. मी फार महोत्सवच फिक्शन अँड डॉक्युमेंटरीजसाठी. आपला चित्रपताका नावाचा एक फिल्म फेस्टिवल चित्रपट महोत्सव असतो जो नोव्हेंबरमध्ये होणार आहे, जो आंतरराष्ट्रीय दर्जाचा पहिला चित्रपट महोत्सव मागच्या वर्षी आपण लॉन्च केला. मागच्या वर्षी त्याची सुरुवात झाली, यावर्षी अजून आपण ग्रँड स्केलवर तो करणार आहोत आणि नोव्हेंबरमध्ये तो होईल. त्यावेळी तुम्हाला हा चित्रपटांचा सेगमेंट बघायला मिळेल. यावेळी फक्त आता डॉक्युमेंटरीज आहे. फिल्म सिटी याच्यापूर्वी वेगवेगळे फिल्मिंग डेस्टिनेशन प्रोव्हाइड करणे, त्यांना इन्फ्रा म्हणजे संसाधनं पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे यासाठी काम करत होती. सरकारी योजनाही आपण पार पाडत होतो की जसं काही अर्थसहाय्य आहे चित्रपटांना, पण यावेळी आपण फिल्म मेकिंगमध्ये चित्रपट निर्मितीमध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय आणि ऑलरेडी एक डॉक्युमेंटरी आणि एक चित्रपटाचं काम सुरू झालेलं आहे आणि अजून 3 चित्रपटाचं काम सुरू होणार आहे. तसंच नवीन 10 डॉक्युमेंटरीजसाठी आपण एक फायनान्शियल अर्थसहाय्य देणार आहोत. जे पूर्वी 10 लाख होतं ते आता 25 लाखापर्यंत करायचा विचार आहे. त्याचे अनाऊन्समेंट माननीय मंत्री महोदयांनी केलेली आहे. त्याचं GRE यायचं आहे पण ते लवकरात लवकर तेही आपलं काम सुरू होईल.
1: श्रोते हो, चित्रपट निर्मिती ही एक सुंदर प्रक्रिया आहे. संकल्पना, संहिता ते रुपेरी पडदा आणि प्रेक्षकांची दाद इथपर्यंतचा प्रत्येक चित्रपटाचा प्रवास अनोखा असतो. तो जितका आभासी असतो तितकाच खराखुरा वास्तव असतो. त्यामुळेच तो प्रेक्षकाच्या मनात आपला अमीट ठसा उमटवतो. माणसाच्या आयुष्याशी, त्याच्या भावभावनांची, स्वप्न आणि आकांक्षांशी नातं सांगणाऱ्या, क्वचित त्याच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, त्याला विस्मयचकित करणाऱ्या अशा या चित्रपटांच्या दुनियेचा अनुभव मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून घ्यायलाच हवा. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य गोपीनाथ पांडा, लेखन समन्वय आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: वृत्तविशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. संध्याकाळचे 7:28 झालेले आहेत.
1: मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे मीच मनाने मल्हार होते.
2: अवश्य ऐका नभोनाट्य ती विमुक्ता. लेखिका आणि प्रमुख भूमिका वर्षा दांदळे. सहभाग ज्ञानेश्वर नाईक. सोमवार दिनांक 15 जूनला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर नभोनाट्य ती

न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. शेतकरी बांधवांसाठी सादर करीत आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करते. आज रविवार, भारतीय सौर दिनांक

24 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 14 जून 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचे कीर्तन रक्तदान नव्हे जीवनदान. सादर करते आहेत रोशन जाधव. ऐकूया प्रतिभा देवधर यांचं कीर्तन.

काही माणूस गुणामुळे गुणवान ठरतो, धनामुळे धनवान म्हणून ओळखला जातो, अचानक धनलाभ झाला तर नशीबवान समजला जातो, पण सात्विक दानानं श्रीमान होतो, दान दिल्यानं पुण्यवान ठरतो. म्हणूनच ज्ञानदास सांगतात

पुण्यवान ठरण्यासाठी प्रत्येकानं कशा कशाचं दान करावं, प्रश्न किती मार्मिक आहे, त्यामुळे त्याचं उत्तर सुद्धा समर्पक आणि विचारपूर्वक दिलंय. जे आपल्याजवळ असेल आणि ज्याच्यावर आपली सर्वतोपरी मालकी असेल असं जनकल्याणासाठी आणि राष्ट्रधारणेसाठी काहीही दान द्यावं. आता दान देण्याच्या गोष्टीची यादीच करायची म्हटली तर कितीतरी मोठी होईल. अन्नदान, जलदान, धनदान, ज्ञानदान, वस्त्रदान, परोपकाराचं दान, सत्कार्याचं दान, संस्काराचं दान, श्रमाचं दान, सेवाव्रताचं दान आणि आधुनिक विज्ञान युगात देहाच्या सर्व अवयवाचं दान म्हणजे नेत्रदान, देहदान आणि रक्तदान. माणसाने कोणतंही दान द्यावं पण त्यात सारासार विचार असावा, सात्विक बुद्धी जागृत असावी आणि आपण केलेलं दान अनाठाई केलं नाही ना हे उघड्या डोळ्याने बघून पारखलेलं असावं. असं म्हणण्याचं कारण वाममार्गाने धन मिळवून उदार झालेले दानशूर

कितीतरी आहेत आणि मंदिर मठासमोर आपलं फडकं पसरून भीक मागणारे निरुद्योगी कमी का आहेत. त्यामुळं सामान्य माणसाच्या मनात दानाविषयी सतत शंका असते. आपण कष्ट करून सतत आयुष्यभर झिजायचं आणि या निरुद्योगांना पोसायचं अशी शंका मनात येते. म्हणून या शंकेचं उत्तर मोरोपंतांनी अगदी मोजक्या शब्दात दिलेलं आहे. उघड्या

दान देण्यासाठी लायक आणि गरजवंत शोधावा, यासाठी दात्याला पारखी नजर हवी, व्यक्ती अचूक हेरता यावी, दिलेल्या दानाचा दात्याला गर्व नको, तसंच दान स्वीकारणा भोगत्याला उन्माद नको, दोघांची वैचारिक पातळी एक असावी, त्याच वेळी समाज उभारणीचं, राष्ट्र रक्षणाचं आणि जीवनाचं दान देण्याचं दान योग्य स्वरूपात दिलं जाईल. म्हणून म्हटलं दान

संबंधी भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात 20 ते 22 या 3 श्लोकात सात्विक, राजस आणि तामस असे दान सांगितले आहेत. तामस दान उन्माद निर्माण करतं, राजस दान परतफेडीची अपेक्षा धरतं, पण सात्विक दान कल्याणकारी दान असतं. म्हणून या दानाचा आपण विचार करूया. दान

रंगून शहरात केवढं मोठं दान दिलं गेलं. सुभाष बाबूंनी स्थापन केलेली आझाद हिंद सेना भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणार होती. युद्ध साहित्य जमवण्यासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी सुभाष बाबूंची तुला केली गेली. सर्व स्त्रियांनी मंगळसूत्रापासून आपापले सर्व दागिने घातले. पण तुलेचं पारड काही बरोबरीसाठी येईना, काही कमी पडू लागलं. इतक्यात एका गुरखा स्त्रीनं सोन्याची फ्रेम असलेली एक तस्वीर तराजूला अर्पण केली. तस्वीर तराजूत पडली आणि तराजू ची तुला परिपूर्ण झाली. लढाईत कामी आलेल्या मुलाची ती स्मृती होती. ती तस्वीर पाहून सुभाष बाबू म्हणाले, माताजी, मुलाने देशासाठी देहाचं दान केलं आणि तुम्ही सर्वस्वाचं देशासाठी दान करून चिरंजीव दानाचं महत्व पटवून दिलं. आपलं नाव अमर झालं. देशाची गरज ओळखून दान केलं. आझाद हिंद सेना आपल्या दानाचा सन्मान करती आहे. यावरून असं म्हणावंस वाटतं की प्रत्येक व्यक्तीला दान करण्यासाठी योग्य अवसर यावा लागतो. अवसर आल्यावर दान करणं आणि त्याच्यासाठी सदैव सिद्ध असणं खरंच आजच्या प्रगत युगात धकाधकीच्या जीवनात अत्यंत गरजेचं आणि तितकंच महत्वाचं सिद्ध असणं हे केव्हाही. पण वेळ केव्हा कोणती कशी येईल याचा भरोसा असत नाही. सध्या चाळ पद्धत मोडली, एकत्र कुटुंब पद्धत जवळजवळ संपुष्टात आली, ब्लॉक संस्कृतीचा उदय झाला आणि तो रुजला सुद्धा. व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तो सगळ्यांना आवडायला लागला. त्यामुळं कौटुंबिक संबंधाचा दुवा जरा निखळताना दिसतो आहे. म्हणून विज्ञान युगातील काळाची गरज ओळखून जीवन जगण्यासाठी काही मार्ग आणि दान सांगण्याची आज गरज निर्माण झाली. म्हणून म्हटलं

त्याची खरी गरज आहे. हे दान प्रत्येकाला आपण हयात असताना करता येतं आणि दान दिल्याचा आनंद मिळतो. जिज्ञासू आणि अभ्यासक व्यक्तींच्या मनात सहज असा विचार येईल, आत्ताच का बर कृत्रिम रक्त पुरवठ्याची गरज भासावी. सध्या कोणतीही वस्तू बाजारात एकदम गायब होते, टंचाई निर्माण होते, त्याप्रमाणे मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई झाली की काय? पण तसं नाही बर, मानवी शरीरात निसर्ग निर्मित रक्ताची टंचाई कधीही निर्माण होणार नाही याची संशोधकांना आणि शास्त्रज्ञांना पूर्ण खात्री आहे. पण अपघात, जबर खोलवर होणाऱ्या जखमा आणि प्राणघातक होणारे हल्ले यावेळी निसर्ग निर्मित मानव शरीरातील रक्त कमी होत, त्यावेळी व्यक्ती प्राणाला मुकते. अशा वेळी कृत्रिम रक्ताचा पुरवठा करावा लागतो आणि जीवदान द्यावं लागतं. अशाच एका घडलेल्या घटनेवरून एका शास्त्रज्ञांनी सिद्धांत काढला. अशक्ताला सशक्ताचं रक्त दिलं गेलं, रक्ताचा साठा शरीरात पूर्ववत झाला, पण जीव मात्र जगला नाही. असं का झालं याचा शोध इसवी सन 1900 मध्ये डॉक्टर लॅट स्टॅलरनं लावला. तो आपल्या शोधात असं म्हणतो की सर्वांच्या रक्ताचा रंग जरी लाल असला ना तरी रक्त सारखं नसतं, ते निरनिराळ्या गटाचं असतं. म्हणून कृत्रिम रक्त पुरवठा करताना रक्त जुळत नसल्यामुळं मनुष्य दगावण्याचा संभव असतो. म्हणून रक्तदात्यांना या शास्त्रज्ञ डॉक्टरानं एक मौलिक सूचना करून किती सुंदर मार्गदर्शन केलंय. तो आपल्या मार्गदर्शनात असं म्हणतो, महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. ए बी आणि ओ असे रक्ताचे गट आहेत. ए आणि बी गट असणारे लोक खूप आहेत म्हणून त्यांना विश्वग्राहित असं म्हणतात. पण ओ गट हा विश्वदाता गट म्हणून ओळखला जातो. ए बी रक्त गट असणाऱ्याला कृत्रिम पुरवठा रक्ताचा करावा लागला तर कोणाचंही रक्त चालतं, पण ओ गट असणाऱ्याला त्याच गटाचं रक्त लागतं. म्हणून ओ गट असणारा दुर्मिळ रक्तदाता म्हणून ओळखला जातो. अशा व्यक्तीचं रक्त ब्लड बँकेत जमा न करता त्याचं नाव, पत्ता, रक्त गट, वय कार्डावर नोंदवून घेतात, त्याला ओळखपत्र देतात आणि जेव्हा गरज भासेल ना तेव्हा बोलवून घेऊन रक्त घेतात. मानवी शरीर म्हणजे फ्रेश रक्ताची ईश्वरी बँक आहे. हे रक्त संपूर्ण निर्जंतुक असतं, पण पहा असं मिळणं नेहमी कठीण. म्हणूनच ब्लड बँकेत रक्ताचा साठा करून त्याची वर्गवारी करून ठेवावी लागते आणि मगच मागणीप्रमाणे द्यावं लागतं. म्हणून म्हटलं मोल

काही वर्ष 18 ते 60 या वयोगटातील निरोगी आणि परिपूर्ण व्यक्ती असणाऱ्यांना रक्तदान करता येतो. ब्लड बँकेवर बोर्ड असतो, रक्त द्या आणि रक्त घ्या. रक्ताची विक्री केली जात नाही. मग मनात असा प्रश्न उभा राहतो, रक्ताची विक्री नाही मग पैसे कशाला? रक्ताची तपासणी होण्यासाठी, रक्त निर्जंतुक करण्यासाठी, पॅलेथिन बॅग मध्ये रक्त साठवण्यासाठी आणि सतत शीतपेटीत ठेवण्यासाठी जो शास्त्रीय खर्च येतो त्यासाठीच पैसे द्यावे लागतात. आता आलं ना ध्यानात की दान केलेलं रक्त कधीही विकलं जात नाही, त्याची सुयोग्य जपणूक करण्यासाठी म्हणूनच पैसे द्यावे लागतात. रक्ताजवळ भेदभाव नाही, रक्ताजवळ स्त्री पुरुष असा फरक नाही, रक्त गरीब आणि श्रीमंत असा तरतम भाव करत नाही. म्हणून आपल्या जवळ निसर्गदत्त असणाऱ्या रक्ताचं दान करून आपण पुण्यवान व्हावं म्हणून म्हटलं करू.

इस्पितळातील काम संपवून गणू घरी निघाला होता. त्याचे डोळे सारखे अश्रूंनी भरून येत होते. आज सकाळी घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यापुढून हलत नव्हता. त्याचं मन त्या प्रसंगाशी गुंतलं होतं. तसं पाहिलं तर गणू एक इस्पितळातील सेवक. असे प्रसंग वारंवार येणारच. अत्यावस्थ झाल्यावरच रोग्याला त्याचे नातलग इस्पितळात आणतात. ज्याचं भरलं तो जातो, ज्याचं आयुष्य असतो तो उपचारांनी बरा होतो आणि घरी जातो. काट रिकामी होते, दुसरा रुग्ण येतो आणि सेवेकरी सेवा करू लागतात. पण आजचा प्रसंग काही निराळाच होता. सवयीप्रमाणे गणूचे पाय चालत होते. चालता चालता तो थांबला. सदू त्याच्याकडे एकटक बघत होता. अगदी दगडी पुतळ्यासारखा उभा करावा ना तसा उभा राहिला होता. तोंडून हो नाही किचू नाही मुक्या माणसाप्रमाणे त्याची ती अवस्था. सदूने चटकन त्याच्या नातलगाला निरोप पाठवला. तो सुद्धा आला. अजून गणू तसाच उभा. काय दिसलं बरं दोघांना?

असे. अरे गणू काय झालं रे, असा गप्प का बोलत का नाहीस? तुझे डोळे पाण्याने का भरले आहेत? असं म्हणत सदूनी त्याला गदागद हलवलं. तो भानावर आला आणि म्हणाला, सद्या काय सांगू, आज कोल्हापूरच्या इस्पितळात विपरीत घडलं. एक खेडूत स्त्री मरण पावली. काय सांगू, सारे डॉक्टर धावपळ करत होते, अगदी जीवाचा रान करत होते. त्या रात्री स्त्रीच्या बाबतीत प्रत्येक क्षण मोलाचा होता. ऑपरेशन करण्यासाठी तिला टेबलवर घेतली होती, पण काय गणू काही सांगू नकोस, तिचं आयुष्य संपलं म्हणून ती गेली. नाही रे, तसं काही झालं नाही. ऑपरेशन करण्यापूर्वी तिला रक्त देणं आवश्यक होतं. बैलाने शिंग मारून भोसकल्यामुळं जबर जखमी झाली होती, पण तिच्या रक्ताचा घटच दवाखान्यात शिल्लक नव्हता, म्हणून ती प्राणाला मुकली. सद्या आपण पाच जणांनी काहीच केलं नाही, असे शब्द त्या सायकलच्या दुकानातून कानावर आले. गणू दमलाय, त्याला घरी पोचव. उद्या आपण काय करायचं ते सर्वजण ठरवूया. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहराच्या मध्यभागी सायकलचं दुकान चालवलं होतं. दुकानात वर्दळ वाढत होती. कुणी दुरुस्त केलेली सायकल नेण्यासाठी येत होता, कुणी भाड्याने घेण्यासाठी, कुणी दुरुस्तीला देण्यासाठी. सर्वांच्याच कानावर कोल्हापूरच्या इस्पितळातील घडलेली घटना गेली. जो तो चुकचुकत होता, इतक्यात रस्त्यावरून जाणाऱ्या साधूकडे साऱ्यांचं लक्ष गेलं. तो म्हणत होता, दान

तरी होणार या शब्दामुळे त्या सर्व तरुणांचं मन एकदम कॉलेजच्या लेक्चर हॉल मध्ये गेलं. एक मोठे नामांकित डॉक्टर आले होते. ते सर्वांना उद्देशून म्हणाले, माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या राष्ट्राला रक्तदानाची गरज आहे. तुम्ही युवक आहात, दर 3 महिन्यांनी तुम्ही रक्ताचं दान करू शकता. तुम्ही केलेलं रक्ताचं दान आम्ही कोणत्या गुणधर्माचं आहे हे तपासू आणि रक्तपेढीला पाठवून देऊ, असं त्यांनी म्हटलं. आणि स्वर निदानाला लागले सुख.

जयन, आपण त्या दिवसानंतर काहीच केलं नाही। सदाशिव, तू तुझ्या तंद्रीत होतास, आता जागा झालास, मला येऊन 5 मिनिटं झाली याचा तुला पत्ताच नाही। तंद्रीतून भानार येऊन म्हणतोस की आपण काहीच केलं नाही, काय करायचं विसरलो। अरे, रक्तदानावर डॉक्टरांचं भाषण ऐकलं, संकल्प केला, पण कार्य मात्र केलं नाही। कोल्हापूरच्या इस्पितळात घडलेली घटना ऐकलीस ना? होय मनी।

आपण साऱ्या युवकांनी आता स्वस्त न बसता कामाला लागलं पाहिजे. त्या सायकलच्या दुकानात एक अनोखी रक्तपेढी सुरू झाली. एका वहीवर रक्तदात्याचं पूर्ण नाव, पत्ता, त्याचा रक्तगट नोंदवला जायला लागला. स्वयंसेवक स्वतः जातीनं प्रत्येक मुख्य इस्पितळात जाऊन सांगायला लागले, रक्ताची गरज पडेल त्यावेळेला आम्हाला बोलवा, आम्ही आनंदानं रक्तदान करू. प्रचार चांगला झाला, सभासदांची संख्या वाढली, इस्पितळातून निरोप येतात, रुग्णाला ताजं रक्त मिळायला लागलं. रक्तपेढीचे सभासद निस्वार्थी सेवा करायला लागले. रुग्णाचे नातलग पैसे द्यायला लागले तर सभासद म्हणून एक जीव वाचवल्याचा आनंद आम्ही घेतो आहोत. या सत्कार्यासाठी आशीर्वाद द्या. आपल्यापैकी युवकांना आमच्या रक्तपेढीचं सभासद करा. या चांगल्या कार्याचा गौरव एका शिबिरात केला गेला. सत्काराला उत्तर देताना सदाशिव म्हणाला,

आणि गौरव स्वीकारून रक्तपिढीचे सभासद आपल्या सायकलच्या दुकानात येतात. तोच धापा टाकीत एक मनुष्याला. हीच का ती अनोखी रक्तपिढी आणि हेच का ते सायकलचं दुकान? होय, डॉक्टरांची चिठ्ठी वाचा आणि चला माझ्या बरोबर. आताच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर रिक्षा आणि ट्रकची टक्कर झाली आहे. रिक्षा ड्रायव्हर जबर जखमी झालाय. त्याला इस्पितळात दाखल केलंय आणि इकडे आलो. क्षणाचाही विलंब न लावता सदाशिव आपल्या मित्रांना घेऊन निघाला. इस्पितळात येऊन पाहतो तर सर्वजण हवालदिल. डॉक्टर धीर देत होते. सेवाभावी रक्तपिढीचे सभासद हजर झाले. रक्त पाहिजे असलेल्या गटाचं रक्त मिळालं. रिक्षा ड्रायव्हरचा जीव वाचला. धोका टळला. आप्त स्वकीय आनंदित झाले. दान केलेलं रक्त कारणी लागलं. माणसाचा जीव वाचला म्हणूनच म्हटलं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनकार प्रतिभा देवधर यांचं रक्तदान नव्हे जीवनदान या विषयावरचं कीर्तन। मंडळी कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत चोखामेळा यांचा अभंग। संगीत आहे शांकनील यांचं।

श्रोतेहो, सुरेश वाडकर यांनी गायलेला संत चोखामेळा यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो, उद्याच्या कृषीवाणीमध्ये अननस लागवडीची माहिती आपण ऐकू शकाल सकाळी 6:40 आणि दुपारी 2 आणि संध्याकाळी 7:30. राज्यस्तरीय प्रसारणात गोकृपामृत जैव संवर्धन संस्कृती आणि उपयोग याविषयी संदीप जाधव यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. बरं तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. उद्याच्या भेटीपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. यानंतर आपण ऐकणार आहोत बेटी बचाओ बेटी पढाओ हे गीत.

0: मराठीतून राष्ट्रीय बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 8 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. नवोन्मेष तंत्रज्ञान आणि देशाच्या युवा शक्तीच्या आकांक्षा देशाच्या भविष्याला आकार देत असून त्यामुळे देशात परिवर्तन घडून येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज संयुक्त

0: संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं आयोजित भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते. सध्या देशात 2 लाखांपेक्षा जास्त स्टार्टअप्स आहेत. आज भारत मानवतेसाठी तंत्रज्ञान या मूल्यानुसार नवोन्मेषाच्या मानवकेंद्रित स्वरूपाला प्रोत्साहन देत आहे असं ते म्हणाले. देशातले तरुण स्टार्टअप्सच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमधल्या जागतिक आव्हानांवरच्या उपाययोजना विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
1: यहां कोई एआई से गांवों का जीवन बदलने के लिए काम कर रहा है, कोई किसानों की मदद के लिए सैटेलाइट टेक्नोलॉजी का इस्तेमाल कर रहा है और कुछ स्टार्टअप डिफेंस और सिक्योरिटी के क्षेत्र में नई तकनीकें विकसित कर रहे हैं.
0: भारत इनोव्हेट्स हा उपक्रम भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून उदयाला आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाच्या माध्यमातून युवा नवोन्मेषकांना जागतिक कौशल्यांसोबत जोडून घेण्याच्या नवीन संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. आज भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं म्हणत त्यांनी भारताचं कौतुक केलं. आज भारत नवोन्मेषी उपक्रम राबवतो आहे का यापेक्षा कोणता देश भारतासोबत नवोन्मेषी उपक्रमात भाग घेणार हा खरा प्रश्न आहे असं ते म्हणाले. चांद्रयान मोहीम ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातल्या भारताच्या उत्कृष्टतेचं उदाहरण आहे असं ते म्हणाले. इंडिया इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मातब्बर उपस्थित होते. अमेरिका आणि इस्रायल यांच्याशी असलेला तणाव कमी करायच्या उद्देशानं प्रस्तावित असलेल्या सामंजस्य कराराबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही असं इराणनं म्हटलं आहे. इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या प्रस्तावित कराराचं राजकीय, कायदेशीर आणि तांत्रिक स्तरावर परीक्षण अद्याप सुरू आहे. दरम्यान कतारचं एक शिष्टमंडळ तेहरान इथं दाखल झालं असून ते इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे. तसंच इराण आणि अमेरिका यांच्यातला राजनैतिक संवाद सुलभ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लवकरच एका करारावर सहमती व्हायची आशा व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना वेग आला आहे. मात्र इराणी अधिकाऱ्यांनी सावध भूमिका कायम ठेवली आहे. दरम्यान प्रस्तावित कराराच्या विरोधात मशाद इथं निदर्शनं झाल्याचंही वृत्त आहे. लेबनॉनच्या काही भागावर हल्ला केल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे. इराणच्या पाठिंब्यावरच्या हिजबोल्ला या सैनिकी गटाच्या काही इमारतींवर हा हल्ला करण्यात आला. लेबनॉनची राजधानी बैरूतच्या काही भागात धूर दिसल्याचं इस्रायलच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. इस्रायलच्या उत्तरेकडील भागावर हिजबोल्लानं केलेल्या हल्ल्याला प्रतिकार करण्यासाठी हे हल्ले करण्यात आल्याचं प्रधानमंत्री नेतन्याहू यांच्या कार्यालयानं म्हटलं आहे. ओमानच्या समुद्रात असलेल्या भारतीय मालवाहतूक जहाजावरच्या 14 कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. ओमानच्या समुद्र किनाऱ्यावर एमव्ही जवाद अली 9 हे जहाज इंजिन बंद पडल्यामुळे अडकलं होतं. या जहाजावरचे सर्व कर्मचारी सुखरूप असून या सर्व कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवण्यात येत आहे. अमेरिकेच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतरही प्रधानमंत्र्यांनी मौन बाळगलं असून त्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रतिमेला बाधा आला असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. सध्या देशहिताबरोबर दररोज तडजोड होत असल्याचंही त्यांनी समाजमाध्यमावरील आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28 ते 31 जानेवारी 2027 या कालावधीत होणार असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी जाहीर केलं आहे. ते आज पुणे इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाची नांदी याआधी संमेलन झालेल्या राज्यातल्या 48 ठिकाणी 99 साहित्यिक उपक्रम आयोजित करून होणार आहे. हे उपक्रम 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी दरम्यान होणार आहेत. महामंडळाची बैठक आज पुण्यात झाली त्यात हा निर्णय झाल्याचं सोमण यांनी सांगितलं. यावेळी मसापच्या कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे, डॉ रामचंद्र काळुंखे उपस्थित होते. सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ आज

0: पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यानं 14 भाविक बुडाले. हे सर्वजण रांजणी इथले असून सिद्धनाथाच्या दर्शनानंतर परत निघाले असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं. 8 जणांचे मृतदेह बाहेर काढले असून 2 जण वाचले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. जखमींना उपचारासाठी पंढरपूरला पाठवलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अ गटात बर्मिंगहॅम इथं भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या 5व्या चेंडूवर शेफाली वर्मा 6 धावांवर बाद झाली. तिच्या जागी आलेली जेमिमा रॉड्रिग्स फक्त 1 धाव करून तंबूत परतली. आज या स्पर्धेत झालेल्या आधीच्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँडवर 6 गडी आणि 5 चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडनं 8 गडी गमावून 139 धावा केल्या. बांगलादेशानं 4 गड्यांच्या मोबदल्यात 141 धावा करत सामना जिंकला. तृणमूल काँग्रेसच्या खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी त्यांच्यासोबत आणखी 2 खासदार असल्याचा दावा केला आहे. नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी त्या आज कोलकाता विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होत्या. आपला 22 खासदारांचा गट उद्या लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार असून स्वतंत्र संसदीय गट म्हणून मान्यता देण्याची मागणी बिर्ला यांच्याकडे करणार आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्यासोबत 2/3 खासदार असल्याचा दावा काकोली घोष दस्तीदार यांनी केला आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनीही लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. पक्षाच्या कुठल्याही कथित गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. सदनात केवळ पक्षनियुक्त नेता आणि मुख्य प्रतोद यांच्याद्वारे प्रतिनिधित्व करणारा एकच राजकीय पक्ष मानला जावा असं त्यांनी म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार केती आझाद आणि सागरिका घोष यांनी लोकसभा अध्यक्षांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंडखोर खासदारांचं वर्तन संविधानाला धरून असल्याची टीका या दोन्ही नेत्यांनी वार्ताहरांशी बोलताना केली. वाढता भूराजनैतिक तणाव आणि रुपयाची होणारी घसरण या पार्श्वभूमीवर परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी जूनच्या पहिल्या 15 भारतीय शेअर बाजारातून 62,853 कोटी रुपयांहून अधिक रक्कम काढून घेतली आहे. एनएसडीएल अर्थात नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडनं दिलेल्या आकडेवारीनुसार चालू वर्षात परदेशी भांडवली गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारातून आतापर्यंत 2,87,000 कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. 2025 1,66,000 रुपयांची निर्गुंतवणूक झाली होती, त्यापेक्षा ही रक्कम जास्त आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याकडून संयुक्तपणे भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं उद्घाटन. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष थांबवणाऱ्या कराराबाबत संदिग्धता कायम. 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात 28-31 जानेवारी 2027 दरम्यान होणार. सोलापूर जिल्ह्यात म्हसवड पंढरपूर मार्गावर पिकअप गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात 14 भाविक बुडाले. आणि महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तान सामना सुरू. प्रथम फलंदाजी करताना भारताची खराब सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. सादर करीत आहोत मराठी लोकसंगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शाहीर दत्तातुले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं गौरवगीत.

0: न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेहो आता ऐकूया वेसावकर आणि मंडळींनी गायलेलं जेजुरीच्या खंडेरायाचं पारंपरिक गीत।
1: एलकोट एलकोट
2: जय मल्ला।

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. न्यूज ऑन एआयआर ऍपवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकणार आहोत संजीवनी भेलांडे यांच्या स्वरात शकील बदायुनी यांची रचना.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो प्रतिमा मित्रा यांनी स्वरबद्ध केलेलं सुरेंद्र श्रीवास्तव यांचं गीत आता आपण ऐकूया.

श्रोते हो, आपण ऐकत होतात सुगम संगीताचा कार्यक्रम. यानंतर थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी समाचार संध्या आणि न्यूज ऍट 9 ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकांचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीचं सायंकालीन दुसऱ्या सभेचं प्रसारण आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या प्रातःकालीन सभेत पुन्हा आपली भेट होईल उद्या पहाटे ठीक 5:50. दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. अस्मिता वाहिनीच्या